हा अभंग होता संत तुकाराम महाराजांचा. गायला होता अनुराधा कुबेर आणि सहकारी यांनी. यानंतर तुकाराम महाराजांचा, संत तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 22 आषाढ शक 1948, अर्थात दिनांक 13 जुलै 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं प्रातःकालीन प्रसारण आता सुरू होत आहे.

0: सकाळी 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं

ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. या कार्यक्रमात सुरुवातीला वैभवी शेट्टे यांच्या स्वरात ऐकूया श्री शिवमानस पूजा.

संत एकनाथ महाराज यांचा अभंग आपण ऐकला पंडित प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात. मंगल प्रभातमध्ये यानंतर ऐकूया दशरथ राऊत यांच्या स्वरात संत चोखामेळा यांचा अभंग.

हा अभंग होता संत नामदेव महाराजांचा. गायला होता श्रुती सडोलीकर काटकर यांनी. यानंतर ऐकूयात पूर्णिमा मोडक यांच्या स्वरातली ही रचना.

यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंद यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं हे गीत, संगीतकार कान्हू घोष.

या समूह गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6:30 वाजलेत. आता कार्यक्रम जगूया आनंदी. श्रोते हो, तुमच्या मोबाईलमध्ये असा एखादा नंबर आहे का की तो स्क्रीनवर झळकला की चेहऱ्यावर एक हसू उमटतं आणि त्या व्यक्तीशी 2 मिनटं बोललात की मन हलकं होतं. अशी एखादी व्यक्ती जी प्रत्येक वेळी तुमची समस्या सोडवेलच असं नाही, पण ती मनापासून ऐकून मात्र घेते. आपल्या आयुष्यात एक तरी व्यक्ती असते जी न कळत सतत आपल्याला मदत करत असते, म्हणजे आर्थिकदृष्ट्या नव्हे पण प्रोत्साहन देते, चांगल्या विचारांना प्रवृत्त करते, एखाद्या मेंटॉरसारखी आपल्या पाठीशी उभी राहते. कधी कधी अशा अनेक व्यक्तीही असतात, म्हणजे बघा, कोणासाठी ती व्यक्ती मित्र, कोणासाठी भाऊ बहीण, अगदी कलिगही असू शकते. आईबाबांव्यतिरिक्त अशी एखादी विश्वासू व्यक्ती. आता आई तर आपल्यासाठी अनकंडिशनली अगदी अगणित गोष्टी करतच असते, पण अशा छोट्या पण महत्त्वाच्या आधार असणाऱ्यांबद्दल मनापासून कृतज्ञता मात्र व्यक्त करायची बऱ्याचदा राहून जाते. अशा व्यक्तींना आपण आपले सेव्हियर्स म्हणायला हरकत नाही. या अशा सेव्हियर्समुळे आपल्याला आनंद नक्कीच मिळतो, पण आनंदी राहण्यासाठी जो आनंद आपल्याला मिळतो तोच आनंद किंवा तसाच अनुभव समोरच्या व्यक्तीला मिळण्यासाठी आपण तसं बनू शकतो का?

जगूया आनंदी हा कार्यक्रम संपवण्याची मला विनय गोरेगावकरला अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. जगूया आनंदी.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि परिसरामध्ये आकाश अंशतः ढगाळ होतं. तापमानाची नोंद ही 5:30 नोंद आहे. कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथे 32, सांताक्रूज इथे 33 अंश सेल्सिअस करण्यात आली. किमान तापमान कुलाबा 28, सांताक्रूज इथे 27 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे 79% नोंदवली गेली. हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 33, किमान 27 अंश सेल्सिअस या आसपास राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी इशारा. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरामध्ये 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. हा वेग 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. या भागात मच्छीमारांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीवर आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात चारा पिकांचं उत्पादन तंत्रज्ञान याविषयीची माहिती. आरोग्यम धनसंपदा 6:45 आणि पुन्हा 2:05 यामध्ये त्वचा विकार याबद्दलची माहिती आपण ऐकू शकाल. सहभागी तज्ज्ञ डॉक्टर भारती चिलगर. परिसर 6:50 आणि पुन्हा 2:10 पावसाळ्यातील सण उत्सव. लेखन निवेदन प्राध्यापक बापूराव आंधळे. 7:00 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये सरीवर सरी या मालेत शांताबाई शेळके यांच्या पहिला पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. हा कार्यक्रम पुन्हा 1:55 आपण ऐकू शकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले. 8:40 पायी वारी पंढरीची यामध्ये श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज 63 लेखन नितीन साळुंखे. 11:05 सहज संवाद सादरकर्ते श्रीराम केळकर. 12:00 वनिता मंडळामध्ये अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत 2. 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 5:30 युववाणी या कार्यक्रमात काव्य वाचन सहभाग श्रद्धा माटल. 6:30 साहित्य सौरभ या कार्यक्रमाचा विषय आहे इंदिराबाई. अनोख्या झरोक्यातून कवयित्री इंदिरा संत यांच्या अनवट कविता. लेखन दीपाली दातार. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझा आवार माझं शिवार आज राज्यस्तरीय प्रसारण. यामध्ये सुरुवातीला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती याविषयी चर्चा, सहभाग सचिन पाटील आणि निशांत बुरनासे. त्यानंतर जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचं महत्त्व, मुलाखत डॉक्टर शायनी जोगी यांची. रात्री 7:15 लोकसंगीत, रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि रात्री 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 विदुषी एन राजम यांचं व्हायोलिन वादन राग मिया मल्हार, दुपारी 2:30 स्मिता बर्वे यांचं गायन राग शुद्ध सारंग, संध्याकाळी 5:02 रफत खान यांचं सतारवादन राग पुरिया कल्याण, रात्री 10:00 पंडित सतीश व्यास यांचं संतूरवादन राग कौशिक ध्वनी, रात्री 10:30 पंडित विनायकराव पटवर्धन आणि पंडित नारायणराव व्यास यांचं गायन राग बागेश्री. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता कार्यक्रम कृषीवाणी. सुरुवातीला शेतकरी बंधू भगिनींसाठी हवामान. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. जनावरांचं दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी त्यांना वर्षभर ओल्या चाऱ्याची आवश्यकता असते. चारा पिकांमध्ये एकदल तसंच द्विदल प्रकारातील विविध चारा पिकांचा समावेश होतो. संकरित नेपियर, लसूण घास, मार्वेल ही बहुवार्षिक चारा पिकं तर मका, ज्वारी, बाजरी, ओट, बरसीम, चवळी ही हंगामी चारा पिकं आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील गवत संशोधन योजनेनं फुले जयवंत हा संकरित नेपियर या गवताचा नवीन बहुवार्षिक वाण तयार केला असून या वाणाचा चारा अत्यंत पौष्टिक आणि पाचक आहे. या पिकाच्या लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. खत आणि पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिलं तर या गवताची वाढ चांगली होते. संकरित नेपियर गवत भरपूर उत्पादन देणारं असल्यामुळे शेत तणविरहित ठेवावं. लागवडीपूर्वी उभी आडवी नांगरट करून कुळवाच्या 2 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीवेळी 7 ते 8 टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळावं. ऑगस्ट महिन्यापर्यंत या गवताची लागवड करता येते. लागवड ठोंबे मुळासह लावून करावी. साधारणपणे 3 महिने वाढू दिलेल्या पिकाच्या खोडाच्या जमिनीकडील भागातील 2 किंवा 3 डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावल्या तर त्या चांगल्या फुटतात. सरासरी 2 ठोंबातील अंतर 90 ते 60 सेंटीमीटर ठेवावं. ठोंबाचे 2 डोळे जमिनीत आणि 1 वर राहील अशा रीतीनं लावावा. एका ठिकाणी 2 ठोंब लावल्यास हेक्टरी 37,000 ठोंब लागतात. पाण्याची सोय असेल तर थंडीचा काळ वगळता वर्षभर केव्हाही या पिकाची लागवड करता येते. मका लागवडीसाठी भारी ते मध्यम काळी पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. जमीन खोलवर नांगरून कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या देऊन हेक्टरी 10 ते 15 टन शेणखत मिसळावं. लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद 2, विजय यासारख्या जातींची निवड करावी. हेक्टरी 75 किलो बियाणं लागतं. पेरणीपूर्वी 250 ग्रॅम एझेटोबॅक्टर या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. कोकणात पावसाचा जोर कमी झाल्यावर ऑगस्ट महिन्यात लागवड करावी. माती परीक्षणानुसार पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश द्यावं. नंतर 30 दिवसांनी उर्वरित नत्राचा हप्ता हेक्टरी 50 किलो या प्रमाणात द्यावा. गरजेनुसार खुरपणी कोळपणी करावी. पाण्याचा ताण पडला तर 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पीक 50 ते 60% फुलोऱ्यावर आल्यास कापणी करावी. प्रति हेक्टरी 600 क्विंटल चारा यापासून मिळतो. ज्वारीसाठी जमीन नांगरून कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या द्याव्या. पेरणी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झाल्यावर करावी. लागवडीसाठी MP4, निळवा, पुसाचारी, फुले अमृता या जातींची निवड करावी. 2 ओळीतलं अंतर 30 सेंटीमीटर ठेवून लागवड करावी. हेक्टरी 40 किलो बियाणं लागतं. पेरणीपूर्वी 250 ग्रॅम एझेटोबॅक्टर या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीवेळी हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 40 किलो पालाश द्यावं. पेरणीनंतर 50 किलो नत्राची दुसरी मात्रा द्यावी. पहिली कापणी पीक फुलोऱ्यात आल्यावर किंवा पेरणीनंतर 65 ते

0: 70 दिवसांनी करावी. मात्र पीक फुलोऱ्यात येणे अगोदर जनावरांना खायला देऊ नये. ज्वारी पिकाचा मुरघास तयार करता येतो. हेक्टरी 500 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं.
1: सकाळचे 6:45 झाली आहेत. आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
3: श्रोते हो नमस्कार. आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचेविषयी होणारे आजार आणि त्यांची घ्यावयाची काळजी हे बघणार आहे. तर श्रोत्यांनो, आपण त्वचा म्हणजे एक साधं अवयव नाही समजायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की त्वचा म्हणजे काय, वरचं शरीराचं फक्त कातळ आहे. तर ते कातळ नसून ते एक अवयव आहे आपल्या शरीराचं. त्यामुळे त्याची जर काळजी घेतली तर आपण समोरच्याला निरोगी दिसू. त्यामुळे त्वचेतले आजार हे सांगायची गरज नसते, समोरचा तुम्हाला दाखवतो. त्यामुळे त्याची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. आजच्या काळात, आजच्या युगात माणूस म्हणा की बाई म्हणा, हे प्रत्येकजण प्रेझेंटेशनवर आलेला आहे. पहिल्या काळात फक्त शेती हा व्यवसाय होता, पण आज शेती हा व्यवसाय नसून आज आपण इंडस्ट्रियल एरियामध्ये किंवा बिझनेसमध्ये उतरलेलो आहे प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई. त्यामुळे तुमचं आतून निरोगी राहणं जेवढं जरुरी असतं तेवढं तुमचे बाहेरून म्हणजे तुमची त्वचा सतेज दिसणं, निस्तेज न दिसणं गरजेचं असतं. त्यामुळे श्रोत्यांनो, जितकी तुम्ही काळजी तुमच्या मधल्या शरीराची घेता, जसं तुमचं पोट बिघडू नये किंवा मग तुमचं हाडं ठिसूर होऊ नये, त्याच्यासाठी तुम्ही मल्टिपल मल्टीव्हिटॅमिन कॅल्शियम घेता, तशी तुमची त्वचा पण निरोगी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे, त्याचे आजार काय असतात, हे सगळं जाणून घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं असतं. त्वचेचे विविध आजार असतात, पण गैरसमज त्याच्यामध्ये भरपूर असतात. कोणी गचकरण म्हणतं, कोणी नायटा म्हणतं, तर कोणी अंजूत म्हणतं. पण तुम्ही अंजूताला गचकरण म्हणणे आणि गचकरणाला अंजूत म्हणणे हे योग्य नसतं. तर जसं आपण बीपीच्या पेशंटला शुगरची गोळी देणं आणि शुगरच्या पेशंटला बीपीची गोळी घेणं जितकं हानिकारक असतं, तितकं हानिकारक आजच्या वापरलेल्या ट्यूबबद्दल असतं. म्हणजे क्रीम्स ज्या बाजारात भरपूर मिळालेल्या आहेत, तुम्हाला खाज येते. आमच्या त्वचेच्या आजारामध्ये प्रत्येक बिमारीला खाज आहे, पण तो बिमारी कोणती, त्या खाजेसाठी कोणता क्रीम वापरावा हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. आजकाल स्किन लाईट, मेलॅमेट, स्किन पॅन्ड्रम, डर्मी फाईव्ह असे बरेचसे क्रीम बाजारात आहेत, पण ती क्रीम कोणती, कुठे, कधी वापरावी, त्याची वापरताना काळजी काय घ्यावी, ती कधी वापरावी, हे सगळं डॉक्टर सांगणार, मेडिकलवाले नाही सांगणार. पण आपण असं म्हणतो की कशाला डॉक्टरकडे जायचं, त्यांची फीस द्यायची, त्यापेक्षा आपल्याला मेडिकलवाला सांगतोय ना, ते का नाही घ्यायचं, असा विचार करून आपण मेडिकल सेल्फ पर्चेसिंग करतो. आणि या सेल्फ पर्चेसिंगमध्ये तुम्ही तुमच्या स्किनची जी सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे स्किन पातळ होणे, कोणते क्रीम तुम्हाला सहन न होणे, किंवा मग उन्हात गेल्यानंतर तुमची लाल होणे, पुरळ येणे, ह्या सगळ्या ज्या साईड इफेक्ट होतात ह्या सगळ्या या क्रीममुळे होतात. त्यामुळे श्रोत्यांनो, जेवढं होईल तेवढं तुम्ही कन्सल्ट करा. पहिले त्वचेचे आजार नव्हते कारण क्रीम्स ह्या मिळतच नव्हत्या. का? कारण लोकांना प्रेझेंटेशन हा माहीतच नव्हतं की आपण चांगलं दिसावं. पण आजचा जो भर झाला या गेल्या 5 वर्षात हा चांगल्या दिसण्यावर झाला, स्पेशली गोरेपणा. तर गोरेपणा हा कोणत्या क्रीमने येत नसतो, हा नैसर्गिक असतो. कुठल्याही क्रीमने गोरे तुम्ही होऊ शकत नाही हे तुमच्या मनाला सांगा. तुमचा कलर कसा आहे हे महत्वाचं नाही, तुमच्या स्किनमध्ये चमक किती आहे, कशी आहे, हे तुम्हाला पाहणं गरजेचं असतं. म्हणून गोरं व्हायच्या नादी लागू नका. तर तुमची स्किन हेल्दी कशी दिसेल, तुमची स्किन शायनी कशी दिसेल ह्याच्याकडे लक्ष द्या. तुमची स्किन म्हणजे एक सगळ्यात मोठा अवयव आहे तुमच्या शरीरातला, तिला जपा. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमांतर्गत त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
2: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे.

0: तत्करी मोठ्या भक्तिभावाने पायी चालत पंढरपूरला निघतात. ज्ञानोबा तुकारामाचा मुख्य गजर करतच पुढे आषाढी पौर्णिमा येते. आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुबद्दल आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक सण शाळा महाविद्यालय आणि विविध स्तरांवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच आषाढ महिन्यामध्ये शेतशिवारात शेतकरी पेरणी आणि लावणीचे काम करतो आणि आपल्या शेतात नव्याने येणाऱ्या आषाढ पालवीची पूजा करतो. या निमित्ताने वेगवेगळ्या रान देवदेवतांची पूजा अर्चना करून येणाऱ्या पावसाळ्यात सुख समृद्धीचे दान मागितले जाते. मग येतो श्रावण महिना. भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र असलेल्या श्रावण महिना म्हणजे रोज सण. श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरा केला जातो. या सणाला नागदेवतेची पूजा करून शेतकरी मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येऊन आपल्या माहेरात भुलईचे गाणे गातात. झाडाला झोके बांधून ते खेळतात. याच श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी महादेवाची विशेष उपासना केली जाते. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून आणि पूजा करून सोमवारचे उपवास केले जातात. महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंग आणि महादेवाची ठिकठिकाणी असलेली मंदिरे भक्तांनी फुलून जातात. त्यानंतर येते ती नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी कोळी बांधव मोठ्या उत्साहाने नाचगाणी गात समुद्राला सुवर्ण नारळ अर्पण करतात. तसेच महाराष्ट्रात घरोघरी बहीण भावाला राखी बांधते आणि आपल्या रक्षणाची ग्वाही घेते. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा एक उत्सव असतो. याच महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोकुळ अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्मदिवस साजरा केला जातो. या निमित्ताने दहीहंडी हा कार्यक्रम साजरा केला जातो. पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमधून दहीहंडी पथके इमले रचून दहीहंडी फोडतात. त्यानंतर येतो बैलपोळा. श्रावण महिन्याच्या शेवटी आलेल्या अमावस्येला इथला शेतकरी मोठ्या उत्साहाने बैलपोळा सण साजरा करतो. पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या शेतात राबणाऱ्या बैलाला भरवून त्याची पूजा व लग्न सोहळा साजरा करतो. बैल या मुक्या प्राण्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यानंतर गणेश उत्सव हा सण सुद्धा महाराष्ट्राच्या घरोघरी साजरा केला जातो. महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणारा हा एक मोठा उत्सव आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात निसर्गाशी नाते जोडणारे हे सण उत्सव साजरे केले जातात. पाऊस पीक पाणी प्राणी पक्षी कीटक यांच्याशी नाते जोडणारे हे सण उत्सव माणसाच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देतात. म्हणून शेवटी एक म्हणता येईल, सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरे करूया आणि महाराष्ट्राची महान संस्कृती जपूया. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमाअंतर्गत पावसाळ्यातील सण उत्सव याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव अंधळे. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: पावसाळ्यातील सण उत्सव याबद्दलची माहिती आपण ऐकली परिसर या कार्यक्रमात. परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10. श्रोतेहो, सकाळी 6:55 संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
3: इयम आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका निधिः झाः. अथ वार्ताः. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटनेन उद्घोषितं यत् तेन गगनयान अभियानस्य क्रू मॉड्यूल तंत्राणां त्रयाणां प्रमुख परीक्षणानां सफलं निष्पादनं विहितम्. प्रथम परीक्षणं समुद्रे अवतरणानन्तरं क्रू मॉड्यूल इत्यस्य स्थितिं सुनिश्चेतुं सम्बद्धम् आसीत्, यत् अन्तरिक्षयात्रिणां सुरक्षायाः दृष्ट्या अत्यन्तं महत्वपूर्णं मानदण्डं मन्यते. द्वितीयपरीक्षणे अम्ब्लिकल् तन्त्रस्य पृथक्करणप्रक्रियायाः परीक्षणम्

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7 वाजलेत, ऐकूया ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवयित्री शांता शेळके यांच्या पहिला पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
2: श्रोते हो, काही काही कविता या आठवणी डोळ्यांसमोर उभ्या करतात. त्या कविता इतक्या समृद्ध असतात की त्या आपल्याला कधी आठवणींमध्ये घेऊन जातात हे समजतच नाही. आणि अशा कविता लिहिणाऱ्या कवयित्री कोण असं जर म्हटलं तर आपसुकच आपल्या डोळ्यांसमोर एक नाव उभं राहतं, ते म्हणजे शांताबाई शेळके.

0: के श्रोते हो, आठवणींचा विषय निघालाय म्हणून सांगते. असा एखादा खास पाऊस असतोच, कदाचित तो पहिलाच पाऊस असतो की त्या पावसात काहीतरी खास अशी एक आठवण असतेच. किंवा पाऊस असं म्हटलं की साधारणपणे आठवतो तो म्हणजे पहिला पाऊस. आणि ह्याच पहिल्या पावसाबद्दल सांगणारी शांताबाईंची एक सुंदर कविता आहे. शांताबाई म्हणतात, पावसाच्या धारा येती झरा झरा, झाकळले नभ वाहे सोसाट्याचा वारा, रस्त्याने ओहोळ जाती खळखळ, जागो जागी खाचांमध्ये तुडुंबले जळ, झळके सतेज ढगांवर वीज, नर्तकीच आली गमे लेऊन या साज, झोंबे अंगावारे काय थर थरे, घरट्यात घुसून या बसली पाखरे, हर्ष लासे फार नाचे वनी मोर, पाना तून हळू पाहे डोका ऊन खार, झाडाची या तळी डोई वरी मारा, रानातील गुरे शोधी तिनी वारा, नदीलाही पूर लोटला अपार, फोफावत धावे जणू नागिणच थोर, झाडांची पालवी चित्ताला मोहवी, पानो पानी खुलत असे रंगदार छबी, थांबला ओझर उजळे आकाश, सूर्य येई ढगांतून उधळी प्रकाश, किरण कोवळे भूमीवरी आले, सोनेरी त्या तेजामध्ये पक्षी जात खुले, धरणी हासली सुस्नात जाहली, धरणी हासली सुस्नात जाहली, वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली, वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली. शांताबाई म्हणतात की पहिला पाऊस पडण्याआधीच काळे काळे ढग आपोआप जमा होतात, सोसाट्याचा वारा सुटू लागतो आणि पावसाच्या धारा सृष्टीवर बरसायला लागतात. उन्हाळ्यात कोरडे ठाक पडलेले ओहोळ जिवंत स्वरूप घेतात आणि रस्त्याच्या दुतर्फा देखील पाणी वाहायला लागतं. शहरातल्या माणसाला पावसामुळे रस्त्यात होणारे खड्डे हे अगदी मोठा संकट म्हणून डोळ्यासमोर उभं राहिले. पण शांताबाईंनी कवितेत त्याच खड्ड्यांबद्दलची नकारात्मक दृष्टी बाजूला ठेवून त्यांच्याकडे साध्या आणि सरळ दृष्टिकोनातून पाहायला शिकवलंय. त्या म्हणतात, जागो जागी खाचांमध्ये तुडुंबले जळ, वीज आकाशात चमकली की भीती वाटते, पण त्याच विजेला शांताबाईंनी चक्क नर्तकीची सुंदर अशी उपमा दिली आहे. आपोआपच आजूबाजूला निसर्गातलं वातावरणही हळूहळू बदलायला लागतं आणि अतिशय तप्त झालेली ही धरणी हळूहळू शांत होते, सगळीकडे थंड वाटायला लागतं आणि या थंडाव्यामुळे अंगाला गारगार असा वारा झोंबायला लागतो. इतकंच नाही तर बाहेर पाऊस पडत असल्यामुळे एरवी किलबिल करून आभाळात उंच उडणारी पाखरं आता मात्र घरट्यात शांत बसलेली असतात. आपल्याकडे असं म्हटलं जातं की पाऊस पडायला लागला की मोरही आपला पिस फुलवून नाचायला लागतो. ह्याचंही वर्णन शांताबाईंनी या कवितेत सुंदर पद्धतीने केलंय. ग्रीष्माच्या काहिलीमुळे सुकलेली पानं पावसाच्या शिंतोड्यांमुळे पल्लवित होतात, टवटवीत होतात. शांताबाई असं म्हणतात की नदीला सुद्धा एक प्रकारचा प्रवाह प्राप्त होतो, तीही जिवंत होते. श्रोते हो, केवळ पावसाचंच नाही तर पाऊस पडून गेल्यानंतरच्याही सृष्टीचं वर्णन शांताबाईंनी या कवितेमध्ये केलंय. पाऊस पडून गेला की काळ्या ढगांची दाटी दूर होते आणि मग कुठूनशी सूर्यकिरणाची एक तिरीप हळूच डोकावते. ते किरण आलेले पाहून पशु पक्ष्यांना देखील हायस वाटतं, आनंद वाटतं आणि या धरित्रीच्या भेटीला पाऊस आला की तिलाही संतोष वाटतो, समाधान वाटतं. आणि शांताबाई म्हणतात की हे जे निसर्ग चक्र सुरू आहे ते कोणामुळे, तर देवाजीच्याच करणीमुळे सुरू आहे. आणि असं हे निसर्गाचं पाऊस पडून गेल्यानंतरचं आणि पहिल्या पावसामुळे होणाऱ्या सृष्टीच्या बदलाचं वर्णन शांताबाईंनी किती सुंदररित्या टिपलंय ना या कवितेत. खरंच ही कविता नुसती वाचली ना तरी सुद्धा एक छान चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवयित्री शांता शेळके यांच्या पहिला पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळी 7:10 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पिसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पिसते बघते बघते.
4: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
3: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
4: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
3: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
4: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
5: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
4: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
6: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
4: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
7: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
8: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका.
9: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8:00 आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी 2:00 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
10: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
11: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ग्वाही. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख

0: रुपयांची मदत जाहीर. आता सविस्तर बातम्या. रेल्वे फाटकाअभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात केली. वर्धमान नगर इथल्या रस्ते विकास कामांचं तसंच राज्यातल्या 484 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचं लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्याला प्राधान्य देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महारेलचे महाव्यवस्थापक राजेश कुमार जयस्वाल यांनी महारेलतर्फे राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये अमरावती, सातारा, नाशिक, सांगली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातल्या कामांचा समावेश आहे. नागपूर महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्र सरकार तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार, पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पुण्यात सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित तृतीयपंथीयांची ओळख आणि संबंधित प्रश्नांबाबत जनजागृती या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभात ते बोलत होते. या 2 दिवसीय चर्चासत्रात देशभरातील शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि तृतीयपंथीय समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार येत्या 15 जुलैपासून प्रत्यक्ष अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. हा करार भारतासाठी नव्या संधी, गुंतवणूक, रोजगार आणि व्यापारवृद्धीची दारं उघडणारा ठरणार आहे असं गोयल म्हणाले. आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खासगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचा लाभ नागरिकांना होत आहे असं मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केलं. नाशिकमधील एका रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत काल पुण्याजवळ उरळी कांचन इथं झाला. राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अधिकाधिक महिलांना याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन तटकरे यांनी यावेळी केलं. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूरमध्ये दिली. यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरातल्या बसेसची अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावं, त्याचबरोबर चालक वाहक यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा अनेक सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जून आणि जुलैच्या पहिल्या 15 आठवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. या जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेला पाऊस आणि पीक पाण्याची आमच्या प्रतिनिधींनी दिलेली सविस्तर माहिती.
1: जूनच्या उत्तरार्धापासून सुरू झालेल्या मान्सूनने जळगाव जिल्ह्याला चांगलाच दिलासा दिला आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या 15 आठवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर जळगाव जिल्ह्यात सरासरी 270 ते 350 मिलीमीटरच्या दरम्यान इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर आदी खरीप पिकाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. पावसामुळे जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्याची आशा देखील निर्माण झाली. गेल्या 2 दिवसात मात्र जळगाव जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्यात. दरम्यान जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांची 90% अधिक पेरणी पूर्ण झाली आहे. पश्चिम दक्षिणेकडील काही तालुक्यांमध्ये अद्याप पावसाची तूट कायम आहे. पुढील 2-3 आठवड्यामध्ये समतोल पाऊस झाल्यास यंदाचा खरीप हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने समाधानकारक ठरेल.

0: होण्याची शक्यता कृषीतज्ञ व्यक्त करीत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार 2014-15 ते मे 2026 या कालावधीत या कार्यक्रमामुळे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली आहे. तसंच शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोलंबियात झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारतीय विद्यार्थ्यांनी 5 सुवर्णपदकं पटकावली. यामध्ये पुण्याचा कनिष्क जैन आणि मुंबईचा श्रेष्ठ सुरैया यांचा समावेश आहे. देशनिहाय पदक तालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. स्पर्धेत 85 देशातल्या एकंदर 381 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेतील 9 मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी काल या दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं दुसऱ्या डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं दुसऱ्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा करून इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यास्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे. आज कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे विविध सामाजिक सुरक्षांची प्रभावी अंमलबजावणी. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
3: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
2: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
3: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
2: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले।

0: रम्य दुपार
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर वरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात
4: आमची यानंतरची उद्घोषणा. लगेचच
5: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22:30 झाली आहेत. दिनविशेष श्रोते हो, साहित्य अकादमी तसंच महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांनी या जगाचा निरोप घेतला 13 जुलै 2000 या दिवशी. त्यांनी आपल्या कवितांमधून निसर्ग, स्त्रीमन आणि जीवनातील हळूवार भावना अतिशय सुंदरपणे व्यक्त केल्या. त्यांच्या साध्या, संवेदनशील आणि भावस्पर्शी कवितांमुळे, लेखनामुळे त्यांना मराठी साहित्यात मानाचं स्थान मिळालं. मृगजळ, रंगबावरी, गर्भरेशीम, चितकाळा हे त्यांचे कविता संग्रह विशेष गाजले. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात।

आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मी दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: या फार्मर कपमध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्त्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
1: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच
0: आहे,
1: पण तसं नाहीये. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्त्व नव्हतं. आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येत आहे की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जात आहेत आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं की आपला समाज एकंदर हा खूप आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत समाज म्हणून, म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत. कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे. थोडं एक्झॅजरेशन होईल, पण ते जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाही. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
0: तिचा मानसिक विकासही होतो.
1: आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलं आहे की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलं आहे की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे.

0: तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी, स्वतःच्या जिद्दीने, स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
1: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी अगदी. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
0: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा, खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरंच आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी इथं एक छेद गेलेला आहे. AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं. जगभरातनं लोकं आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे. ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे, त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे. अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरती आहे तर ती पसरणे येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरती आहे. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होतं आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे AIचे ॲप्लिकेशन अनंत आहेत. आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या 1-2 वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर, खरं तर इतक्या अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत आहात, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्या शिकताना किंवा ते शिकल्यावर त्याचा जो फायदा होत असेल त्याने खरंच म्हणजे एक वेगळी दिशा त्यांना मिळत आहे शेती करण्याचीही. आणि मुळात जेव्हा आपल्याला फायदा दिसतो किंवा त्याचा रिझल्ट दिसतो तो खूप महत्त्वाचा असतो. पण सर, यावर्षी आपण म्हणतो की अल निनोमुळे पावसाची शक्यता जरा कमी आहे, मग अशा वेळेला त्यांनी कुठल्या उपाययोजना करणं फार गरजेचं आहे किंवा काय केलं पाहिजे?
0: एल निनो हे खूप मोठं संकट आहे. त्याचा एक प्रकारे दुष्परिणाम आपण म्हणजे ऑलरेडी आपण पाहत आहोत की पाऊस खूप उशिरा झाला. म्हणजे आता जुलै महिना सुरू झाला आणि तरी पेरण्या म्हणजे भात शेतीच्या जर सोडल्या तर महाराष्ट्रात हार्डली 10% सुद्धा झाले असतील की काय, मला एक्झॅक्ट आकडेवारी नाही माहिती, पण खूप कमी प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे पेरण्या जवळजवळ महिन्याभराने आपण म्हणू शकतो की ऑलरेडी उशीर झाला आहे. आणि पाऊस जरी आता पडला तरी त्यानंतर पावसामध्ये खंड पडणार साधारणपणे आपल्याला, म्हणजे आणि तो खंड कधी पडणार ही आपल्याला नक्की माहीत नाही, पण तो पडणार याची दाट शक्यता आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या कारणामुळे निश्चित त्याचा शेतीवर खूप भयंकर परिणाम पडणार आहे किंवा पडतो आहे. आणि मी म्हणेन की फक्त शेतीवर नव्हे तर एकंदर शहरी आणि ग्रामीण जीवनावरती प्रचंड परिणाम त्याचा दुष्परिणाम पडणार आहे. आता कितपत होईल हे आपण सांगू शकत नाही, कारण जोपर्यंत पावसाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पूर्ण चित्र हे आपल्या समोर नाही आहे. तर आव्हानात्मक वर्ष आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी मी म्हणेन की गट शेती हा एक महत्त्वाचं माध्यम आहे. त्यातनं सुटका होईल का? तर नाही. पण काही प्रमाणात आपण त्याचे दुष्परिणाम कमी करू शकतो का? तर होय. तर शेतीतल्या काही अशा पद्धती आहेत, प्रॅक्टिसेस आहेत की ज्याच्यामुळे आपण पाणी बऱ्यापैकी वाचवू शकतो की पाण्याची गरज आपण कमी करू शकतो. तर एक उदाहरण

0: तुम्हाला देतो. एक उदाहरण आहे म्हणजे बी बी एफवर पेरणी करणे. एकतर बी बी एफ किंवा सरीवरंबा, याच्यामुळे काय होतं की अतिवृष्टी जरी झाली तरी पाणी सऱ्यातनं निघून जातं, आणि अतिवृष्टी नाही आहे, दुष्काळ जरी असला तरी पाण्याच्या बाबतीत कमी ताण पडतो आपल्या पिकावर, बेडवरती त्याची शेती केली असल्यामुळे. तर असे अनेक लहान मोठे प्रॅक्टिसेस आहेत की जे आपण आपल्या शेतीशाळामार्फत, व्हिडिओ एस ओ पी कॉलमार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचवत असतो.
1: ओके, पण म्हणजे त्यातूनही मार्ग काही ना काहीतरी काढणं गरजेचं आहे.
0: हो, निश्चितच. म्हणजे आपण त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत. म्हणजे एक म्हणजे तुम्ही कोणतं पीक घेता, की दीर्घ पिरियडचं पीक जर तुम्ही घेतलं तर निश्चितच त्याला अधिक पाणी तुम्हाला लागणार आहे. 6 महिन्यांसाठी काही पिकं असतात, ती मोसमी पिकं तुम्ही घ्यावीत का, ते शेतकऱ्यांनी आपला विवेक वापरून ते ठरवावं. कारण कमी अवधीची सुद्धा पिकं आहेत, तर ती कमी अवधीची पिकं घेतली तर ते बेटर आहे का, हे एक सुचवत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा ताण अधिक सहन करणारे वाणही असतात, किंवा एखाद्या पिकामध्ये सुद्धा कमी कालावधीचे वाण असतात. उदाहरणार्थ सोयाबीन हे जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं खरीफाचं पीक आहे, त्याच्यामध्ये काही वाण आहेत की जे 120 दिवसात येतात, पण काही वाण अशी आहेत की जे 100 दिवसात येतात. तर कमी पावसाच्या वर्षामध्ये मग ते 100 दिवसाचे वाण आपण घ्यावेत की नाही, हे शेतकऱ्यांनी विचार करावा. तर असे सगळे लहान मोठे पर्याय आपण शेतकऱ्यांसमोर सतत आपण मांडत
1: असतो. हो सर, आता तुम्ही सांगितलं
0: त्यातनं सुटका होईल का एलनिनोज, तर नाही, पण आपण काही प्रमाणात कमी करू शकतो का, तर निश्चित आपण कमी करू शकतो.
1: नक्कीच, त्याच्यामध्येही अजून काही प्रयोग करून आपण त्याला तोंड देऊ शकतो.
0: हो
1: सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती, याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7:40 आपण ऐकू शकाल ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अजित सर.
1: नमस्कार.
0: खरं तर बेडेकर मसाल्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लोणचं तुम्ही म्हणालात की लिंबाचं लोणचं केलं होतं, 200 लिंबच आणलेली होती. आता सध्या बेडेकरांची किती प्रकारची लोणची उपलब्ध आहेत आणि ती जगभरात कुठे कुठे उपलब्ध आहेत हे ऐकायला आवडेल.
1: खरंय, आमच्या लोणच्याची सुरुवात ही लिंबाच्या लोणच्यानी झाली, परंतु सर्वात जास्त विकलं जाणारं आजच्या घडीला आंब्याचं लोणचं किंवा कैरीचं लोणचं हे सगळ्यात जास्त विकलं जातं. जी प्रमुख लोणची आहेत ती म्हणजे कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं, मिरचीचं लोणचं, आणखीन ह्या तिघांचं मिश्रण असलेलं मिश्र लोणचं. ह्या मिश्र लोणच्यामध्ये आम्ही एक आमचं वैशिष्ट्य म्हणून त्याच्यामध्ये आम्ही करवंद सुद्धा घालतो. अशी एकूण आमच्याकडे वेगवेगळ्या मिश्र व्हरायटीज, गोड लिंबाचं लोणचं किंवा आंब्याच्या लोणच्याच्या गोड व्हरायटीज, अशा सगळ्या व्हरायटीज धरल्या तर जवळजवळ 14 प्रकारची लोणची बनवतात. त्याच्यामध्ये दोन दाक्षिणात्य पद्धतीची पण लोणची आहेत. एकाला अवाकाई लोणचं असं म्हणतात की जे तीळ तेलात बनवलं जातं आणि त्याचा मसाला पूर्ण वेगळा आहे, आणि दुसरं एक वडू लोणचं म्हणून बनवलं जातं, ते म्हणजे छोट्या बाळ कैऱ्यांचं लोणचं असतं, त्याचा सुद्धा मसाला पूर्णपणे वेगळा असतो. 14 प्रकारची लोणची आम्ही बनवतो आणि ती जगभर उपलब्ध आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड इथे आमची स्वतःचे डिस्ट्रीब्युटर आहेत, पण त्याच्या बाहेर जवळजवळ 25 ते 30 देशांमध्ये बेडेकर लोणची उपलब्ध आहेत.
0: क्या बात आहे. तेव्हा श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी, उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डरसाठी संपर्क 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747, आणि वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, मी असंही ऐकलं होतं की बेडेकरांच्या व्यवसायाला राजमान्यता मिळाली होती, ही गोष्ट खरी आहे का?
1: हो, खरं आहे. म्हणजे राजमान्यता म्हणजे आपण भारत सरकारतर्फे मिळणाऱ्या बक्षिसाबद्दल बोलूया. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे आंब्यावरचं एक प्रदर्शन भरवलं जायचं. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याच्या व्हरायटीज डिस्प्लेला असायच्या. त्याचबरोबर त्यांच्याकडे एक कॅटेगरी होती की आंब्यापासून बनवलेलं कमर्शियल उत्पादन. ह्या कॅटेगरीमध्ये आम्ही आमचं उत्पादन म्हणजे कैरीचं लोणचं हे तिथे डिस्प्लेला ठेवलं 1959 साली पहिल्यांदा. आणखीन भारतभरातनं आलेल्या सर्व उत्पादनांमध्ये सर्वश्रेष्ठ आंब्याचं उत्पादन म्हणून आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं. आणि ते 60 सालापासून 2002 सालापर्यंत सातत्याने आम्हाला आंब्याच्यासाठी असो किंवा लिंबाच्यासाठी असो पहिलं पारितोषिक हे जवळजवळ दरवर्षी आम्हाला मिळालेलं आहे. 2002 नंतर अशी प्रदर्शनं भरण्याचं बंद झाल्यामुळे पुढे ही परंपरा चालू राहिली.
0: नाही, काही हरकत नाही. पण सर, मला इथे हे नमूद करायला आवडेल की लोकमान्यता मिळालेल्या बेडेकर मसाल्यांच्या लोणच्यांना राजमान्यता मिळाली यात काहीच वावगं ठरणार नाही. आणि जरी अवॉर्ड्स बंद झालेले असले तरी लोकमान्यता अजूनही तशीच आहे. म्हणूनच श्रोते हो, बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोत. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी अजित बेडेकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: झाले। निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर, ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक केडेकर मोळचाचा तयार
1: मसाला। बेडेकर मसालेवाले हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळचे 7:45 आणि 25 सेकंद झाली आहेत। ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा। या कार्यक्रमात सुरुवातीला सदानंद डबीर यांची रचना ऐकूया, प्रसन्ना म्हैसाळकर यांच्या स्वरात।

0: पद्मिनी बिनीवले यांची रचना पण ऐकली स्वरदा साठे यांच्या स्वरात. आपण ऐकत आहात भावधारा.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

आकाशवाणी गायक वृंद यांनी गायलेलं वसंत बापट यांचं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. संगीतकार कानू घोष. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळी 8 वाजता हिंदी बातमीपत्र, 8:15 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. तसंच सकाळी 8:40 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:15 झालेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी, सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करून युरोपबरोबरची भारताची आर्थिक भागीदारी अधिक बळकट करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात गोयल स्पेनला भेट देणार आहेत. स्पेन चेंबर ऑफ कॉमर्स आणि ICEX स्पेन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट यांच्यासोबत एका व्यावसायिक गोलमेज परिषदेत ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर इथं इंटर

इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या अर्थात इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय तपासनीस गुन्हे तपास स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातील कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्याच्या ठिकाणाचं व्यवस्थापन, भारतातील पहिल्या उत्कृष्टता केंद्रांचं अनावरण आणि आशियातील पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते करण्यात येईल. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात झाली आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या या उपक्रमात जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. यासाठीची नोंदणी आजपासून माय भारत या पोर्टलवर सुरू होईल. जिल्हास्तरीय स्पर्धा 24 ते 27 जुलै दरम्यान होणार आहेत. यातील विजेते पुढे राज्य पातळीवर सहभागी होतील. या स्पर्धांची राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धा राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान 12-13 ऑगस्टला होणार आहे. नृत्य, संगीत, रील्स आणि लघुपट, नुक्कड नाटक आदी 5 विभागात या स्पर्धा होतील. काल देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल गुजरातच्या गांधीनगरमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेअंतर्गत गांधीनगरमध्ये 1.25 कोटी अधिक रोपं लावण्यात आली. उत्तर प्रदेशात एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत काल एकाच दिवसात 35.27 कोटी रोपं लावून पर्यावरण संवर्धनात एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. ही संख्या सरकारच्या 35 कोटींच्या उद्दिष्टापेक्षा 27,89,000 अधिक आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं गगनयान क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित उतरण्याच्या दृष्टीनं या तिन्ही चाचण्या महत्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देश परदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिक त्यांच्या कल्पना आणि सूचना नरेंद्र मोदी ऍप किंवा माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातून 24 तारखेपर्यंत पाठवू शकतात. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात 1 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणविरुद्ध पुन्हा एकदा लष्करी हल्ले सुरू केले आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याची इराणची क्षमता आणखी कमकुवत करणं हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचं US सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आखातात अगोदरच तणाव वाढलेला असताना पुन्हा नव्यानं हे हल्ले झाले आहेत. दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आंतोनिओ गुटेरस यांनी इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू झालेल्या या लष्करी संघर्षाचे गंभीर स्वरूपाचे प्रादेशिक आणि जागतिक परिणाम होण्याची शक्यता असल्यानं त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतीय कर्मचारी असलेल्या GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून 1 कर्मचारी बेपत्ता आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली आहे. या भागात शांतता आणि स्थिरता परत यावी यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. येमेनला जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू करण्यात आलेल्या अधिसूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल मागे घेतल्या. येमेनमधील गृहयुद्ध आणि सशस्त्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. केवळ आवश्यक असेल तरच येमेनला प्रवास करण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे

देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या कार्यक्रमामुळे गेल्या 10 वर्षात सुमारे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली असून शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. व्हिएतनाममधील फुकवॉक बेटाजवळ झालेल्या पर्यटकांच्या बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 भारतीयांचे मृतदेह हो ची मिन्ह शहरात काल आणण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मृतदेह भारतात आणले जातील असं व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. मृतांमध्ये 10 जण तामिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळचे होते. कोलंबियातील बुकारामंगा इथे नुकत्याच झालेल्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश अनंत बेंडाले, नवी दिल्लीचा रुषित गर्ग, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. याबरोबरच या स्पर्धेत भारतानं रशिया, चीन, कझकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरनं जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3, 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. फिफा विश्वचषक स्पर्धेचे सर्व उपांत्यपूर्व सामने पार पडले असून उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना फ्रान्स आणि स्पेन यांच्यात बुधवारी 15 तारखेला खेळला जाईल. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या 3रा दिवशी इंग्लंडनं 2रा डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं 2रा डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा केल्या आणि इंग्लंड समोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यस्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. पुढील 2 ते 3 दिवसात ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. तर पुढील 4 ते 5 दिवसात पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम पायी वारी पंढरीची.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. कार्यक्रमासाठी निवेदन केलं आहे विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे आरती गाढवे यांचं. सादर करते गौरव शिंपी आणि धीरज केदारी.

रामकृष्ण हरी। श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघते आणि या प्रवासातील

प्रत्येक टप्पा वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता, सेवा आणि शिस्तीचा अनुभव देणारा असतो. लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड नामघोष, हातात टाळ मृदुंग आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा अखंड झरा घेऊन ही पालखी आपल्या पुढील मुक्कामाकडे वाटचाल करत असते. त्यापैकी लोणी काळभोर ते यवत हा टप्पा विशेष महत्वाचा मानला जातो. ग्रामीण भागातून होणारा हा प्रवास वारकरी आणि ग्रामस्थ यांच्यातील आत्मीयतेचं सुंदर दर्शन घडवतो. आजच्या आकाशवाणी वृत्तांतमध्ये आपण अनुभवणार आहोत लोणी काळभोर ते यवत या प्रवासातील भक्तिमय वातावरण, वारकऱ्यांचा उत्साह, सेवा, शिस्त आणि वारीची समृद्ध परंपरा. श्रोते हो, पहाटेच्या मंगल वातावरणात टाळ मृदुंग, वीणा आणि हरिनामाच्या गजरात पालखी पुण्याहून पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ

0: ज्ञानोबा तुकाराम, पांडुरंग हरी या जयघोषांनी परिसर दुमदुमून जातो. भगव्या पताका वाऱ्यावर डोलत असतात आणि लाखो वारकरी एकाच लयीत एकाच भावनेनं विठुरायाच्या भेटीसाठी पुढे चालत असतात. लोणी काळभोर परिसरातून पुढे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ग्रामस्थ वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उभे होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फराळ, वैद्यकीय सेवा, विश्रांतीची सोय अशा विविध प्रकारच्या सेवांमधून समाजातील सेवाभावाचं दर्शन घडतं. वारकरी ही शिस्त, स्वच्छता आणि परस्पर सहकार्य यांचं उत्तम उदाहरण घालून देतात. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक एकात्मतेची आणि लोकसहभागाची चळवळ आहे हे या प्रवासातून प्रकर्षानं जाणवतं. या प्रवासादरम्यान पालखी कुंजीरवाडी फाटा, सोसायटी ग्राउंड उरळी कांचन, जावजी बुवाची वाडी या ठिकाणी विसावा घेत घेत यवतच्या दिशेनं मार्गक्रमण करत होती. श्रोते हो, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं उरळी कांचन नगरीत आगमन होताच संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषानं दुमदुमून गेला. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक आणि ग्रामस्थांनी पालखीचं उत्स्फूर्त स्वागत केलं. दर्शनासाठी आणि स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारच्या विसाव्याच्या वेळी आकाशवाणी पुणेचे प्रसारण अधिकारी गौरव शिंपी यांनी प्रशासनाच्या विविध विभागामार्फत करण्यात आलेल्या सुविधांबाबत जाणून घेतलं.
1: भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची. मी डॉक्टर सागर नाशिककर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र उरळी कांचन. आमच्या उरळी कांचन गावामध्ये पालखीचा 2 तास विसावा असतो. वारकरी मंडळींना आणि ग्रामस्थांना आरोग्याच्या सर्व सेवा सुविधा आमच्याकडून 3 बूथच्या मार्फत पुरविल्या जातात. 2 अधिकारी आणि 52 कर्मचारी यांच्या मार्फत आम्ही आरोग्याच्या सेवा पुरवतो. तसंच पालखीमध्ये आलेल्या वारकरी भक्त मंडळींसाठी पाण्याची तहान भागवण्यासाठी जे टँकर्स असतात त्या टँकर्सच्या पाण्याची गुणवत्ता आम्ही तपासतो आणि जिथे आम्हाला ते चांगले वाटत नाही ते पाणी आम्ही शुद्ध करून घेतो. अशा प्रकारे आम्ही सर्व वारकऱ्यांना आरोग्याच्या आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी सेवा पुरवतो. वारकरी भक्त मंडळींमध्ये मुख्यतः सांध्यांचं दुखणं, पायाचं दुखणं यासाठी आम्ही त्यांना पेनकिलर जेल असेल किंवा पेनकिलर गोळ्या आणि जर त्यांना काही डिहायड्रेशन वगैरे त्रास झाला त्यासाठी क्षार संजीवनी तसंच इतर आनुषंगिक सर्व प्रकारचे औषधोपचार आम्ही करतो. आणि आमच्याकडे रुग्णवाहिका एक थांबून असते. जर कुठलेही गंभीर स्वरूपाचे रुग्ण आले तर खाजगी यांच्यामध्ये 10% बेड राखीव ठेवण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलेलं असतं आणि इतर ठिकाणी देखील आम्ही ते तत्काळ संदर्भित करतो.
2: माझे नाव कमल दिलीप कांचन. माझी अंगणवाडी पांढरस्तर मध्ये गारुडी वस्ती म्हणून ठिकाण आहे, तिथे माझी अंगणवाडी भरते. पण आता हिरकणी कक्ष म्हणजे ICDचंच हे आहे ना, त्यामुळे आम्ही पूर्णपणे सगळं लक्ष देऊन करतो. 2 दिवस झाले आम्ही याच्यासाठी इथंच आहे, सगळी व्यवस्था केली, त्यामुळे कोणाची जशी गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने. यामध्ये इथे नाही का बाळकृष्ण कोपरा केलेला आहे, त्यामध्ये लाडू वगैरे असं मुलांना खायचं ठेवलेले आहे आणि इथं मुलांसाठी खेळणी. आता ही लहान लहान मुलं येतात मग त्यांना खेळावंसं वाटतं. हे आपले फुगे मुलांना त्याच्याकडे पाहून आकर्षण वाटतं, त्यामुळे ते पण सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणजे काय खावं काय खाऊ नये हे पण फ्लेक्स वगैरे लावले. परत आम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना हा फॉर्म भरतो आम्ही, म्हणजे नाही का डिलिव्हरी झाल्यानंतर त्या महिलेला 5,000 रुपये मिळतात, ते पण काय डॉक्युमेंट लागतात ते सगळं आम्ही

0: फ्लेक्सद्वारे सांगतो आणि करून पण घेतो आम्ही. आमचे जवळजवळ 13-13 फॉर्म 14-14 फॉर्म झालेले.
1: यावेळी आम्ही काही वारकऱ्यांशी संवाद साधला. अनेक वर्षांपासून वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी पायी वारीचा आध्यात्मिक आनंद, विठ्ठल भक्तीची अनुभूती आणि वारी म्हणजे चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ असल्याच्या भावना आमच्या जवळ व्यक्त केल्या. ऐकूया.
2: रामकृष्ण हरी, मी दिलीप मोरे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विश्वस्त. जगद्गुरु तुकोबारांचा 341वा पालख आज मुरळीकांचन येथे दुपारच्या मुक्कामाला येत आहे. त्याचबरोबर सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यामध्ये जवळजवळ 400 दिंड्या अधिकृत आहे. बऱ्याचशा दिंड्या स्वयंभू आहे. या दिंड्यांना काही कमी पडलं त्या संस्थांमार्फत, इतर शासकीय प्रशासनामार्फत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत त्यांची योग्य प्रकारे दखल घेऊन पाणी निवारा सावली करत असतात. आणि एक मोठं जगातलं आश्चर्य आहे की एकही माणूस या टायमाला उपाशी राहत नाही किंवा उन्हाळा पावसाला कधी भेट नाही आणि त्याची वारी तो निरंतर करीत असतो. त्याला या वारीमध्ये विठ्ठलाला भेटायला जात असाल, पांडुरंग तुमच्या बरोबर असतो असं मनाभावेप्रमाणे तुम्ही हे वारी जर कराल तर तुम्हाला या योग्य फळ मिळतं. रामकृष्ण हरे.
3: मधुकरण देवे, आम्ही तुळजापूरचे. वारीच्या निमित्तानं पंढरपूरला वारी चालली आहे. आम्ही आपलं दर्शनासाठी रोडला आलेलो आहे. 2 तास झालो उभा इथं. वारीमध्ये लय वारी वाढतं. वारीमध्ये एवढा आनंद वाढतं ना, अहो सगळंच आहे इथं. आम्ही नुसतं वारीत उभारलं तरी देव मिळ असं वाटतं. एवढं समाधान आहे इथं, काही अडचण नाही.
4: माझं नाव श्रावणी सुदर्शन पवार. आपल्या होळी गावांमध्ये पालखी येते, खूप छान प्रसन्न वाटतं वातावरण. सगळेजण मनोभावाने देवाची पूजा करतात, सगळेजण दर्शन घेतात, खूप छान वाटतं.
1: श्रोते हो, वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी पायी यात्रा नाही, तर ती संतांच्या विचारांचा, नामस्मरणाचा आणि समाज प्रबोधनाचा अखंड प्रवाह आहे. आजच्या तरुण पिढीपर्यंतही या परंपरेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवणारे अनेक युवा कीर्तनकार या वारकरी परंपरेला नवी ऊर्जा देत आहेत. अशाच एका युवा कीर्तनकार श्रेयस कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊयात वारीचं अध्यात्म, तिचं सामाजिक महत्व आणि आजच्या काळातील तिची प्रेरणा.
5: रामकृष्ण हरी. वारी कशाला म्हणायचं वारी? जी जन्म मरणा ते वारी, जी जन्म मरणापासून जीवाला मुक्त करते तिचं नाव वारी. एक प्रकारचं कायिक तपच या वारीमध्ये साधतं. आजूबाजूला असलेली प्रतिकूल परिस्थिती, सोयी सुविधा असोत नसोत, पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून एका विवक्षित ध्येयाकडे आपण आपल्या जीवनाची मार्गक्रमणा कशी करत राहायची हे आपल्याला वारीतून शिकायला मिळतं. आणि वैशिष्ट्य याचं असं आहे की हे चालणं एकट्याचं नाही आहे, ही सामूहिक उपासना आहे, ही सामुदायिक उपासना आहे आणि संतांच्या संगतीमध्ये केलेली उपासना आहे. खरं म्हणजे हा चमत्कारच म्हणायला पाहिजे, कारण या कोणालाही कोणीही निमंत्रण करत नाही, पण प्रत्येकाला एक भक्तीनं निर्माण होणारी ओढ असते. त्या भक्तीपोटी हजारो लोक या वारीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतात. महाराज सांगतात, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. हे सगळं का? तर लागला टकळा पंढरीचा. जय जय राम कृष्ण हरी.
1: श्रोते हो, वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण पूरक जीवनशैली आणि सामूहिक जबाबदारी. अनेक स्वयंसेवी संस्था अशा सेवांसाठी कार्यरत असतात. त्याच अनुषंगानं इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या वतीनं सायकल वापरा, आरोग्य उत्तम करा असा संदेश देण्यासाठी देहू ते पंढरपूर असं सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सायकल वारीमधील सहभागी रामदास चौधरी यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधून या उपक्रमाविषयी अधिक जाणून घेतलं.
6: नमस्कार. हे आता 10वं वर्ष आहे इंडो ॲथलेटिक सोसायटीचं पुणे देहू ते पंढरपूर सायकल वारी. मी तर फार उत्साही आहे. खर तर हा एक आणि शक्तीचा संगम आहे असं मला वाटतं, कारण विठुरायाच्या दर्शनाची ओढ सर्वांना पंढरपूरकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे ती त्यांची भक्ती आणि स्वतःच्या पायातील ताकदीच्या जोरावर हे सायकल स्वार पंढरपूरपर्यंत पोहोचणार आहेत, म्हणजेच ती त्यांची शक्ती. अशा अर्थाने भक्ती आणि शक्तीचा हा सुरेख संगम आहे असं मला वाटतं. आणि ही वारी आज आता स्वच्छ पर्यावरण आणि निरोगी

0: त्याच्यामुळं पर्यावरण स्वच्छ राहतं, पोल्युशन होत नाही, फ्युएलची बचत होते आणि आपलं स्वतःचं आरोग्य फिट राहतं.
1: श्रोतेहो, वारीमध्ये वारकऱ्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी आदर फाउंडेशनच्या वतीनं वारकरी वैद्यकीय सेवा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी आदर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वानंद पाटील यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधला.
2: नमस्कार, जय हरी विठ्ठल. आदर फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे आज वारकरी आरोग्य सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यात 3 ठिकाणी आपले 200+ डॉक्टर्स आणि मेडिकल स्टुडंट्स कार्यरत आहेत. वारकऱ्यांना बेसिक ओपीडी, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी आणि त्याचबरोबर आदर फाउंडेशनचा एक अनोखा उपक्रम म्हणजे आरोग्यविषयक जनजागृती. सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन असेल महिलांसाठी, मुखकर्करोग म्हणजेच ओरल कॅन्सर याबाबत जनजागृती, फिजिओथेरपी, अंगदुखी अशा अनेक बाबत आपण काम करत आहोत. आपण बघू शकतो आता आपले जे वारकरी आहेत, माऊली आहेत, यांना वारकरी आरोग्य सेवा शिबिरात आपले सगळे डॉक्टर सेवा देत आहेत. आपले वर्षभर अनेक उपक्रम सुरू असतात. संजीवनी बेसिक लाईफ सपोर्ट असेल, अनेक ग्रामीण भागात जाऊन आरोग्यविषयक काम असेल, असे आम्ही सगळे करत आहोत. मी स्वानंद पाटील, अध्यक्ष आदर फाउंडेशन, किंवा सर्वांचा ऋणी आहे. असाच तुम्ही सगळे आशीर्वाद आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.
1: श्रोतेहो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही, तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे. वारीत सहभागी होणाऱ्या युवकांसाठी, उद्योजकांसाठी ज्ञानेश्वरीची जीवनमूल्य प्राध्यापक हेमंत भागवत यांनी मांडली, ती या शब्दात.
3: नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका महान ग्रंथाविषयी संवाद साधणार आहोत जो केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही, तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे. हा ग्रंथ म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी. आज जगभरातील व्यवस्थापन शास्त्रात नेतृत्व, नवकल्पना, ग्राहक केंद्रितता, भावनिक बुद्धिमत्ता, नैतिक व्यवसाय आणि शाश्वत विकास यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. अनेक उद्योजक जागतिक व्यवस्थापन संस्थांकडून प्रेरणा घेतात, परंतु या सर्व तत्वांचे मूळ आपल्या भारतीय ज्ञान परंपरेत शेकडो वर्षापूर्वी सापडते. संत ज्ञानेश्वरांनी जी जीवनमूल्य अत्यंत सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत मांडले, पहिले तत्व निष्काम कर्मयोग. उद्योजकांना आपल्या कामावर प्रेम केलं पाहिजे, केवळ नफ्यावर नाही. जो गुणवत्तेवर भर देतो, ग्राहकांचा विश्वास जिंकतो आणि सातत्यानं प्रयत्न करत राहतो, त्याच्याकडे यश आपोआप चालत येतो. पैसा हा यशाचा परिणाम असतो, परंतु विश्वास हा यशाचा पाया असतो. दुसरे तत्व ज्ञान सर्वांसाठी. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं ज्ञान संस्कृतमधून मराठीत आणून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं. हा त्या काळातील सर्वात मोठा सामाजिक नवोपक्रम होता. आजच्या उद्योजकांसाठीही हा एक मोठा धडा आहे. उत्पादन कितीही उत्कृष्ट असलं तरी ते ग्राहकाला सहज समजलं नाही तर त्याचा उपयोग नाही. साधेपणातच मोठी ताकद असते. तत्व तिसरे नम्रता. व्यवसाय वाढला की अहंकार वाढण्याची शक्यता असते, पण खरा नेता तोच जो सतत शिकतो, ऐकतो आणि स्वतःला सुधारत राहतो. ग्राहक, कर्मचारी आणि सहकारी यांच्या मताचा आदर करणारा उद्योजकच दीर्घकाळ यशस्वी राहतो. तत्व चौथे, धर्म म्हणजे व्यवसायातील नैतिकता. धर्म म्हणजे केवळ पूजा किंवा कर्मकांड नव्हे. धर्म म्हणजे सत्य, न्याय, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी, योग्य किंमत, दर्जेदार उत्पादन, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचा विश्वास यावर उभा राहिलेला व्यवसायच खऱ्या अर्थानं टिकाऊ ठरतो. जाहिराती ब्रँडची ओळख निर्माण करू शकतात, पण विश्वास निर्माण करतो तो फक्त प्रामाणिकपणा. मित्रांनो, ज्ञानेश्वरी आपल्याला केवळ व्यवसाय करण्याची पद्धत शिकवत नाही, ती व्यवसाय करणारा सुसंस्कृत, संवेदनशील, नैतिक आणि दूरदृष्टी असलेला माणूस घडवतो.
1: श्रोतेहो, यांच्या सोबतच प्रशासन आणि स्थानिक नागरिक, स्वच्छता, आरोग्यसेवा, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन सेवांसाठी कार्यरत होते. लाखो भाविकांच्या उपस्थितीतही शिस्तबद्ध व्यवस्थापन हे वारीचं वेगळेपण ठरतं. श्रोतेहो, यवत हा पालखी सोहळ्यातील महत्वाचा मुक्काम. दिवसभराचा प्रवास पूर्ण करून पालखी यवत इथं पोहोचली. वारकऱ्यांच्या मुक्कामाची

व्यवस्था, दिंड्यांचं नियोजन, भजन, कीर्तन, हरिपाठ आणि सामूहिक नामस्मरण यामुळं संपूर्ण परिसर भक्तिरसानं भारावून गेला. सायंकाळी विविध दिंड्यांमधील अभंग, भारुड आणि कीर्तनांचे अनेक कार्यक्रम रंगले होते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून समाजाला समतेचा, सत्याचा, प्रामाणिकपणाचा आणि सदाचाराचा संदेश दिला जात होता. इथं श्रीमंत गरीब, जातपात, भाषा किंवा प्रदेश याचा कोणताही भेद राहिला नव्हता. प्रत्येकजण वारकरी म्हणून एकाच भावनेनं विठ्ठलाच्या नामात तल्लीन झाला होता. श्रोते हो, लोणी काळभोर ते यवत हा प्रवास म्हणजे केवळ पालखीचा मार्ग नाही, तर तो भक्तीचा, संस्कारांचा आणि मानवतेचा प्रवास आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून दिलेला संदेश आजही प्रत्येक पावलावर अनुभवायला मिळतो. म्हणूनच वारी ही केवळ परंपरा नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि आध्यात्मिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे. विठ्ठल नामाचा गजर, वारकऱ्यांचा उत्साह आणि सेवाभावाची परंपरा हीच या प्रवासाची खरी ओळख आहे. याच भक्तिभावासह आजच्या आकाशवाणी वृत्तांतमधून आम्ही आपला निरोप घेतो. तोपर्यंत नमस्कार आणि रामकृष्ण हरी.

0: पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी निवेदन केलं होतं विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं आरती गाढवे यांचं. सादरकर्ते होते गौरव शिंपी आणि धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: पायी वारी पंढरीची या कार्यक्रमांतर्गत श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकला. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज भाग 63 वा.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: 24 फेब्रुवारी 1944 रोजी फोर्ट स्टायकिन हे मालवाहू जहाज स्फोटकं आणि सोनं घेऊन लंडनहून मुंबई बंदराकडे येण्यासाठी निघालं. 30 मार्चला जहाज कराची बंदरात पोचलं. धक्क्यावरचे अधिकारी जहाजावर आले. जहाजात ठेवलेल्या सामानाचा आराखडा, स्टोवेज प्लॅन त्यांनी तपासून कराची बंदरात उतरवण्यात येणाऱ्या मालाची पडताळणी केली आणि धक्क्यावर उभ्या असलेल्या मजुरांना सामान उतरवून घेण्याचा इशारा केला.
2: मजुरांची टोळी कामाला लागली. इंग्लंडहून आलेले लढाऊ विमानांचे आणि जहाजांचे लहान मोठे सुटे भाग उतरवण्यात आले. जहाजावरचा दारू गोळा, स्फोटकं आणि सोनं वगळता इतर सगळं सामान कराची बंदरात उतरवण्यात आलं. जहाज बरंचस रिकामं झालं. चीफ इंजिनियर अलेक्स गो जहाजाच्या इंजिनाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करत होता, पण त्याला कराची बंदरातल्या अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाली नाही, कारण काही कारणाने दुरुस्ती रखडली तर ते चालण्यासारखं नव्हतं.

देवदत्त बाजी, अवधूत गांधी आणि सहकारी यांच्या स्वरात सुभेदार या चित्रपटातलं दिग्पाल लांजेकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे पराक्रमी सेनानी बाजीप्रभू देशपांडे यांचा आज स्मृती दिन. त्यांनी आजच्याच दिवशी 1660 रोजी लढता लढता अखेरचा श्वास घेतला. इसवीसन 1660 पन्हाळा किल्ला येथून सुटका करताना छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षितपणे विशाळगड येथे पोचावेत म्हणून त्यांनी घोडखिंडीत शत्रूला रोखून धरलं. अत्यल्प सैन्याच्या बळावर त्यांनी शत्रूशी प्राणपणाने लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचल्याची तोफ ऐकल्यानंतरच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची इतिहासात नोंद आहे. त्यांच्या अतुलनीय बलिदानाच्या स्मरणार्थ घोडखिंड या खिंडीला पावनखिंड हे नाव देण्यात आलं. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

0: पावन खिंड या चित्रपटातलं दिग्पाल लांजेकर यांचं गीत आपण ऐकलं, देवदत्त बाजी, अवधूत गांधी आणि सहकारी यांच्या स्वरात. सकाळचे 9:18 होत आहेत, आपण ऐकत आहात गीत बहार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

ती तुका मिळवावा या चित्रपटातल्या शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार आनंद घन. यानंतर गीत बहारमध्ये ऐकूया लता मंगेशकर आणि शाहीर साबळे यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं हे गीत, चित्रपट पावनखिंड.

0: पावन खिंड या सिनेमातलं दिग्पाल लांजेकर यांचं गीत आपण ऐकलं, देवदत्त बाजी, अवधूत गुप्ते आणि सहकारी यांच्या स्वरात. श्रोतेहो, छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून हा कार्यक्रम इथे संपवूया. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळी 9:30 वाजता आपण ऐकू शकाल सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी सकाळचे 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला कुसुमाग्रज यांची रचना ऐकूया भाग्यश्री धारप यांच्या स्वरात.

छाया वानखेडे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर भावधारामध्ये ऐकूया दिलीप पंडित यांनी गायलेलं एम पी भावे यांचं हे गीत.

कवी ग्रेस यांची रचना आपण ऐकली दत्तात्रय हरकरे यांच्या स्वरात. यानंतर ऐकूया प्रभाकर सावंत यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची ही रचना.

आमोद दातार यांनी गायलेलं रमेश वैद्य यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

श्रोते हो, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी आणि सामाजिक विचारांचे कलावंत निळू फुले यांचा आज स्मृतिदिन. 13 जुलै 2009 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत 250 अधिक चित्रपट तसंच अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. सामना, सिंहासन, एक होता विदूषक, पिंजरा यांसारख्या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. खलनायकाच्या भूमिका त्यांनी इतक्या प्रभावीपणे साकारल्या की त्या आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. अभिनयाबरोबरच ते सामाजिक कार्यातही सक्रिय होते. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या अभिनयाने गाजलेल्या काही चित्रपटांमधील गाणी ऐकून त्यांचं स्मरण करूया.

0: नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं देवकी पंडित यांच्या स्वरात. संगीतकार आनंद मोडक. एक होता विदूषक या चित्रपटातलं हे गीत होतं. सकाळचे 10:17 झाली आहेत. आपण ऐकत आहात गीत बहार.
1: घाल घाल पिंगा वारा माझा परसा.
2: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भाव

0: विश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारलाय.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: सांगा मित्र हो सांगा.

0: ना दूसरा कोना छोका ठीक से सुनो सुनता है
1: बाळ म्हणतो मला हवी आजोबा म्हणती मला हवी
0: आणि आई म्हणते

दडलंय काय। जब्बार पटेल यांची रचना आपण ऐकली, रवींद्र साठे, डॉक्टर श्रीराम लागू आणि सहकारी यांच्या स्वरात। सामना या चित्रपटातलं हे गीत होतं, संगीतकार भास्कर चंदावरकर।

एक होता विदूषक या चित्रपटातलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं, तर रवींद्र साठे यांच्या स्वरात, संगीतकार आनंद मोडक. श्रोते हो, मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. खलनायकाच्या भूमिका असोत किंवा सामाजिक आशयाच्या व्यक्तिरेखा, त्यांनी प्रत्येक भूमिका प्रभावीपणे साकारली. आपल्या दमदार अभिनयाने मराठी चित्रपट आणि रंगभूमी समृद्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या गाजलेल्या काही चित्रपटांमधली गाणी ऐकून आपण त्यांचं स्मरण केलं. आणि याबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात विदुषी एन राजम यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मिया मल्हार. विलंबित गत 1 तालात, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अजित पाठके यांची. ऐकूया विदुषी एन राजम यांचं व्हायोलिन वादन राग मिया मल्हार.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी एन राजम यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकलं, राग मिया मल्हार, त्यांना तबला साथ अजित पाठक यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

म्हणजे आधी आवाजाचा शोध लागला. मग संवाद साधण्यासाठी भाषा आली. ही भाषा तयार झाली ती शब्दांनी, शब्द तयार झाले ते अक्षरांनी, आणि मग बोलण्यासाठी भाषेचा वापर होऊ लागला. जगामध्ये अनेक वेगवेगळ्या भाषा आहेत, त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये संवाद हा सुरूच असतो. काही वेळेला तो प्रत्यक्ष असतो, काही वेळेला तो अप्रत्यक्ष असतो. अप्रत्यक्ष म्हणजे जसं आता हा आमचा कार्यक्रम सुरू आहे, श्रोते आम्हाला दिसत नाहीत पण ते आमचा कार्यक्रम ऐकतायत, हा अप्रत्यक्ष म्हणू शकतो. जेव्हा आपण समोरासमोर भेटतो, एकमेकाशी बोलतो, तो असतो प्रत्यक्ष संवाद. त्याच्यामध्ये सहजता महत्त्वाची, म्हणून आपल्या कार्यक्रमाचं नाव आपण सहज संवाद असं ठेवलंय. ही जी बोलण्याची क्रिया आहे, त्याच अनुषंगाने वेगवेगळी गाणी, बोलण्याचे वेगवेगळे रंग दाखवणारी गाणी आज आपण ऐकणार आहोत.

पाषाण बोलतोय, मृदुंग बोलतोय अशी कल्पना करून हे गीत लिहिलंय, आणि त्या पाषाणातून मृदुंगातून जे काही बोल येत आहेत ते पांडुरंग पांडुरंग असे येत आहेत, म्हणजे आपल्या तोंडून नेहमी चांगलं यावं, चांगले शब्द यावेत. पुढे जाऊया. वेगवेगळे रंग या एकाच क्रियेचे आपल्याला रोज अनुभवता येतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ही क्रिया करावीच लागते, त्याशिवाय संवाद होत नाही. जर संवाद झाला नाही तर कामं पुढे सरकणार नाहीत. त्यामुळे कामं होण्यासाठी आवश्यक आहे संवाद होणं, आणि संवाद होण्यासाठी बोलणं आवश्यक आहे.

क्रिया जरी एकच असली तरी त्याचे परिणाम म्हणा किंवा त्याचे रंग म्हणा, त्याचे उद्देश म्हणा, त्याची कारणं म्हणा, हे वेगवेगळे असतात. क्रिया असते ती बोलण्याची, जसं या गझलमध्ये आत्ता आपण ऐकलं, जीव घेणे सारखे बोला याची. ह्या बोलण्यातून मनातलं सगळंच सांगता येतं असं नाही, काही वेळेला ते स्पर्शातून, नजरेतून, ती पण एक भाषाच झाली, आपण बोलतो ती सुद्धा एक भाषाच आहे.

विरहाची भाषा जी आहे, जेव्हा कृष्णाचा विरह गोपिकांना झाला आहे, राधेला झाला आहे, आणि ती कृष्णाची विरहिणी बोलते आहे.

बोलण्याचे वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या छटा, वेगवेगळे अर्थ, वेगवेगळी कारणं जाणून घेण्याचा आजच्या कार्यक्रमात आपण प्रयत्न करतोय. असं होतं बऱ्याच वेळा की बोलायचं असतं पण बोलावं की बोलू नये असा प्रश्न पडतो. म्हणजे बोलून विचारात पडण्यापेक्षा बोलण्यापूर्वी विचार करावा हे खरं आहे, पण बोलण्याचा विचार करावा का, इथून सुरुवात होते.

माणूस बोलायला शिकला आणि संवादाचं नवीन माध्यम त्याला मिळालं. अगदी आदिम काळामध्ये गुहेमध्ये चित्र काढून किंवा खुणांनी तो संवाद साधत होता. ते एक प्रकारे बोलणंच होतं, पण तो शब्देविण संवाद होता. आणि मग जसा शब्दांचा शोध लागला, भाषेचा शोध लागला, तसं माणूस शब्दांमधून व्यक्त होऊ लागला. आणि मग बोलण्यासाठी त्याला अनेक विषय मिळाले. हाही विषय महत्त्वाचा आहेच,

0: आपण ऐकतोय सहज संवाद, आणि सहज संवाद मध्ये आज आपण बोलतो आहोत बोलणं या विषयावर. बोलूया या विश्रांतीनंतर.
1: बड़ी बहू ये तुम्हारी ना, इतनी भी क्या जल्दी थी.
2: अरे
1: और छोटी ये तुम्हारी ना,
2: और ये
3: मेरी गुड़िया की ना.
4: पर दादी
1: हाँ,
4: आपके नाम
5: सब कुछ मैंने बैंक लॉकर फिक्स डिपॉजिट सब में इन्हें ही तो नॉमिनी बनाया है. कल जब मैं ना रहूं तब पैसे मिलने में इन्हें आसानी हो.
1: शुभ शुभ बोलो.
4: क्या
5: आरबीआई कहता है.
6: जानकार बनिए, सतर्क रहिए.
0: बोलण्याचा मूळ उद्देश असतो तो म्हणजे संवाद. आपल्या मनातल्या गोष्टी इतरांपर्यंत पोचवण्यासाठी बोलणं हे माध्यम आपण वापरतो. बघा हे वाक्य जे मी बोलतो ते तुम्हाला पटतं का? जे मी बोलणार आहे ते पटतंय का? बघा जे मी बोलतो त्याची जबाबदारी मी घेतो, पण ऐकणारा माणूस त्याचा अर्थ काय काढेल ही जबाबदारी मात्र माझी नाही. पुन्हा एकदा सांगतो की मी जे काही बोलतो त्याची जबाबदारी मी घेतो, पण ऐकणारा माणूस त्याचा काय अर्थ काढेल ही जबाबदारी माझी नाही. असा अनुभव तुम्हालाही आला असेल.

आपल्या बोलण्यातून चांगल्या गोष्टी इतरांपर्यंत पोचाव्यात, आपल्या बोलण्यातून सुसंवाद घडावा, आपल्या बोलण्यातून इतरांना आनंद मिळावा, असाच प्रयत्न आपण सर्वजण करतो.

0: आजचा सहसंवाद हा कार्यक्रम इथे संपला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यान्हीचे 12 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.
1: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: रसिको, संगीत, चित्रकला, विणकाम, बागकाम अशा कलेच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये ज्यांना रुची होती अशा अत्यंत कलासक्त गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा दरवळ आपण अनुभवतो आहोत. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध निवेदिका मंगलाताई खाडीलकर. मंगलाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आकाशवाणीवर येणं आणि श्रोत्यांशी संवाद साधणं हा तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत आनंदाचा विषय.
1: कारण माझं बालपणच आकाशवाणीत गेलेलं आहे. खरं सांगायचं अगदी बालपणापासून हे आकाशवाणीचं अंगण देवानं मला दिलंय ते आत्तापर्यंत, त्यामुळे हा आनंद वेगळाच असतो.
0: बरोबर. आणि आज इथे सुमन सुगंध आम्ही अनुभवणार आहोत. मागच्या भागातही तुम्ही आमच्या बरोबर होतात. सुमनताईंचे अखेरचे दिवस, त्यावेळेलाही तुम्ही त्यांच्याकडे जात येत होतात. जरी बाहेर कार्यक्रम जाहीर त्यांचे थांबलेले होते, तुमचा म्हणजे संपर्क होता, तर कार्यक्रमांच्या निमित्ताने अधिक तुमचा स्नेह दृढ झाला.
1: हो, कारण कसं होतं की 85-86 पर्यंत त्यांनी कार्यक्रम केले, नंतर स्वतःहून त्या म्हणाल्या की नाही आता मला नाही वाटत. कारण सगळी गात्र जेव्हा आपली सक्षम असतात त्यावेळेला आपण मंचावर जावं असं मला वाटतं, आणि ते त्यांनी कमी केलं. आम्ही त्यांच्या भावनेचा आदर केला आणि त्यानंतर झाले जरी कार्यक्रम तरी त्या मंचावर नसायच्या, पण त्यांना सांगून. कारण त्यांचं आणि माझं एक असं नातं झालेलं होतं की सुमन सुगंध जिथं जिथं आपण सादर करतोय तिथं तिथं त्यांना सांगून, त्यांचाच तो कार्यक्रम आहे की आपण म्हणतो ना की ते देवाचंच असतं, तसं त्यांना समर्पित असलेला कार्यक्रम आहे. त्यांना सांगून काही ठिकाणी केले सुद्धा कार्यक्रम आणि तेही छानच झाले. पण सुमनताईंचं त्यात नसणं हे रसिकांना सुद्धा खूप असं खटकायचं, किंवा जरी मानलं तरी ती उणीव जाणवायची.
0: बरोबर.
1: जरी त्या कार्यक्रमात येत नसल्या तरी देखील त्यांचे जे बाकीचे छंद होते ते त्या हळूहळू आपल्या प्रकृतीनुसार त्या बाळगून होत्या. सातत्यानं त्यांना असं विणकाम करतानाच बघितलं. आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना नमस्कार करायचा, हा एक नेहमीचा पडलेला पांड. तर त्या आपल्या आज या रंगाची लोकर, आज कोणासाठी काय, तर अमेरिकेतल्या नातीसाठी शाल, मग कोणतरी भाची आता आणखी कुठंतरी चाललीये म्हणून तिच्यासाठी टोपी. मग एक दिवशी म्हटलं मी सुद्धा चालले हिमालयात, मला काय. तो म्हणाले वा, तुम्हाला पण करून देणार, कुठला रंग तुम्हाला आवडतो बघा. आणि त्या सगळ्याच्यामध्ये त्या तुमच्यासाठी शाल म्हणजे स्कार्फ, टोपी, तुम्हाला मोबाईल ठेवायला मिळावा म्हणून एक पाऊच, असं सगळं सुंदर रंगसंगती असलेलं बनवून तयार ठेवायचं. हे अगदी आत्ता आत्तापर्यंत चाललेलं होतं. मी असं म्हणेन की 88-89 सुद्धा सुरू झालं तरी देखील त्या थोडं बहुत काही ना काहीतरी करतच होत्या. त्यांची जी आवडती गोष्ट होती ती म्हणजे रोजची पूजा.
0: बर.
1: ती पूजा अगदी साग्र संगीत करायची, म्हणजे प्रत्येक मूर्तीला. ती मूर्ती भारतातल्या प्रत्येक ठिकाणी त्या कार्यक्रमाला गेल्या असतील त्या काळात, 69-70 वगैरे तो काळ, प्रत्येक ठिकाणाहून कलाकुसरीची आणलेली ती मूर्ती, तिची प्राणप्रतिष्ठा करून ती त्यांच्या देवाऱ्यात आणि बसायच्या जिथं त्यांच्या दिवाणखान्यात तिथंही आसपास त्या मूर्ती आहेतच, म्हणजे वेगवेगळ्या
0: सश्रद्ध होत्या अतिशय
1: अतिशय. ती पूजा त्यांची कमी झाली नंतर. ती पूजा बघण्याचा मला फार वेळा अनुभव नाही आला, पण 1-2 वेळा मी ती पाहिली आहे. तर ते असं सगळं ती फुलं हे करताना वाहताना त्या आपली स्वतःची गाणी गायच्या.
0: वा.
1: आणि भक्तिगीत होती
0: ना, देवपूजा आहे ना.
1: हो, ही देवपूजा त्यांना आवडायची. आणि मग ती त्यांची देवी सजली, मग त्याच्यात ते तोरण असं ते दिव्यांचं एकदा लावलं आणि तो फुलांचा चंदनाचा असा गंध सगळीकडे दरवळला की त्यांना छान वाटायचं. मग त्यांना मिळालेली सन्मान चिन्ह त्याच त्यांच्या देवघरातल्या, त्या मोठं होतं ते, त्यातल्या कपाटामध्ये अशी दाटी वाटीनं बसलेली. पण देव मात्र त्यांचे असे छान FSI असलेले,
0: ऐस पैस
1: बसलेले आणि आपल्या खाली बसून नंतर मग चौरंगावर किंवा अशा स्टूलवर बसून अशा त्या पूजा करायच्या.
0: म्हणजे आपण स्तोत्र म्हणतो त्याच्याऐवजी स्वतः स्वतःच्या स्वरात ना ही पूजा त्या बांधत असत.
1: हो, अगदी. कधी चक्रवाक पक्षी गातायत, कधी ओंकार प्रधान रूप गणेशाचे गातायत, कधी भावगीतच गातायत, कधी विसरशील तू सारे ते पण गातायत, कधी चित्रपटात गायलेला अभंग तो गातायत, असा सगळा प्रकार असायचा.

0: त्यांच्या गाण्यामध्ये हा भक्तिभाव अतिशय ओतप्रोत असा आपल्याला अगदी जाणवतो. आणि सुमंतांच्या स्नेहाचा भाव हा तुम्ही अनुभवलेला आहे
1: हो,
0: म्हणजे नंतरच्या काळातही
1: हो. मी असं म्हणेन की स्वभाव मितभाषी होता, व्यवसायामध्ये खूप नाती त्यांनी आणली नाही, पण रोशन साहेबांचं कुटुंब किंवा चित्रगुप्त यांचं कुटुंब, मन्नादाय यांचं कुटुंब, मुकेशजींचं कुटुंब,
0: बर,
1: ह्या सगळ्यांचे त्यांचे अतिशय म्हणजे काय म्हणूया घरातल्यासारखे जिव्हाळ्याचे संबंध होते. इतकंच नव्हे तर बी एन शर्मा आणि कौशिक हे दोन रेकॉर्डिस्ट, तर त्यांच्याबरोबर इतकं काम केलेलं की त्यांच्याही बरोबर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध, मैत्रीपूर्ण संबंध. आणि ही सगळी मंडळी यांनी लोणावळ्याला सुमन कल्याणपुरांचे पती नंदाजी यांनी कल्याणपूर कॉलनी बांधली.
0: अच्छा.
1: आणि तिथे प्लॉट्स पाडले. त्यांचे दोन प्लॉट्स होते, एक चित्रगुप्त, नंतर मुकेशजी, मन्नादा, रोशन साहेब, शर्मा, कौशिक यांचे बाकीचे बंगले.
0: म्हणजे सगळी संगीताची कॉलनी होती.
1: सगळी संगीताची कॉलनी. आणि या सगळ्यांचे बंगले उभे राहिले, बंगल्याच्या अवतीभोवती सुंदर जागा. आणि सगळी मंडळी आपल्या मुलाबाळांना घेऊन आदल्या दिवशी निघायची, म्हणजे त्यावेळेला रेकॉर्डिंग वगैरे सगळी संपवून ही सगळी कुटुंब निघायची आपापल्या गाड्या घेऊन. सुमनताईंनी असे छान प्रकार केलेले असायचे या सगळ्या मंडळींनी. सुमनताई तर आधी मुळामध्ये खाणं आणि खिलवणं त्या गोष्टी अतिशय आवडत्या, त्यामुळे भरपूर काहीतरी करून नेलेलं असायचं.
0: अच्छा.
1: तशाच इतरांच्याही, म्हणजे मिसेस शर्मा काय, चित्रगुप्तांच्या पत्नी काय, रोशन साहेबांच्या पत्नी काय, ह्या सगळ्यांनी असे सगळे भरपूर पदार्थ घ्यायचे, मध्ये जिथे वाटेल तिथे थांबायचं आणि मग आपापल्या बंगल्यांमध्ये जाऊन त्या बंगल्यांमधलं राहणं अनुभवायचं, त्याचा आनंद घ्यायचा. हे अनेक वर्ष त्यांनी केलेले आहे.
0: आणि एकत्र मैफलीही होत असतील.
1: एकत्र मैफली अनेक ठिकाणी कार्यक्रम व्हायचे. तलत साहेबांच्या बरोबर त्या काश्मीरला गेलेल्या आहेत, म्हणजे करण सिंगांचा जो शाही विवाह सोहळा होता त्याला सुमनताई, मधुबाला झव्हेरी, तलत महमूद ही मंडळी गेलेली आहेत. राज कपूर साहेबांनी कपूरथळा वगैरे मध्ये कार्यक्रम केलेले आहेत, त्याला रफी साहेब, मुकेशजी, त्या अशी सगळी मंडळी गेलेली आहेत.
0: म्हणजे
1: परदेश दौरेच नुसते नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं गेलेले आहेत. तिथंच चौकस नजरेनं जे काही उत्तम असेल ते अनुभवायचं, विकत घ्यायचं, संग्रह करायचा आणि अडगळीत नाही टाकायची कुठलीही वस्तू, ती अतिशय सुंदर कलात्मक रीतीनं आपल्या घरामध्ये सजवायची.
0: ही सौंदर्य दृष्टी,
1: ही सौंदर्य दृष्टी.
0: आत्ता विषय निघालाच आहे, हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अनेक नामांकित व्यक्तींचा तुम्ही उल्लेख केलात, तर सुमनताईंची हिंदी गाणी याविषयी आम्हाला सांगा.
1: सुमनताईंचा प्रवास जसा मघाशी आपण बोलता बोलता म्हणालो तसा की 1953 पासून सुरू झालाय मंगू दरवाजा, म्हणजे मोहम्मद शफी, नाशाद यांच्यासारखे त्यांचे संगीतकार पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर सुरेश तलवार आले, मग त्याच्यानंतर श्रीनाथ त्रिपाठी आले, हंसराज बहल आले, अशी सगळी माणसं, म्हणजे मी ही सगळी नावं घेत नाही आता, पण त्यानंतर मग एन दत्ता आले.
0: किती हिंदी गाणी असावीत
1: सगळी मिळून? 2000 तरी असली पाहिजे.
0: अच्छा. आणि सगळी अतिशय सुंदर,
1: अतिशय सुंदर. मोजकी जी त्यांच्याकडे आली ती त्यांनी गायलेली आहेत. आता दत्ताराम, दत्तारामांनी 14-15 एन दत्तांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतली. बघा ना, प्रत्येक गायकाबरोबर सुद्धा त्यांची गाणी आहेत. त्या असं म्हणाले

ही लोकप्रिय होतच गेली. त्या स्वराचं मोहकपणे ते लोकांच्या लक्षात यायलाच लागलं. एस डी बर्मन नौशाद साहेब यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं आणि 63 पासून शंकर जयकिशन.

0: घ्यायचं आहे तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा असं थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारलाय. पण चाल तयार होताना अपवाद दशरथ पुजारी अशोक पत्की यांच्या गाण्यांचा, कमलाकर भागवत यांच्या गाण्याचा. कमलाकर भागवत त्यांना असं म्हणायचं की आउटलाईन देतो तुम्हाला, आता तुम्ही त्यात तुम्हाला जे पाहिजे ते भरा. काय म्हणूया, बांधे सूद अशा दशरथ पुजारींच्या चाली असायच्या. पण ते असं म्हणतात की त्या गाताना त्याच्यामध्ये असं काही वेगळे पण करायच्या की माझीच चाल अधिक सौंदर्यवान होऊन माझ्यासमोर येते असं मला वाटायचं. आता कशी करू स्वागत आहे सुधीर फडकेंनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं, त्यावेळेला ते चक्क जेवून खाऊन दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे चाल शिकायला गेल्या होत्या.
1: बरं,
0: आता जेवल्यानंतर कसं गाणार, त्यामुळे ज्या वेळेला बाबूजींचा तो अट्टहास असायचा टास्क मास्टर की आत्ता मी चाल शिकवली आहे तर ती तुम्ही गा बरं, त्या म्हणाले बाबूजी माफ करा पण दुपारी यायचं होतं त्यामुळे आधी जेवली आत्ता कसं गाऊ, तुम्ही गाऊन दाखवा, मी रेकॉर्डिंगच्या वेळेला तुम्हाला बरोबर ऐकवते.
1: अच्छा,
0: दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग, वन टेक, ओके गाणं,
1: चमत्कार वाटावं असं आहे
0: असं. इतकं त्या सहजतेनं गायलेले आहेत, किस्से सांगण्यापेक्षा म्हणजे तसं आता बहनाने भाई की कलाई पे
1: राखीचं गाणं,
0: राखीचं गाणं, तर ते राखीचं गाणं त्यात त्यांनी फक्त असं म्हटलं होतं की मी एक ओळ अशी थोडीशी गाऊ का, त्या म्हणाले याच्या पलीकडे माझ्याकडे किस्से नाहीत, किस्स्यांसाठी तुम्ही बोलघेवड असायला लागतं, तुम्ही थोडा आधी आणि नंतर तिथं बसलेला आहात, त्या सगळ्या निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी आहात असा माझा स्वभाव नव्हता, त्यामुळे तुम्ही जसं विचारताय तसे ते किस्से माझ्याकडे नाही आहेत असं त्या म्हणायच्या. पण तरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या छान आणि मधुर आहेत
1: खरं
0: की त्याच मला जास्त म्हणजे सांगावेसे वाटतात. किंवा माझ्याकडे अशी 5-6 पत्र आहेत त्यांच्या संदर्भात आलेली की मंगलातही आमच्या भावना तुम्ही पोहोचवा, मी आता इथे अमेरिकेमध्ये आलेलो आहे आणि माझा नातू अगदी लहान आहे पण मी पहिल्यापासून त्याच्या आजीनं गावं तशी मी अंगाई गातोय. सुमनताईंनी गायलेली निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आणि माझा नातू आता त्या अंगाईचा इतका वेडा झालेला आहे की तो खुणेनं सांगतो की गाणं आधी गा आजोबा मग मी झोपतो. अशा 2-3 आजोबांची आणि 3-4 राज्यांची मीच पत्र राखून ठेवलेली.
1: अच्छा, वा.
0: किंवा अगदी परवा त्या गेल्यानंतर अशा काळे अगदी रडत होत्या आणि त्या म्हणाल्या की ज्या वेळेला निंबोणीच्या झाडामागे हे गाणं गाणाऱ्या गायिकेचा सहस्र चंद्र दर्शनाच्या सोहळ्यामध्ये मलाही सहभागी करून घेतलंय, त्यावेळेला मी आनंदून त्यांच्या शेजारी उभं राहताना असं म्हटलं होतं की तुम्ही गाणं असं गायलात की माझ्या अंतरात जी आई आहे तिलाच तुम्ही स्वर दिलात, आणि मग जो अभिनय मी केलेला आहे पडद्यावरचा त्याला ते गाणंही तितकंच कारणीभूत आहे.
1: सुंदर आहे नाही हा अभिप्राय पण, आणि त्या खर तर अगदी थोडा काळ त्या सिनेमामध्ये त्या दिसल्या आहेत पण ह्या गाण्यामुळे मात्र अजरामर झाला,
0: अगदी अजरामर.

0: या गाण्यांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत का तुम्हाला? असं काही
1: सगळ्या आत्ता या क्षणाला मला आठवतील असं नाही, पण त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे.
0: बर,
1: संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन

0: अनेक कलाकारांचा जिथे उल्लेख झाला, तसंच सुमनताईंच्या वडिलांविषयी सुद्धा तुम्ही आम्हाला थोडं सांगितलं होतं. सुमनताईंच्या आई आणि एकूण माहेर त्यांचं, याच्याविषयी थोडं भावंड वगैरे.
1: हो, अगदी साधं सुधं मध्यमवर्गीय चित्रापूर सारस्वत घरातलं असं त्यांचं बालपण आहे. घरातली मोठी मुलगी, मगाशी म्हटलं तसं. आज त्यांच्याकडे जेवढ्या म्हणून कला आलेल्या आहेत ना, त्या सगळ्या त्यांच्या आईकडनं आलेल्या आहेत.
0: बरं.
1: त्या काळामध्ये त्यांची आई कुठून कुठून त्या दुपारच्या वेळामध्ये ते निटिंग, टॅटिंग, मग तो भरतकाम करणं, मग पॅचवर्क करणं, मग आज काय तर मुलांसाठी बॅगच बनवली, उद्या काय तर स्वेटरच विणला, हे जे सतत काम करत राहायचं आणि अत्यंत निगुतीनं स्वयंपाक करायचं. ते रेशनिंगचे दिवस होते, त्यामुळे भात खाऊ चित्रापूर समाजाला पुरेल असा तांदूळ रेशनवर मिळायचा नाही. मग पोळ्या करायला लागायच्या, मग त्या पोळी बरोबर चित्रापूर सारस्वत रांधप, म्हणजे तो स्वयंपाक संपूर्ण रांधायचा. त्यातलं जे थोडक्यात म्हणजे कोंड्याचा मांडा करत करत कसं मुलांना एक परिपूर्ण आहार देणं, हे कसब त्यांच्या आईकडनं त्यांना मिळालं.
0: बरं.
1: आणि भक्ती जी अशी आहे ना आतून, ती भक्ती त्यांना त्यांच्या वडिलांकडनं मिळालेली आहे. सश्रद्ध आई वडील दोघही, पण वडील नित्यानंद स्वामींचे असे अनुग्रहितच होते. म्हणजे एक काळ त्यांच्या जीवनात असा आलेला होता की आता सगळा संसार सोडावा आणि स्वामी मी तुमच्या मागोमाग येतो. त्यावेळेला त्यांना स्वामींनी सांगितलं की असं नाही, तुला मुलं बाळ आहेत, तुला त्यांच्या मागेच राहावं लागेल, संसार करावा लागेल. हे जे सगळं आहे ना ते आपल्या आई वडिलांकडनं घेऊन त्या पुढे आलेले आहेत
0: आणि त्याबद्दल कृतज्ञ भाव त्यांच्या मनामध्ये,
1: अत्यंत कृतज्ञ भाव. त्यामुळे विदेशी त्या गेल्या आणि आई इथं त्यांच्या आजारी होत्या आणि त्या गेल्या. बरं, आता त्या काळातली परिस्थिती अशी होती की पुढे लागलेले सगळे कार्यक्रम आहेत परदेशात, इतकी पैशाची गुंतवणूक आहे आणि आई इथं गेलेल्या आहेत, तर आता ह्यांना कसं सांगायचं. तर मग निर्णय असा घेतला गेला की ह्या इतक्या भावना प्रधान आहेत, इतक्या संवेदनशील आहेत की पुढचे कार्यक्रम त्यांच्याशी होणं शक्य नाही, त्यामुळे त्यांना सांगितलं गेलं नाही. ते कार्यक्रम दोन जे शेवटचे होते ते करून त्या आल्या, कारण त्यांना बघायलाच मिळालं नसतं. त्यांना ही गोष्ट त्यांच्या मनाला इतकी लागली की ते घाल घाल पिंगा वाऱ्या सुरू झालं गाणं, की त्यांना कायम आपल्या आईची आठवण व्हायची आणि डोळे पाण्यानं भरून यायचे. मी ते कधी अगदी 85-86 व्या वयापर्यंत हे डोळे असे भरलेले असायचे. माझ्या मनोगताची हळुवार भावगीत हे त्यांनी गायलेली व्याख्या आहे ना, अशाच त्या होत्या.
0: वा.

0: पद्मभूषण आणि लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांचं, त्यांच्या गाण्यांचं गारूड आजही रसिक मनावर कायम आहे. सुमनताईंचा एक छान स्वभावचित्र, शब्दचित्र तुम्ही आज आमच्यासाठी रेखाटताय आणि त्यांनी गायलेली गाणी ही सुद्धा आपण सोबतीने ऐकतो आहोत. हिंदी मराठी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी गायलेली गाणी तर खरोखरच अजरामर अशी आहेत आपल्याकडे. इतरही भाषांमध्ये त्या गायलेल्या आहेत.
1: हो, म्हणजे जयदेवजींनी त्यांच्याकडून कन्नड चित्रपटासाठी गाऊन घेतलं होतं.
0: बर,
1: ते शब्दोच्चार मला तितके सांगता येणार नाहीत, पण त्याच्यानंतर तीच चाल त्यांनी बोलो बोलो कान्हा बोलो छलिया रुणालयला यांच्याकडून तीच चाल त्यांनी गाऊन घेतली. कन्नड गाणं मूळ
0: अच्छा
1: 10 वर्षापूर्वी
0: ते
1: सुमनताईंनी गायलेलं आहे. मी जसं बोलताना म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या शैलीतली गाणी त्या गायल्या, तसं आपल्याकडे उर्दू भाषी लोकांमध्ये किंवा उत्तर प्रदेशच्या लोकशैलीमध्ये मुनाजात, नात हे भक्ती रसप्रधान पण लोकगीताचे प्रकार आहेत. अनेक एस एन त्रिपाठी, त्याच्यानंतर उषा खन्ना यांनी त्यांच्याकडून मुनाजात हा प्रकार गाऊन घेतलेला आहे. म्हणजे दादा नावाचा एक चित्रपट होता माहितीये, त्याच्यामध्ये अल्ला तू करम करना मौला तू रहम करना हे जे गाणे हा मुनाजात प्रकार आहे.
0: अच्छा,
1: तर त्याच्यामध्ये मुनाजात म्हणजे काय, तर देवाला असे हात करून आळवणी असते देवाची की देवा तू आमच्यावर अनुग्रह कर, आमच्यावर कृपा कर, असा जो एक प्रकार आहे. तर तो त्यांनी इतक्या सुंदर रीतीनं गायलेलं, इतक्या शैलीत गायलेलं आहे त्या की अजब वाटतं की हे कोणी शिकवलं त्यांना. पण केवळ संगीतकाराला काय अभिप्रेत आहे आणि चित्रपटातला प्रसंग काय आहे ह्याचा विचार करून त्या ते गायलेले आहेत. आणि इतकं छान गायलेलं की लोक पडद्यावरती हे गाणं सुरू झालं की पैसे फेकायचे. आणि मी असं ऐकलंय की हैदराबादचे नवाब हे गाणं, म्हणजे त्यावेळेला चित्रपटचं ते रील चालू असायचं ना, तर थांबून थांबून ऐकायचे हा मुनाजात प्रकार. आणि तो अल्ला तू करम करना मौला तू रहम करना हे 11 वेळा ते गाणं थांबवून थांबवून ऐकत गेलेत. ते हे भावदर्शित्व हे त्यांच्या गाण्याची खूण आहे ना.
0: अगदी.
1: किंवा ठुमरी, तर त्यांच्या गुरुनं त्यांना जी ठुमरी शिकवलेली आहे तर त्या प्रकारे ती ठुमरी गायच्या, तर त्या ठुमरीसाठी किंवा गझलेसाठी गाण्यामध्ये आवश्यक अशी जी सौंदर्य तत्व आहेत, ठुमरीचं जे आळवणं आहे, त्या संयाला बोलवणं आहे किंवा त्याच्या आठवणीत त्या विरहामध्ये थोडस होरपळणं आहे आणि त्याची जी लाडीक तक्रार आहे, हे सगळं त्या अतिशय सहजतेनं दाखवायच्या. यादों के जो हजार दीप जलते हैं ना, तसं मला वाटायचं की शेवटच्या त्यांच्या काळामध्ये आम्ही त्यांना त्यांचीच गझल त्यांना ऐकवणं, त्यांचीच ठुमरी त्यांना ऐकवणं, त्यावेळेला असं वाटायचं की अशी कितीतरी गाणी आता त्यांना आठवत असतील. आता राजस्थानी ब्याह के गीत,
0: अच्छा
1: गुजराती, 4 वेळा त्यांना सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा पुरस्कार आहे. तर त्यातली जी गाणी आहेत जैसल तोरल वगैरे त्या चित्रपटातली, ती गाणी आजही लोक वेडे होऊन ऐकतात आणि अनेक आजच्या पिढीतल्या गायिका ते गायचा प्रयत्न करतात. झेर तो पिधा जाणी जाणी हा एक आणखी चित्रपट आहे ज्याची गाणी मिळत नाहीयेत. गुजराती गायलेले आहेत मुकेशजीं बरोबर खूप, भूपिंदरजीं बरोबर गायलेले आहेत, जगजीत सिंगजीं बरोबर गायलेले आहेत. त्याच्यानंतर बंगाली पूजा गीत मन्नादा तर खूपच, कारण ते बंगालीच. हेमंदा पूजा गीत करायचे, त्याच्यानंतर सलील चौधरी, ही सगळी मंडळी

0: त्यांच्या त्या पूजा गीतांमध्ये यांचा आवाज हा अत्यंत आवश्यक असायचा. रॉबिन बॅनर्जी यांचं नाव घ्यायलाच हवं. सुमित्रा लाहिरी यांनी बंगाली गाणी त्यांच्याकडनं गाऊन घेतली आहेत, हिंदी गाणी गाऊन घेतली आहेत. एकदा सुमित्रा लाहिरींनी आपणच केलेली चाल, कोण आल्यात, सुमन कल्याणपूर नामकी एक गायिका आहे आता त्या बंगालच्या, त्यांना इथलं त्यांचं मोठेपण ऐकू, काय गातील याचं हे नाही
1: माहिती,
0: पण आता हा बंगाली उच्चार कसे असतील काय, इथपासून बंगाली संगीतकाराला काळजी असणं हे स्वाभाविक आहे. ह्या माईक समोर बसल्या किंवा उभ्या राहिल्या आणि पहिली ओळ गुणगुणायला लागल्या आणि सुमित्रा लाहिरी शेजारच्या खुर्चीवर बसल्या, त्या म्हणाल्या हा आवाज, ह्या आवाजातलं इतका गोडवा. तेव्हा रॉबिन बॅनर्जी त्यांना म्हणाले आगे आगे सुनो क्या होता है. हे पण सुमनताईंचं मोठेपण आहे ना.

0: हिंदी मराठी उर्दू बंगाली असं सगळं त्या गायल्या
1: हो,
0: आणखीनही काही भाषा
1: म्हणजे कन्नड पण गायल्या हो। आता मी उल्लेख केला, तसंच बंगाली ओडिसी आसामी छत्तीसगढी भोजपुरी किंवा मगधी मैथिली या सगळ्या भाषांमध्ये त्या अगदी सहज गायल्यात, राजस्थानी आणि त्या त्या काय म्हणूया भाषेचा लहजा त्या भाषेमध्ये गाणं श्रोत्यांना आपलंच वाटावं म्हणून ते जे उच्चार आहे त्या भाषेची त्या उच्चारातली वैशिष्ट्य ही त्यांनी फार सुंदरपणे आपल्या गाण्यामध्ये सहजतेनं दाखवली
0: आणि ते सगळं समजून घेऊन
1: पंजाबी गायल्यात त्या, गुरुमुखी गायलेल्या आहेत, पंजाबीमध्ये सुद्धा त्यांना पुरस्कार आहे, गुजरातीत आहे, पहिला भोजपुरी चित्रपट जो आहे त्यात त्या गायलेल्या आहेत आणि भोजपुरीमधला सुद्धा पुरस्कार सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा त्यांना आहे.
0: बर,
1: छत्तीसगढी एक लोकशैली आहे लोकगीतांची, तिच्यामध्ये एक असा रसरशीतपणा थोडा एक रस्टिक फ्लेवर ज्याला म्हणतो तो असतो. त्यांचा आवाज कोमल असून देखील त्यांनी त्या सगळ्या गीतांमध्ये जिथे जिथे गरज आहे तिथं तिथं तो आवाज किंचितसा असा भरदार करत पण त्या गायलेल्या आहेत.
0: वा, म्हणजे त्या त्या गाण्याची जशी गरज आहे त्यानुसार सूर आपला
1: आणि त्या भाषेची वैशिष्ट्य आत्मसात करून. खरं म्हणजे प्रत्येक गायिकेला म्हणजे जी इतक्या बखूबी इतक्या सुंदर रीतीनं गाऊ शकते त्या प्रत्येकीलाच आपल्याला अभिवादन करायला पाहिजे. सुमनताईंना तर म्हणजे वेळच नसायचा, तेवढ्या मर्यादित वेळेमध्ये त्या ते इतकं छान गाऊन गेलेले आहेत.
0: खरे,
1: भोजपुरी चित्रपटातली अनेक गीतं त्यांनी एस एन त्रिपाठी, गुलाम मोहम्मद, चित्रगुप्त, बाबू सिंग, त्यानंतर रॉबिन चॅटर्जी यासारख्या संगीतकारांकडे आणि तिथपासून ते अगदी नदीम श्रवण यांच्यापर्यंत त्यांनी गायलेली आहेत.
0: वा,
1: आणि त्यातली गीतं अतिशय प्रसिद्ध आहेत. सांगायचा मुद्दा असा की ही सगळी गीतं उत्खननातून जेवढी आपल्या हाती लागली तेवढी त्या पुस्तकामध्ये मला समाविष्ट करता आली. पण आत्ता कसं झालंय की माध्यमांचा विस्फोट, सुमनताईंविषयीचं प्रेम, त्याला पुन्हा एक मिळालेला नवा उजाळा, त्यामुळे अनेक राज्यातली मंडळी आपोआपच जोडली गेली. सुमन कल्याणपूर फॅन्स क्लब निर्माण झाले आणि तुमच्याकडे ते गाणं आहे का अशी विचारणा व्हायला लागली आणि ती वेगवेगळ्या भाषांमधली गाणी यायला लागली.
0: आता ती संग्रहित होत आहेत,
1: आता ती संग्रहित होत आहेत, त्यामुळे आता आपल्याकडे ऐवज खूप जमलाय. याच्या नंतरच्या आवृत्तीमध्ये त्यातल्या अनेक गीतांचा समावेश करण्याचा मी प्रयत्न करीन.
0: सुमन सुगंध पुस्तकाच्या सुमनताईंचे पती नंदाजी यांनी या पुस्तकासाठी खरं तर त्यांना तयार केलं असं म्हणावं लागेल.
1: हो, अगदी खरंय. आणि कसं आहे की अनेकांना माहिती आहे पण तरी देखील श्रोत्यांसाठी सांगते की नंदाजींच्या थोरल्या भगिनी म्हणजे कलावती आई.
0: अच्छा.
1: आणि ते अनेकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. बेळगावमध्ये तर त्यांचं आणि त्यांच्या भक्तगणांनी म्हणजे मंदिर वगैरे सुद्धा आहे.
0: कृष्णभक्ती,
1: कृष्णभक्ती त्यांची, अशा घरातले नंदाजी. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याला एक वेगळं वजन होतं आणि

0: त्यामुळे ते बोलल्यानंतरच त्या पुस्तकाचं त्याची कार्यवाही सुरू झाली आणि सुमनताईंनी पण ते ऐकलं. किंबहुना अनेक वेगवेगळ्या विषयांवर जी आपली भावगीतं सुमनताईंनी गायलेली आहेत ती गीतं निवडताना सुद्धा नंदाजी कटाक्षानं त्या मीटिंगमध्ये किंवा त्या बैठकीत असत आणि आपलं म्हणणं मांडत. असावे घर ते अपुले छान, सुमनताईंचं नेहमीचं स्वप्न, मी माझं घर
1: आणि प्राथमिकता
0: ही प्राथमिकता. आणि जसं घर त्यांना हवं होतं ना तसं घर नंदाजींनी त्यांना बांधून दिलं कल्याणपूर कॉलनीमध्ये. आमच्याकडे देव कडगीचं झाड आहे, आमच्याकडे अमक आहे, आमच्याकडे निरपणस लागतात झाडांना, आमच्याकडे मी असं असं लावलं होतं. त्या त्या दोन दिवसामध्ये त्या त्या बंगल्यातलं जीवन जगून घ्यायच्या
1: आणि हा सगळा आनंद त्यांनी उपभोगला आणि तुम्हाला सांगितला सुद्धा. सुमनताईंची लेख चारुताई यांच्याशी सुद्धा तुमचा संपर्क आला.
0: हो, आणि आजही आहे. चारुल आपल्या आईसारखीच अत्यंत मितभाषी. आणि काय झालं की आईच्या आजारपणामध्ये तीच त्यांच्या सोबत आणि अगदी पहिल्यापासून आई आणि मुलीचं नातं हे अगदी मैत्रिणीसारखं. किंबहुना कार्यक्रमाला त्यांना तयार करणं हे सुद्धा सगळी जबाबदारी चारुलची असायची. त्यामुळे आई हेच तिचं जग. आणि म्हणतो ना जुही की कली मेरी लाडली या गाण्यासारखंच दिलेक मंदिर मधल्या त्यांचं दोघींचं नातं असायचं. म्हणजे अनेकदा मला त्या नात्याकडे वेगवेगळ्या रंगातून बघण्याची संधी मिळाली चरित्र लेखिका या नात्याने की विदेश दौरे चारुलची सुट्टी असायची, हे सगळं कुटुंब तिथं जायचं, तेव्हा मिळालेली आपली रूम ही चांगली आहे की नाही हे बघण्याचं काम चटपटीत चारुलचं असायचं. म्हणजे ती शाळकरी मुलगी पण सगळं चालू आहे की नाही, पाणी अमकं तमकं सगळं व्यवस्थित आहे की नाही, एसी चालतोय की नाही, हे सगळं त्या लेकीनं जाऊन बघायचं.
1: बर,
0: कार्यक्रमाच्या आधीच्या तयारीमध्ये आपल्या वडिलांच्या बरोबर हात धरून धरून चारुल स्टेजवर असायची. पण आपल्या आईचं गाणं ऐकण्यामध्ये तिनं स्वतःला आपण गावं पुन्हा एकदा, म्हणजे ती महत्वाकांक्षाच तिच्याकडे नव्हती. पण चारुल आणि तिची आई मिळून दोघींनी अनेक पोर्ट्रेट्स, अनेक निसर्गचित्र ही बनवलेली आहेत,
1: रंगवलेली आहेत,
0: तयार केलेली आहेत, त्यांच्या फ्रेम्स आहेत, मुलांना शिकवलेलं आहे. चारुलनी आतापर्यंत वर्कशॉप्स घेतलेली आहेत.
1: अच्छा.
0: आणि दोघीही सुग्रण आईच्या हाताखाली शिकायचं. पण कधी कधी एअरपोर्टवर सुमनताईंना असं काहीतरी पटकन हवंसं वाटायचं, आई अगं आता बोर्डिंग सुरू होईल, नाही पण आपण घेऊया का, मला आता कॉफी घ्यावीशी वाटते, असं म्हटल्यानंतर या नात्याचे इतके विविध रंग आहेत ना की मी आईची भावे आई असा सुद्धा अनुभव अनेकदा यायचा. म्हणजे एखाद्या लहान मुलीनं बागडावं तशा एअरपोर्टवर सुमनताई म्हणजे व्हील चेअरवर बसलेल्या आहेत बरं का, पण त्यांना दिसतंय सगळं. म्हणजे आता कोणीतरी विचित्र वागत असेल तर त्याच्याकडे बघून खुदुखुदू हसायचं आणि तो कसा कॉफी पितोय, आपण आता कॉफी पिऊन होईल का आपली, अगं आई आता बोर्डिंग आहे ग पण होईल ग असं म्हणायचं. आणि आईचा हा हट्ट लेकीनी पुरवायचा.
1: किती गोड आहे हे,
0: किती गोड आहे. किंवा बघ ग लोक ओळखायला लागली आहेत आणि माझे केस बघ कसे, नको ग काळजी करू आई असं म्हणत आपल्या पर्समधनं फणी काढून आपल्या आईचे केस तेवढ्यातल्या तेवढ्यात सावरणारी अशी पण चारुल मी बघितलेली आहे. किंवा तासन तास आपल्या आईचा हात हातात घेऊन सगळं छान होणार आहे, आवाज कार्यक्रमाला अतिशय छान लागणार आहे तुझा, आई तू उगीच काळजी करतेस असं म्हणणारी चारुल आठवते. किंवा कार्यक्रमामध्ये आईला बोलताना आणि गाताना बघून एकीकडे काळजी करणारी की बघा तुम्हाला माहितीये ना त्यांची तब्येत बरी नाही असं नजरेनं मला सांगणारी चारुल पण मला आठवते. आणि काही नाही होत ग असं मी तिला धीर देते आणि 40 मिनिटं आमची मुलाखत चालू आहे सुमनताईंची आणि शेवटी त्या गाण्याची तिन्ही गडवी गातायत अशा वेळेला डोळे भरून आलेली चारुलही मी बघितली.
1: आई इतकी ती सुद्धा संवेदनशील नाही का,
0: अतिशय.
1: आणि म्हणून आज सुद्धा आपण या आठवणी सांगण्यासाठी चारुताईंना आग्रह केला होता तुम्ही, पण त्यांना ते शक्य नाही झालंय.
0: काय झालंय की त्या आजारपणामध्ये ती खंबीरपणे उभी राहिली आणि सारखं आईला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत की तू आता कोणाचीही काळजी करू नकोस, तू अशांतपणे गेलीस तरी चालेल हे वाक्य म्हणेपर्यंत आणि नंतरचे सगळे संस्कार करेपर्यंत ती त्यांच्या धीराने उभी राहिली. आणि आता ते सगळं बळ हातापायातलं गेल्यासारखं झालंय, नाही तर आकाशवाणीचं निमंत्रण तिनं स्वीकारच असतं.
1: पुन्हा कधीतरी योग येईल
0: नक्कीच.

0: सुमंतेंच्या गाण्याला सर्वसामान्य रसिकांची जशी दाद मिळाली तशीच थोरामोठ्यांचीही शाबासकी मिळालेली.
1: अगदी, म्हणजे त्यावेळेला त्या सुमन हेमाडी होत्या आणि आकाशवाणीमध्ये बी डी अंभईकरांसारखे ज्येष्ठ संगीतकार संगीत साधक होते आणि त्यांनी दत्तगुरूंची आपली पारंपरिक आरती आहे धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायांची, तर ते गायला त्यांना बोलावलं. त्यांच्याबरोबर जयवंत कुलकर्णींचा आणि स्वतः बी डी अंभईकरांचा आवाज आहे आणि अतिशय द्रुतगतीतली ती आरती, आपलं अत्यंत गोड आरती आणि सुमंताईंनी गायली ही इतकी छान आहे सगळ्यांनीच. पु ल देशपांडे त्याच्या ध्वनिमुद्रणाला होते.
0: बर, वा.
1: आणि आता संपती आरती आणि अजून लाल दिवा आहे तो असताना काही कुणी प्रवेश करत नाही पण पुलांना राहुलच नाही, ते असे आत आले आणि बी डी अंभईकरांना मिठी मारून म्हणाले आता ही आरती सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये कायमची राहणार इतकी अप्रतिम चाल, ही चाल कधीही कोणी विसरणार नाही.
0: आणि त्याच्यामध्ये सुमंताईंचा स्वर,
1: त्याच्यामध्ये सुमंताईंचा आवाज आणि बी डी अंभईकरांनी ही आठवण स्वतः लिहिली आहे.
0: अच्छा, वा. खरोखरच म्हणजे ही मंडळी काळाच्या पडद्याआड गेली तरी सुद्धा त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चिरस्मरणीय अशा तऱ्हेची ठरतात, नाही का?
1: अशीच आहे
0: सुमंताईंचा सूरही असाच.
1: हो, आणि भावनेची परिपूर्ती करणारा असा तो सूर असल्यामुळे त्या गळ्यातून आलेलं प्रत्येक गाणं हे पुन्हा पुन्हा ऐकावं आणि पुन्हा पुन्हा त्या गाण्यात रमावं. खरं सांगू का, मला नेहमी असं वाटतं की गाण्याची श्रवण असतात. आपण पहिल्या

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार वसंत देसाई. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. थोड्याच वेळात 1 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

देबू चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अजित कडकडे आणि सहकलाकारांनी गायलं होतं. अनंत खेळकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी.

मनोहर गोलांबरे आणि सहकलाकारांनी गायलेलं ओमकार मंगेश दत्त यांचं गीत आपण ऐकलं. निषाद यांचं संगीत होतं. चित्रपट अगबया रेच्या 2 आणि कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

अच्युत ठाकूर, उत्तरा केळकर आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट येळकोट येळकोट जय मल्हार या गीताला संगीत दिलं होतं अच्युत ठाकूर यांनी. याबरोबरच श्रोते हो, गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात 1:30 आपण ऐकणार आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. त्यानंतर 1:40 आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून नागपूर जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल। अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा। बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक। इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर। प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन। आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू। आता बातम्या विस्तारानं। भारतीय नौदलात स्वदेशी आरेखन आणि निर्मिती असलेल्या 4 अद्ययावत फ्रिगेट युद्धनौका गेल्या 1 महिन्यात सामील करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे। यातल्या INS दुणगिरी, INS संशोधक आणि INS अग्रय या फ्रिगेट नौका 21 जून रोजी सामील झाल्या होत्या, तर INS महेंद्रगिरी 11 जुलै रोजी सामील करण्यात आली होती। या युद्धनौका प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतात निर्माण करण्यात आल्या असून हवाई हल्ले, जमिनीवरून तसंच पाणबुडीवरून आलेले हल्ले रोखण्याची क्षमता त्यांच्यात आहे। या प्रकल्पात 7 युद्धनौका बांधण्याचं नौदलाचं नियोजन आहे।

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक्स एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेषण स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा क्षेत्रातल्या प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, घटनास्थळांवरचं व्यवस्थापन, देशातल्या विविध उत्कृष्टता केंद्राचं अनावरण आणि आशियातल्या पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण यांच्या हस्ते करण्यात येईल. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचं अपहार झाल्याचा आरोप करून त्याची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून जबाब मागितला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासालाही न्यायालयानं नोटीस बजावली आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरणी उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारशींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. काही केंद्रीय मंत्रालयातर्फे डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप मिळवून देणारा गुगल फॉर्म इंटरनेटवर फिरत आहे, परंतु त्यातला दावा पूर्णतः खोटा आणि चुकीचा आहे असं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन विभागाने म्हटलं आहे. अशा प्रकारची कोणतीही इंटर्नशिप कोणत्याही मंत्रालयानं देऊ केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर अथवा मंचावर क्लिक करू नये आणि व्यक्तिगत माहिती सामायिक करू नये. तसंच खात्रीशीर माहितीसाठी नेहमी अधिकृत सरकारी संकेतस्थळाला भेट द्यावी असं कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. जॉर्डन, बहारीन आणि कुवेतमधल्या अमेरिकन लष्करी तळांवर झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची जबाबदारी इराणच्या IRGC ने घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर काल केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल हे हल्ले केल्याचं इराणनं म्हटलं आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेने आणखी हल्ले केल्यास त्यालाही प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणनं म्हटलं आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचं रक्षण करण्यासाठी आणि तिथली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आपण हल्ले केल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. दरम्यान GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली असून या भागात शांतता आणि स्थैर्य यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन

खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी चंद्रकोट इथल्या एका लंगरसमोर दोन बसेस आणि एका कारची टक्कर होऊन किमान 18 जण जखमी झाले. यात बहुतांश अमरनाथ यात्रेकरूंचा समावेश आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रामबन इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. सांगली जिल्ह्यात रंगनाथ महाराज यांच्या दिंडीतल्या एका ट्रकनं बेलसर टोल नाक्याजवळ कसबे दिग्राज दिंडीतल्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्यानं 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. थायलंडची राजधानी बँकॉक इथं काल रात्री एका पबला भीषण आग लागल्यामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आणि अन्य 63 जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची सखोल चौकशीचे आदेश बँकॉकचे गव्हर्नर चार्ड चार्ट स्टिंटीपुंत यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाहेर निघण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे जास्त जीवितहानी झाल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. प्रधानमंत्री अनुतीन चारनवीराकुल यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. व्हिएतनाम इथं झालेल्या बोट दुर्घटनेतले 15 मृतदेह आज रात्री भारतात आणले जातील अशी माहिती व्हिएतनाम इथल्या भारतीय दूतावासानं आज दिली. व्हिएतनाम एअरलाईन्सच्या विमानानं हे मृतदेह 9:30 सुमाराला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणले जाणार आहेत. या अपघातात अन्य 16 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. त्या सगळ्यांना प्राथमोपचारानंतर या आधीच भारतात आणलं आहे. तसंच एका गंभीर जखमी पर्यटकावर व्हिएतनाममध्ये उपचार सुरू आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. भारतीय महिला क्रिकेट संघ लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. काल सामन्याच्या दिवसअखेर भारतानं इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं होतं. जपानच्या टोकियो इथे उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विक राज रानकी रेड्डी आणि चिराग शेट्टी हे भारताचं नेतृत्व करतील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर. प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन. आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. भारताच्या 2026 ब्रिक्स अध्यक्षते अंतर्गत नागपूर येथे सुरू असलेल्या ब्रिक्स बैठकींच्या मालिकेतील महत्वाचा टप्पा आज पार पडला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी ब्रिक्स वाहतूक मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत भारतासह ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या वाहतूक मंत्र्यांनी सहभाग घेतला. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत पर्यायी जैव इंधन, प्रदूषणमुक्त तंत्रज्ञान, वाहतुकीचे विकार्बनीकरण आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेच्या उभारणीवर सखोल चर्चा करण्यात आली. यापूर्वी झालेल्या ब्रिक्स परिवहन कार्यगटाच्या बैठकीतील शिफारशींवरही मंत्रीस्तरावर विचारविनिमय करण्यात आला. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री

0: नितीन गडकरी यांनी सांगितले की रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलमार्गावरील वाहतूक कार्बन न्यूट्रल करण्यासाठी सदस्य राष्ट्रांमध्ये व्यापक सहमती निर्माण होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या देवाणघेवाणीद्वारे अधिक जोडलेले लवचिक आणि पर्यावरणपूरक वाहतूक क्षेत्र विकसित करण्यासाठी ब्रिक्स देश एकत्रितपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 स्वीकारण्यात आले. या घोषणापत्राद्वारे स्वच्छ ऊर्जा, हरित वाहतूक, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नाविन्य आणि संस्थात्मक सहकार्याला अधिक चालना देण्याचा निर्धार सदस्य देशांनी व्यक्त केला. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेची लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही संकल्पना या बैठकीच्या केंद्रस्थानी होती. जागतिक स्तरावर बदलत असलेल्या वाहतूक व्यवस्थेला पर्यावरणपूरक आणि अधिक सक्षम बनविण्यासाठी सदस्य राष्ट्रांमध्ये समन्वय वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. रशिया आणि ब्राझीलमध्ये झालेल्या पूर्वीच्या बैठकीनंतर नागपुरात झालेली ही बैठक परिवहन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. देशाच्या मध्यवर्ती स्थानामुळे नागपूरला मिळालेले हे यजमानपद शहराच्या आंतरराष्ट्रीय ओळखीमध्येही मोलाची भर घालणारे ठरले आहे. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरातील व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणावी, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत अशी मागणी आंदोलकांनी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेवर टीका केली आहे. जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी अपुरी असून प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी अशी मागणी त्यांनी केली. खरीप हंगाम सुरू असताना अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित असल्याचाही त्यांनी आरोप केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आल्याबद्दल शेतकरी आणि व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे कृषी व्यापाराला चालना मिळून देशभरातील कृषी मालाच्या देवाणघेवाणीला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून वर्षभरात 5 लाख रोपट्यांचे वृक्षारोपण करण्याच्या मोहिमेला आज प्रारंभ झाला. एक पेड मा के नाम या अभियानांतर्गत महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते सुयोगनगर येथील उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. शहराच्या हरित क्षेत्रात वाढ करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने गणेशपेठ बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि शेतकरी प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सुधारणा आणि पुनर्वसन हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कारागृह विभागाचा संवेदनशील चेहरा नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाहायला मिळाला. दीर्घकाळापासून पॅरोल किंवा रजा न मिळाल्यामुळे कुटुंबांपासून दूर असलेल्या कैद्यांना त्यांच्या मुलांसोबत भेट घडवून आणण्यासाठी विशेष गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 166 कैद्यांची त्यांच्या 283 मुलांशी भेट घडवून आणण्यात आली. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती, वाचक स्वर स्वाती सोनपेठकर.
1: जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं. अस्मिता वाहिनीवरून ते सहक्षेपित केलं गेलं. 2:15 वाजलेत. सुगम संगीत भावधारा. मंगेश कुलकर्णी यांचं गीत. गायिका आहेत सोनाली कर्णिक.

0: अनिल खोब्रागडे यांनी गायलेलं राजा बढे यांचं गीत आपण ऐकलं आणि भावधारा कार्यक्रम याबरोबरच संपला. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवयित्री शांता शेळके यांच्या पहिला पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
2: श्रोते हो, काही काही कविता या आठवणी डोळ्यांसमोर उभ्या करतात. त्या कविता इतक्या समृद्ध असतात की त्या आपल्याला कधी आठवणींमध्ये घेऊन जातात हे समजतच नाही. आणि अशा कविता लिहिणाऱ्या कवयित्री कोण असं जर म्हटलं तर आपसुकच आपल्या डोळ्यांसमोर एक नाव उभं राहतं, ते म्हणजे शांताबाई शेळके. श्रोते हो, आठवणींचा विषय निघालाय म्हणून सांगते, असा एखादा खास पाऊस असतोच, कदाचित तो पहिलाच पाऊस असतो की त्या पावसात काहीतरी खास अशी एक आठवण असतेच. किंवा पाऊस असं म्हटलं की साधारणपणे आठवतो तो म्हणजे पहिला पाऊस.

आणि ह्याच पहिल्या पावसाबद्दल सांगणारी शांताबाईंची एक सुंदर कविता आहे. शांताबाई म्हणतात, पावसाच्या धारा येती झरा झरा, झाकळले नभ वाहे सोसाट्याचा वारा, रस्त्याने ओहोळ जाती खळखळ, जागो जागी खाचांमध्ये तुडुंबले जळ, झळके सतेज ढगांवर वीज, नर्तकीच आली गमे लेऊन या साज, झोंबे अंगावारे काय थर थरे, घरट्यात घुसून

0: मी मोर, पानातून हळूप आहे डोका ऊन खार, झाडाची या तळी डोईवरी मारा, रानातील गुरे शोधी तिनी वारा, नदीलाही पूर लोटला अपार, फोफावत धावे जणू नागिणच थोर, झाडांची पालवी चित्ताला मोहवी, पानोपानी खुलत असे रंगदार छबी, थांबला ओझर उजळे आकाश, सूर्य येई ढगांतून उधळी प्रकाश, किरण कोवळे भूमीवरी आले, सोनेरी त्या तेजामध्ये पक्षी जात खुले, धरणी हासली सुस्नात जाहली, धरणी हासली सुस्नात जाहली, वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली, वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली। शांताबाई म्हणतात की पहिला पाऊस पडण्याआधीच काळे काळे ढग आपोआप जमा होतात, सोसाट्याचा वारा सुटू लागतो आणि पावसाच्या धारा सृष्टीवर बरसायला लागतात। उन्हाळ्यात कोरडे ठाक पडलेले ओहोळ जिवंत स्वरूप घेतात आणि रस्त्याच्या दुतर्फा देखील पाणी वाहायला लागतं। शहरातल्या माणसाला पावसामुळे रस्त्यात होणारे खड्डे हे अगदी मोठं संकट म्हणून डोळ्यासमोर उभं राहिले, पण शांताबाईंनी कवितेत त्याच खड्ड्यांबद्दलची नकारात्मक दृष्टी बाजूला ठेवून त्यांच्याकडे साध्या आणि सरळ दृष्टिकोनातून पाहायला शिकवलंय। त्या म्हणतात, जागोजागी खाचांमध्ये तुडुंबले झळ, वीज आकाशात चमकली की भीती वाटते, पण त्याच विजेला शांताबाईंनी चक्क नर्तकीची सुंदर अशी उपमा दिली आहे। आपोआपच आजूबाजूला निसर्गातलं वातावरणही हळूहळू बदलायला लागतं आणि अतिशय तप्त झालेली ही धरणी हळूहळू शांत होते, सगळीकडे थंड वाटायला लागतं आणि या थंडाव्यामुळे अंगाला गारगार असा वारा झोंबायला लागतो। इतकंच नाही तर बाहेर पाऊस पडत असल्यामुळे एरवी किलबिल करून आभाळात उंच उडणारी पाखरं आता मात्र घरट्यात शांत बसलेली असतात। आपल्याकडे असं म्हटलं जातं की पाऊस पडायला लागला की मोरही आपला पिसा फुलवून नाचायला लागतो। ह्याचंही वर्णन शांताबाईंनी या कवितेत सुंदर पद्धतीने केलंय। ग्रीष्माच्या काहिलीमुळे सुकलेली पानं पावसाच्या शिंतोड्यांमुळे पल्लवित होतात, टवटवीत होतात। शांताबाई असं म्हणतात की नदीला सुद्धा एक प्रकारचा प्रवाह प्राप्त होतो, तीही जिवंत होते। श्रोते हो, केवळ पावसाचंच नाही तर पाऊस पडून गेल्यानंतरच्याही सृष्टीचं वर्णन शांताबाईंनी या कवितेमध्ये केलंय। पाऊस पडून गेला की काळ्या ढगांची दाटी दूर होते आणि मग कुठूनशी सूर्यकिरणाची एक तिरीप हळूच डोकावते। ते किरण आलेले पाहून पशु पक्ष्यांना देखील हायस वाटतं, आनंद वाटतं आणि या धरित्रीच्या भेटीला पाऊस आला की तिलाही संतोष वाटतो, समाधान वाटतं। आणि शांताबाई म्हणतात की हे जे निसर्ग चक्र सुरू आहे ते कोणामुळे, तर देवाजीच्याच करणीमुळे सुरू आहे। आणि असं हे निसर्गाचं पाऊस पडून गेल्यानंतरचं आणि पहिल्या पावसामुळे होणाऱ्या सृष्टीच्या बदलाचं वर्णन शांताबाईंनी किती सुंदररित्या टिपलंय नाही या कवितेत। खरंच ही कविता नुसती वाचली ना तरी सुद्धा एक छान चित्र डोळ्यासमोर उभं राहतं।
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवयित्री शांता शेळके यांच्या पहिला पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: हा कार्यक्रम पुनप्रसारित करण्यात आला आणि आता कृषीवाणी चारा पिकाचं उत्पादन तंत्रज्ञान याविषयीची माहिती पुनप्रसारित करीत आहोत।
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांचं दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी त्यांना वर्षभर ओल्या चाऱ्याची आवश्यकता असते। चारा पिकांमध्ये एकदल तसंच द्विदल प्रकारातील विविध चारा पिकांचा समावेश होतो। संकरित नेपियर, लसूण घास, मार्वेल ही बहुवार्षिक चारा पिकं तर मका, ज्वारी, बाजरी, ओट, बरसीम, चवळी ही हंगामी चारा पिकं आहेत। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील गवत संशोधन योजनेनं फुले जयवंत हा संकरित नेपियर या गवताचा नवीन बहुवार्षिक वाण तयार केला असून या वाणाचा चारा अत्यंत पौष्टिक आणि पाचक आहे। या पिकाच्या लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी, खत आणि पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिलं तर या गवताची वाढ चांगली होते। संकरित नेपियर गवत भरपूर उत्पादन देणारं असल्यामुळे शेत तणविरहित ठेवावं। लागवडीपूर्वी उभी आडवी नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी। शेवटच्या कुळवणीवेळी 7 ते 8 टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळावं। ऑगस्ट महिन्यापर्यंत या गवताची लागवड करता येते। लागवड ठोंबे

0: सह लावून करावी. साधारणपणे 3 महिने वाढू दिलेल्या पिकाच्या खोडाच्या जमिनीकडील भागातील 2 किंवा 3 डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावल्या तर त्या चांगल्या फुटतात. सरासरी 2 ठोंबातील अंतर 90 ते 60 सेंटीमीटर ठेवावं. ठोंबाचे 2 डोळे जमिनीत आणि 1 वर राहील अशा रीतीनं लावावा. एका ठिकाणी 2 ठोंब लावल्यास हेक्टरी 37,000 ठोंब लागतात. पाण्याची सोय असेल तर थंडीचा काळ वगळता वर्षभर केव्हाही या पिकाची लागवड करता येते. मका लागवडीसाठी भारी ते मध्यम काळी पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. जमीन खोलवर नांगरून कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या देऊन हेक्टरी 10 ते 15 टन शेणखत मिसळावं. लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद 2, विजय यासारख्या जातींची निवड करावी. हेक्टरी 75 किलो बियाणं लागतं. पेरणीपूर्वी 250 ग्रॅम एझेटोवेक्टर या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. कोकणात पावसाचा जोर कमी झाल्यावर ऑगस्ट महिन्यात लागवड करावी. माती परीक्षणानुसार पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश द्यावं. नंतर 30 दिवसांनी उर्वरित नत्राचा हप्ता हेक्टरी 50 किलो या प्रमाणात द्यावा. गरजेनुसार खुरपणी कोळपणी करावी. पाण्याचा ताण पडला तर 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पीक 50 ते 60% फुलोऱ्यावर आल्यास कापणी करावी. प्रति हेक्टरी 600 क्विंटल चारा यापासून मिळतो. ज्वारीसाठी जमीन नांगरून कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या द्याव्या. पेरणी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झाल्यावर करावी. लागवडीसाठी MP4, निळवा, पुसाचारी, फुले अमृता या जातींची निवड करावी. 2 ओळीतलं अंतर 30 सेंटीमीटर ठेवून लागवड करावी. हेक्टरी 40 किलो बियाणं लागतं. पेरणीपूर्वी 250 ग्रॅम एझेटोबॅक्टर या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीवेळी हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 40 किलो पालाश द्यावं. पेरणीनंतर 50 किलो नत्राची दुसरी मात्रा द्यावी. पहिली कापणी पीक फुलोऱ्यात आल्यावर किंवा पेरणीनंतर 65 ते 70 दिवसांनी करावी. मात्र पीक फुलोऱ्यात येण्याअगोदर जनावरांना खायला देऊ नये. ज्वारी पिकाचा मुरघास तयार करता येतो. हेक्टरी 500 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण चारा पिकाचं उत्पादन तंत्रज्ञान याबद्दलची माहिती ऐकली. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
3: श्रोते हो नमस्कार. आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचेविषयी होणारे आजार आणि त्यांची घ्यावयाची काळजी हे बघणार आहे. तर श्रोत्यांनो, आपण त्वचा म्हणजे एक साधं अवयव नाही समजायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की त्वचा म्हणजे काय, वरचं शरीराचं फक्त कातळ आहे. तर ते कातळ नसून ते एक अवयव आहे आपल्या शरीराचं. त्यामुळे त्याची जर काळजी घेतली तर आपण समोरच्याला निरोगी दिसू. त्यामुळे त्वचेतले आजार हे सांगायची गरज नसते, समोरचा तुम्हाला दाखवतो. त्यामुळे त्याची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. आजच्या काळात, आजच्या युगात माणूस म्हणा की बाई म्हणा, हे प्रत्येक जण प्रेझेंटेशनवर आलेलं आहे. पहिल्या काळात फक्त शेती हा व्यवसाय होता, पण आज शेती हा व्यवसाय नसून आज आपण इंडस्ट्रियल एरियामध्ये किंवा बिझनेसमध्ये उतरलेलो आहे प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई. त्यामुळे तुमचं आतून निरोगी राहणं जेवढं जरुरी असतं तेवढं तुमचे बाहेरून म्हणजे तुमची त्वचा सतेज दिसणं, निस्तेज न दिसणं गरजेचं असतं. त्यामुळे श्रोत्यांनो, जितकी तुम्ही काळजी तुमच्या मधल्या शरीराची घेता, जसं तुमचं पोट बिघडू नये किंवा मग तुमचं हाडं ठिसूर होऊ नये, त्याच्यासाठी तुम्ही मल्टिपल मल्टीव्हिटॅमिन कॅल्शियम घेता, तशी तुमची त्वचा पण निरोगी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे, त्याचे आजार काय असतात, हे सगळं जाणून घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं असतं. त्वचेचे विविध आजार असतात, पण गैरसमज त्याच्यामध्ये भरपूर असतात. कोणी गजकरण म्हणतं, कोणी नायटा म्हणतं, तर कोणी अंजूत म्हणतं. पण तुम्ही अंजूताला गजकर्ण म्हणणे आणि गजकर्णाला अंजूत म्हणणे हे योग्य नसतं. तर जसं आपण बीपीच्या पेशंटला शुगरची गोळी देणं आणि शुगरच्या पेशंटला बीपीची गोळी घेणं जितकं हानिकारक असतं तितकं हानिकारक आजच्या वापरलेल्या ट्यूबबद्दल असतं. म्हणजे क्रीम्स ज्या बाजारात भरपूर मिळालेल्या आहेत, तुम्हाला खाज येते, आमच्या त्वचेच्या आजारामध्ये प्रत्येक बिमारीला खाज आहे, पण तो बिमारी कोणती, त्या खाजेसाठी कोणता क्रीम वापरावा हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. आजकाल स्किन लाईट, मेलॅमेट, स्किन पॅन्ड्रम, डर्मी फाईव्ह असे बरेचसे क्रीम बाजारात आहेत, पण ती क्रीम कोणती, कुठे, कधी वापरावी, त्याची वापरताना काळजी काय घ्यावी, ती कधी वापरावी हे सगळं डॉक्टर सांगणार, मेडिकलवाले नाही सांगणार. पण आपण असं म्हणतो की कशाला डॉक्टरकडे जायचं, त्यांची फीस द्यायची, त्यापेक्षा आपल्याला मेडिकलवाला सांगतोय ना, ते का नाही घ्यायचं असा विचार करून आपण मेडिकल सेल्फ पर्चेसिंग करतो. आणि या सेल्फ पर्चेसिंगमध्ये तुम्ही तुमच्या स्किनची जी सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे स्किन पातळ होणे, कोणते क्रीम तुम्हाला सहन न होणे, किंवा मग उन्हात गेल्यानंतर तुमची लाल होणे, पुरळ येणे, ह्या सगळ्या ज्या साईड इफेक्ट होतात ह्या सगळ्या या क्रीममुळे होतात. त्यामुळे श्रोत्यांनो, जेवढं होईल तेवढं तुम्ही कन्सल्ट करा. पहिले त्वचेचे आजार नव्हते कारण क्रीम्स ह्या मिळतच नव्हत्या, का कारण लोकांना प्रेझेंटेशन हा माहीतच नव्हतं की आपण चांगलं दिसावं. पण आजचा जो भर झाला या गेल्या 5 वर्षात हा चांगल्या दिसण्यावर झाला, स्पेशली गोरेपणा. तर गोरेपणा हा कोणत्या क्रीमने येत नसतो, हा नैसर्गिक असतो. कुठल्याही क्रीमने गोरे तुम्ही होऊ शकत नाही हे तुमच्या मनाला सांगा. तुमचा कलर कसा आहे हे महत्वाचं नाही, तुमच्या स्किनमध्ये चमक किती आहे, कशी आहे हे तुम्हाला पाहणं गरजेचं असतं. म्हणून गोरं व्हायच्या आधी लागू नका. तर तुमची स्किन हेल्दी कशी दिसेल, तुमची स्किन शायनी कशी दिसेल ह्याच्याकडे लक्ष द्या. तुमची स्किन म्हणजे एक सगळ्यात मोठा अवयव आहे तुमच्या शरीरातला, तिला जपा. नमस्कार
2: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमांतर्गत त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह, तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार श्रोतेहो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आजच्या भागात आपण पावसाळ्यातील सण उत्सव याविषयी माहिती करून घेणार आहोत. ही माहिती देत आहेत प्राध्यापक बापूराव आंधळे.
5: नमस्कार श्रोतेहो, आपल्याकडे सण उत्सव हे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे भारतातील सण उत्सव हे सुद्धा शेतीशी संबंधित असे आहेत. पावसाळा हा ऋतू तर सण उत्सवाचा ऋतूच आहे. मृग नक्षत्र आले की इथं पावसाला सुरुवात होते. पहिल्या पावसाच्या सरी बरसल्या की मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. या मातीचा कपाळी टिळा लावून इथल्या वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन बाहेर पडतो. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या दिंड्या पताका महाराष्ट्राच्या गावागावातून दिसू लागतात. करी मोठ्या भक्तिभावाने पायी चालत पंढरपूरला निघतात. ज्ञानोबा तुकारामाचा मुख्य गजर करतच पुढे आषाढी पौर्णिमा येते. आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुबद्दल आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक सण शाळा, महाविद्यालय आणि विविध स्तरांवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच आषाढ महिन्यामध्ये शेत शिवारात शेतकरी पेरणी आणि लावणीचे काम करतो आणि आपल्या शेतात नव्याने येणाऱ्या आषाढ पालवीची पूजा करतो. या निमित्ताने वेगवेगळ्या रान देवदेवतांची पूजा अर्चना करून येणाऱ्या पावसाळ्यात सुख समृद्धीचे दान मागितल्या जाते. मग येतो श्रावण महिना. भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र असलेला श्रावण महिना म्हणजे रोज सण. श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरा केला जातो. या सणाला नागदेवतेची पूजा करून शेतकरी मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येऊन आपल्या माहेरात भुलईचे गाणे गातात. झाडाला झोके बांधून ते खेळतात. याच श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी महादेवाची विशेष उपासना केली जाते. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून आणि पूजा करून सोमवारचे उपवास केले जातात. महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंग आणि महादेवाची ठिकठिकाणी असलेली मंदिरे भक्तांनी फुलून जातात. त्यानंतर येते ती नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी कोळी बांधव मोठ्या उत्साहाने नाच गाणी गात समुद्राला सुवर्ण नारळ अर्पण करतात. तसेच महाराष्ट्रात घरोघरी बहीण भावाला राखी बांधते आणि आपल्या रक्षणाची ग्वाही घेते. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा

0: एक उत्सव असतो. याच महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोकुळ अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्मदिवस साजरा केला जातो. या निमित्ताने दहीहंडी हा कार्यक्रम साजरा केला जातो. पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमधून दहीहंडी पथके इमले रचून दहीहंडी फोडतात. त्यानंतर येतो बैलपोळा. श्रावण महिन्याच्या शेवटी आलेल्या अमावस्येला इथला शेतकरी मोठ्या उत्साहाने बैलपोळा सण साजरा करतो. पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या शेतात राबणाऱ्या बैलाला भरवून त्याची पूजा व लग्न सोहळा साजरा करतो. बैल या मुक्या प्राण्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यानंतर गणेश उत्सव हा सण सुद्धा महाराष्ट्राच्या घरोघरी साजरा केला जातो. महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणारा हा एक मोठा उत्सव आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात निसर्गाशी नाते जोडणारे हे सण उत्सव साजरे केले जातात. पाऊस, पीक पाणी, प्राणी, पक्षी, कीटक यांच्याशी नाते जोडणारे हे सण उत्सव माणसाच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देतात. म्हणून शेवटी एक म्हणता येईल, सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरे करूया आणि महाराष्ट्राची महान संस्कृती जपूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमाअंतर्गत पावसाळ्यातील सण उत्सव याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव अंधळे. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. थोड्याच वेळात 2:15 आपण ऐकणार आहोत दोपहर समाचार. हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृहं बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून उठून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी CCTV फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. आसाममधल्या 27 जणांना परदेशी घोषित करणारे परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं हा महत्त्वाचा निर्णय दिला. तांत्रिक त्रुटी आणि किरकोळ विसंगतीच्या आधारावर आपल्याला परदेशी घोषित करण्यात आल्याचा युक्तिवाद करत या 27 नागरिकांनी न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं गुवाहाटी उच्च न्यायालय आणि परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे जुने आदेश बाजूला सारून या प्रकरणांची पुन्हा

सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच तोपर्यंत याचिकाकर्त्यांवर कोणतीही सक्तीची किंवा कठोर कारवाई न करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारसींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात, असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं गगनयान मोहिमेशी संबंधित क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. पहिल्या चाचणीत क्रू मॉड्यूल ऑपरेटिंग प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यात आली. समुद्रात गेल्यानंतरची ही प्रणाली पुन्हा सरळ स्थितीत येण्यास यशस्वी ठरली. दुसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूल आणि अंतराळवीर यांना परस्परांपासून विभक्त करणारी यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत असल्याचं सिद्ध झालं. तर तिसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूलची संरचनात्मक प्रणाली अपेक्षेनुसार कार्यरत असल्याचं निष्पन्न झालं. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीला आणखी बळ मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीमध्ये JNU आणि जंतर मंतर परिसरात काँक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यात सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत राहिल्याचं नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृहं जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यात असल्याचं अहवालात म्हटलं आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईटच असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयीसुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाही, तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमले गेल्याचं निरीक्षण कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवासी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी, असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृताच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना

0: संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. या विद्यार्थ्यांचं यश भारताच्या अनंत युवाशक्तीचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि पुण्याचा कनिष्क जैन या विद्यार्थ्यांसह 5 जणांनी कोलंबियात बुकारामांगा इथं झालेल्या या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकं पटकावली. भंडारा जिल्ह्यात 52 धरण प्रकल्पग्रस्त आदिवासींनी 2 महिन्यांपूर्वी कालव्यात उतरून केलेल्या आंदोलन प्रकरणात पोलिसांनी आता 9 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. धरणातल्या गावांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. मात्र प्रकल्पग्रस्त आदिवासी आणि शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या तुटपुंज्या मदतीविरोधात हे आंदोलन केलं होतं. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेन्निक सिनर यानं सलग 2रा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3 आणि 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृहं बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: दुपारचे 3:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. आपली भेट यानंतर होणार आहे संध्याकाळी 5 वाजता 2 प्रसारण सभेसाठी. दरम्यानच्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीबरोबरच आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपचं प्रसारण. 3:11 झाली आहेत. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस झाला, मात्र राज्यात इतरत्र हवामान कोरडं होतं. आगामी 24 तासांच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकणात तसंच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. मुंबई शहर आणि परिसरात आगामी 24 तासात हवामान काहीसं ढगाळ असेल. कमाल तापमान 33 आणि किमान 27 अंश सेल्सिअस या आसपास राहील. ठाणे, रायगड, पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये आगामी 24 तासांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकला. 3:12 झाली आहेत. माझा आवार, माझं शिवार.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. कोणतंही पीक घेताना शेतकऱ्यांसमोर सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे कीड नियंत्रण करणे. आणि भाजीपाला पिकामध्ये जैविक पद्धतीने कीड नियंत्रण कसं करायचं

0: घ्यायचं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आणि याबद्दल आपल्याला अधिक माहिती सांगणार आहेत डॉक्टर उत्तम सहाणे सर. कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथे पीक संरक्षण शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: भाजीपाला जी पिकं आहेत जसं की मिरची, वांगी, टोमॅटो किंवा वेलवर्गीय पिकं आहेत, त्यामध्ये महत्त्वाच्या किडी कोणकोणत्या आहेत?
1: ये पिकं लावल्यानंतर सुरुवातीच्या वेळेला रसशोषक किडी येत असतात, जसं मावा, तुडतुडे, थ्रिप्स असते, पांढरी माशी. जसे भाजीपाला वाढत जातं त्यानंतर मग आळीवर्गीय किडींचा सुरुवात होतं, जसं वांग्यामध्ये सेंडा आळी येते किंवा फळपोखणे आळी येते, टोमॅटोमध्ये फळावरची आळी येते, मिरचीमध्ये फळावरची आळी येते, अशा वेगवेगळ्या किडी येत असतात. आणि याचसोबत काही रोगसुद्धा येत असतात, जसं मर रोग सुरुवातीपासून येत असतो, झाडं मरत असतात किंवा पानांवरती ठिपके पडतात, त्याला लवकर येणारा करपा, उशीर येणारा करपा आहे, भुरी रोग आहे, असे वेगवेगळे रोग येत असतात. किडी पण येत असतात, वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये हे येत असतात. तर त्यामुळं शेतकऱ्यांना कीड आणि रोग केव्हा येतं हे माहिती पाहिजे, पिकाची कोणत्या स्थितीला येत असतं, कोणत्या हवामानात येत असतं, आणि त्याचं लक्षणं बघून ते ओळखता आलं पाहिजे, आणि मग नियंत्रण. या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना जर अवगत झाल्या तर कीड नियंत्रण पण सोपं होतं आणि वेळीच केलं तर नुकसान कमी होत असतं.
0: शेतकरी कीड नियंत्रणासाठी रासायनिक खतांचा वापर करतात, तर तो कितपत योग्य आहे?
1: रासायनिक कीडनाशकं जे वापरतात शेतकरी, याच्यामध्ये रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक, याच्यामध्ये काय होतं की बरेचदा हे वापरत असताना जसं किडीला तापण मारतो पण माणसासाठी सुद्धा ते तेवढंच घातक आहे. असं जो माणूस स्प्रे करतो त्याच्या हाताला, अंगाला किंवा श्वासामधून जात असतं, त्याला सुद्धा घातक आहे. आता कालच मी एक शेतकऱ्यांशी बोलत होतो, माणगाव मध्ये मिरची होते पालघर जिल्ह्यामध्ये, तर ते सांगत होते की जे शेतकरी 15-20 वर्षापासून स्प्रे पंप वापरून औषध वापरतात ते आजारी पडायला लागले. आणि हीच घटना मला वाटतं 2016-17 साली यवतमाळ जिल्ह्यामध्ये झाली होती, आणि तिथं 6 महिन्यात साधारण जवळजवळ 30-35 तरुण दगावले होते केवळ कीटकनाशकच्या चुकीच्या पद्धतीनं स्प्रे, किंवा त्यांनी काही वापर म्हणजे जे संरक्षक कपडे असतात जसं ग्लोव्ह असतं, मास्क, हे न वापरल्यामुळे विष बाधा झाली. तर हे वापरण्यासाठी घातक आहे. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा केमिकल वापरतो आणि समजा भाजीपाल्यावरती वापरला आणि तोच भाजीपाला आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तोडून आपण ग्राहकांना देत असतो किंवा विक्री करत असतो, हे खाणारे जे लोक आहे त्यांच्या शरीरामध्ये ते कीडनाशक जातं, रसायन जातं, त्यामुळे ते सुद्धा त्याच्यामुळे बाधित होत असतात किंवा त्यांची इम्युनिटी कमी होते, अर्थात ते लवकर आजारी पडत असतात. आज जे काही प्रमाण वाढतंय कॅन्सरचं, खूप मोठ्या प्रमाणात पेशंट वाढत आहे, किंवा इतरही आजार म्हटलं डायबिटीज, बीपी आणि इतर शारीरिक आजार, याचं कुठं ना कुठं वेगवेगळ्या कारण आहेत, पण एक कारण निश्चित म्हणताय की रासायनिक कीडनाशकाचा जो अंतर्भाव. मग प्रश्न येतो, रासायनिक कीडनाशक न वापरता आपण कीटकांना कसं मारायचं, पीक संरक्षण कसं करायचं? तर त्यासाठी आपण जैविक पद्धत ही खूप महत्वाची.
0: जैविक पद्धतीने जर आपल्याला कीड नियंत्रण करायचं आहे तर मग ते कसं करायचं?
1: जसं संस्कृतमध्ये एक वाक्प्रचार आहे, जीवो जीवस्य जीवनम, म्हणजे एक जीव हा दुसऱ्या जीवाचं अन्न आहे, किंवा एका जीवाचं अस्तित्व दुसऱ्या जीवावरती अवलंबून असतं. त्याच पद्धतीनं जे काही शाकाहारी प्राणी असे त्यांना मांसाहारी प्राणी खातात, त्यांना दुसरे प्राणी खातात, असं तसं कीटकांमध्ये सुद्धा एक कीटकाचं अन्नही दुसऱ्या कीटकाचं असतं. त्याच्यामध्ये सुद्धा जसं आपण जंगलामध्ये म्हणतो की वेगवेगळे प्राणी असतात, नाही का, सस्यापासून हरणापर्यंत किंवा शाकाहारी, त्यांना खाणारे वाघ, सिंह, लांडगे हे सुद्धा असतात. अन्न साखळी, तसं कीटकांच्या जंगलामध्ये असे जे काही हानिकारक जे कीटक आहे जे नुकसान करतात त्यांना खाणारे बरेचसे कीटक आहेत, जसं की लेडी बर्ड बीटल आहे, क्रायसोप आहे, नेपॅन्टेलिस आहे, ब्रेकॉन आहे, असे अनेक शेकडो कीटक असतात. तर हे कीटक जर आपण वाचवले किंवा प्रयोगशाळेमध्ये निर्माण केले आणि ते जर शेतामध्ये सोडले तर ते या हानिकारक कीटकांचं भक्ष्य बनून आपल्या नियंत्रित करतात. तो हा एक प्रकार म्हणजे कीटकांची निर्मिती. दुसरा प्रकार काय की वेगवेगळे जीवाणू किंवा विषाणू, फंगस म्हणजे काय म्हणतो बुरशी, यांचा उपयोग करून आपण कीटकांना मारू शकतो किंवा रोगाला सुद्धा मारू शकतो. जसं की व्हर्टिसिलम नावाची बुरशी आहे, व्हर्टिसिलम लेकियानी, ही बुरशीचा प्रयोगशाळेमध्ये आपण बनवतो आणि ती जेव्हा फवारणी करतो आणि फवारणी करताना जेव्हा ते कीटकांच्या शरीरावरती जातं तर त्यावेळेला त्या कीटकांच्या शरीरावरती ही बुरशी वाढते आणि तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी हा कीटक मरत असतो. तर असं जे काही सॉफ्ट बॉडीड इन्सेक्ट ज्याला आपण मावा, तुडतुडे, रसशोषक किडी ज्याला म्हणतो, यासाठी व्हर्टिसिलम चांगला आहे. आळीवर्गातील कीटकासाठी जसं बिवेरिया बॅसियाना, मेटारायझियम हे खूप चांगलं काम करत असतं. तर याचा स्प्रे केल्यानंतर आळीला रोग होतो, म्हणजे तिच्या अंगावरती बुरशी वाढते आणि ती चौथ्या पाचव्या दिवशी मरत असते. आता काही म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी असतात, काही मातीमध्ये काम करणाऱ्या बुरशी, जसं की मिरचीचं रोप लावलं आणि कटवम लागतं, एक आळी मातीमध्ये जाऊन ती मुळं कट करते, खोड कट करते,

0: मग त्यासाठी मेटारेझिम चांगलं काम करतं.
1: अच्छा.
0: अशामध्ये वेगवेगळे बुरशी वापरतो. विषाणूमध्ये जर म्हटलं तर NPV व्हायरस, न्यूक्लिअर पॉलिहायड्रोसिस व्हायरस किंवा बॅक्युलर व्हायरस, हे व्हायरस हे कलेक्ट केलेले असतात. म्हणजे आता कलेक्ट पण करताना काय, जंगलामध्ये किंवा असं निसर्गामध्ये काही नॅचरली आजार होत असतात कीटकांना, असे आजारी पडलेले कीटक गोळा करून त्यांच्या शरीरातून हे विषाणू काढले जातात आणि त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन करून ते पुन्हा शेतामध्ये स्प्रे केले जातात आणि मग ते कीटक मरतात. ते विषाणूचा वापर होतो. या पद्धतीने अजून बघितलं तर काही जे कीटक असतात, मित्र कीटक ज्याला म्हणजे उपयोगी, आपल्यासाठी उपयोगी कीटकांसाठी घातक असतात त्याला मित्र कीटक आपण म्हणतो. हे कीटक दुसऱ्या कीटकांना खातात. त्याच्यामध्ये आपण क्रायसोपाची निर्मिती करू शकतो किंवा ट्रायकोग्रामा चिलोनीज, ट्रायकोग्रामा नावाचा कीटक असतो, छोटासा एकदम सूक्ष्म असतो. तो कीटक काय करतो, बाहेर शेतामध्ये जे काही आळीच्या आधी अंडी अवस्था जी असते कीटकांची, हे अंडी शोधून स्वतःच अंड त्याच्यामध्ये टाकत असतो. म्हणजे कीटकाच्या अंड्यामध्ये तिथे बसून स्वतःच अंड त्याला पंचर करून टाकत असतो. म्हणजे आळ्यांची अंडी मारण्याचं काम हा ट्रायकोग्रामा नावाचा जो मित्र कीटक तो करत असतो. मग त्याचं प्रोडक्शन प्रयोगशाळेमध्ये करताना शेतकऱ्यांना ते दिलं जातं. तर अशा पण काही वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोगशाळा आहेत. तर याचा जर जेव्हा जेव्हा आपण वापर करतो तर अर्थातच आपल्याला नैसर्गिक पद्धतीनं नियंत्रण होतं. आणि ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या, जैविक पद्धतीनं जे काही जीवाणू आहेत किंवा बुरशी आहेत किंवा जे काही व्हायरस किंवा कीटक, हे माणसासाठी सुरक्षित आहे.
1: अच्छा.
0: त्यामुळे त्याचा उपयोग आपण सहज करू शकतो.
1: जैविक कीड नियंत्रणामध्ये सापळा पद्धतीचा सुद्धा उपयोग होतो, तर तो कसा, त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: वेगवेगळ्या प्रकारचे सापळे असतात, जसं की हिरवी बोंडाळीसाठी किंवा भाताचा खोडकीड आहे त्याच्यासाठी कामगंध सापळे असतात. त्यानंतर नारळामध्ये ज्या काही किडी असतात, रेड पाम व्हील म्हणजे सोंडे भुंगा किंवा गेंडा भुंगा, त्याच्यासाठी सापळे असतात. स्टिकी ट्रॅप म्हणजे चिकट सापळे असतात. त्यानंतर अजून फळमाशीसाठी सापळे असतात. असे वेगवेगळ्या किडीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सापळे उपलब्ध आणि मार्केटमध्ये आहेत उपलब्ध. त्या सापळ्यांचे विशिष्ट काय, जसं मी सांगितलं भाताचा खोडकिडा आहे, तर ह्या खोडकिड्यासाठी जो सापळा आपण लावतो कामगंध सापळा, त्याला एक फनेल असतं आणि खाली प्लास्टिकची पिशवी असते आणि फनेलच्या वरती एक औषध, त्याला ल्यूर्स किंवा गंध म्हणतात, तो गंधाची एक गोळी लावलेली असते. त्या गोळीमुळे काय होतं, त्या शेतामध्ये असलेले जे नर पतंग असतात, आता ज्या काही आळ्या तयार होतात, समजा मी सांगितलं की भाताचा खोडकिडा, आता खोडकिडीची आळी तयार होते ती पतंगापासून होते, तर त्या पतंगामधले जे नर पतंग असतात ते तिथं आकर्षित होतात त्या वासामुळं आणि जे फनेल जे असतं नरसळ त्याच्यामध्ये फिरता फिरता पडून खाली एक प्लास्टिकची पिशवी बांधली असते, पिशवीमध्ये येतात आणि मग त्यांना पुन्हा बाहेर जाता येत नाही. म्हणजे त्या नरांना फसून अडकून मारायचं. मग त्या परिसरामध्ये किंवा त्या शेतामध्ये नर जर संपले तर मादीला नर मिळत नाही आणि त्यांचं प्रजनन थांबत असतं. अशा पद्धतीने करता येतं. आता दुसरं जर बघितलं की काही सापळ्यामध्ये पाणी टाकलेलं असतं, म्हणजे जसं की वांग्याचा शेंडातली जी आळी असते आणि फळामधली आळी असते, त्यासाठी त्या सापळ्यामध्ये ते लूर लावलेलं असतो आणि पाणी असतं, मग ती पाकळी काय ते फिरता फिरता फिरता पाण्यात पडून मरत असते.
1: अच्छा.
0: त्यात नर मादी दोन्ही येतं. दुसरं प्रकाश सापळा जो असतो म्हणजे लाईट ट्रॅप ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये काय असतं की रात्री एक लाईट लावला जातो, आपला साधा बल्ब असतो तो, आणि त्याच्या खाली साधारण अर्धा किंवा एक फुटावरती पाण्याचं भांड ठेवायचं असतं. तर जेव्हा रात्री जे निशाचर कीटक असतात ते येतात त्या बल्बच्या आजूबाजूला असे फिरत फिरत फिरत काय होतात, पाण्यात पडले की ते मरतात, मग ते ना बाहेर जाता येत नाही. असंच एक फळमाशीसाठी, आंबा फळमाशी किंवा पेरूमध्ये फळमाशी येते, वेगवेगळ्या फळांमध्ये येत असते. ह्या फळमाशीला मारणं म्हणजे ती आळी जी असते ती कठीण आहे, फळामध्ये एकदा गेल्यानंतर आपण बाहेर काढू शकत नाही किंवा औषध पण पोहोचू शकत नाही. मग त्याचे जे माशीची अवस्था असते, कारण कोणत्या कीटकाची जे अवस्था असतात, अंडी आळी कोश आणि माशी, तर माशीची अवस्था असते त्या नर माशा अट्रॅक्ट करण्यासाठी मिथाइल इजिनॉल नावाचं केमिकल युक्त एक सापळा येतो. आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते, दापोली कृषी विद्यापीठानं सुद्धा संशोधित करून रक्षक नावाचा सापळा काढलेला आहे आणि इतर विद्यापीठानं सुद्धा वेगवेगळे नावं आणि कंपन्यांनी पण काढलेले. काम एकच आहे त्यांचं, त्या केमिकलमुळं काय होतं, नर माशा असतात ते अट्रॅक्ट होतात आणि आत त्या सापळ्यामध्ये एकदा आल्या की त्यांना बाहेर जाता येत नाहीये. म्हणजे त्या परिसरात नर कमी करायचे या पद्धतीनं. आता हे जे सापळे लावतो त्याचा एक सीझन किंवा एक वेळ असते महत्वाची. जसं की आंब्यामध्ये जर विचार केला आपण, तर आंबा निघतो आपला एप्रिल मे जून हा साधारण, पण त्याच्या आधी जर आपण 3 महिने जर सापळे लावले, म्हणजे साधारण जानेवारीमध्ये जर लावले, जानेवारी फेब्रुवारीमध्ये, तर त्या भागातलं जी संख्या असते कीटकांची ती एकदम कमी होऊन जाते आणि पुढे मग त्याचा प्रसार होत नाही किंवा ते कीड वाढत नाही. आता आम्ही कृषी विज्ञान केंद्रातर्फे वेगवेगळ्या पद्धतीने प्रात्यक्षिक घेत असतो ह्या पद्धतीनं आणि शेतकऱ्यांना आपण देत पण असतो त्या प्रयोगामधून आणि शेतकरी पण घेत, म्हणजे याचा प्रसार जास्तीत जास्त करणं. कारण ह्या सापळ्या पद्धतीनं जर कीड मारता आली तर आपल्याला कीटकनाशक मारण्याची गरज नाही आणि विषमुक्त भाजीपाला, विषमुक्त फळं आपल्याला येत असतात. असे वेगवेगळ्या

0: जे सापळे आहेत, लाईट ट्रॅप झालं हे फळमाशी सापळा. चिकट सापळ्यामध्ये काय असतं? पिवळ्या रंगाचा चिकट सापळा, निळ्या रंगाचा चिकट सापळा आणि पांढऱ्या रंगाचा. हे जे एक पेपर असतो त्या पेपरवरती एक गम सारखं चिकट द्राव लावलेला असतो, केमिकल असतं. आणि तो जो कलर असतो, समजा निळा कलर असे जर आपण बोर्ड लावले तर काय होतं, त्याच्याकडं फुलकिडी आकर्षित होते आणि ती चिकट असेल ती चिटकून मरते. आता सफेद माशी बरेच भाजीपाले होते, मग त्यासाठी पिवळ्या रंगाचा चिकट सापळा, मग पिवळ्या रंग आकर्षित होते. असे जर सापळे आपण एक एकराला समजा 30-30 जर लावले तर बऱ्यापैकी नियंत्रण होतं. असं मी म्हणत नाही की 100% नियंत्रण होईल, परंतु 50-60% केवळ सापळ्यामुळे नियंत्रण होतं आणि उरलेलं मग आपण दुसऱ्या पद्धतीने नियंत्रित करू शकतो.
1: फळांमध्ये तुम्ही म्हणालात की आंबा आहे, नारळ आहे, यामध्ये चिकट सापळ्यांचा वापर होतो किंवा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर होतो, तर हेच भाजीपाला पिकाला सुद्धा लागू आहे का?
0: हो हो हो, त्या पिकानुसार जे सापळे आपण जे लावतो, चिकट सापळे सगळ्याच याला भाजीपाल्यामध्येच येतच, अर्थात पांढरी माशी, मावा, तुडतुडे हे किडी येतात, त्यामुळे चिकट सापळे येत असतात त्याच्यामध्ये. आणि आळीमध्ये जे असतं ना, ज्या प्रकारची आळी त्या पद्धतीचा जो लूर गंध असतो तो लावायला लागतो. म्हणजे जसं की वांग्यामधली जी आळी असते, सेंड्यातली आळी, त्याच्यामुळे लुसिनोड आर्बोनेलिस नावाचं एक शास्त्रीय नाव आहे त्या किडीचं, त्याचा लूर लावा लागतो. तसं टोमॅटोमध्ये जी आळी त्या फळाला छिद्र करते त्यासाठी हिली लूर, हेलिकोवर्पा नावाची आळी असल्यामुळे हिली लूर म्हणतात. लष्करी असेल तर स्पोडोलूर नावाची तो गंध असतो. कोबी फ्लावर असेल तर त्यामध्ये डायमंड बॅक नावाची कीड असते, त्यामुळे त्यासाठी त्या पद्धतीचा लूर असतो. म्हणजे शेतकऱ्यांनी जेव्हा ते खरेदी करतील हे सापळे आणि ती जी गोळी, तर ते कोणत्या पिकासाठी आणि कोणत्या किडीसाठी हे सांगणं महत्त्वाचं आहे.
1: अच्छा.
0: आणि जेव्हा आपण ते लावत असतो शेतामध्ये, ते एक पोडीमध्ये किंवा पॅकेटमध्ये येतं, ते पॅकेट फोडल्यानंतर ती जी गोळी असते ती लावायची. आता हे लावत असताना आपले ओले हात त्याला लागले नाही पाहिजे, कारण त्याला जो गंध असतो तो फार सेन्सिटिव्ह असतो, म्हणून हात स्वच्छ आपले पाहिजे. जो सापळा आपण लावतो, आता पावसाळ्याचा सीझन येईल, मी सापळा लावतो त्याच्यामध्ये पाऊस नाही गेला पाहिजे, नाहीतर त्या गंधाची गोळी असते ती जर पाऊस लागला तरी पण त्याचा परिणाम येत नाही. आणि दुसरं, प्रकाश सापळा मी सांगत होतो ना, प्रकाश सापळा लावल्यानंतर तो लाईट आपण जो चालू करतो त्याचा एक वेळ आहे, म्हणजे संध्याकाळी आपण 7 वाजता किंवा दिवस मावळ्यानंतर चालू करायचा आणि तिथून पुढे 3 तास किंवा 4 तास चालू ठेवायचा, रात्री समजा फार तर 10:30 किंवा 11 वाजता बंद करायचा.
1: अच्छा.
0: कारण काय होतं, याच्यामध्ये ज्या किडी असतात, किडींचे पतंग रात्री त्या 3 तासामध्ये येतात, पण रात्री 11 नंतर काही मित्र कीटक ते सुद्धा येऊन मरतात.
1: अच्छा.
0: म्हणून आपल्याला तो जो वेळ महत्वाचा आहे.
1: आपल्या या क्षेत्रामध्ये येणारे युवा शेतकरी जे आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी काही वेगवेगळे शिबिर किंवा मेळावे आयोजित केले जातात का?
0: हो मॅडम, आपण कृषी विज्ञान केंद्र कोसबाड इथे आपण वेगवेगळे शिबिर मेळावे ते आयोजित करतो, त्यांचे प्रशिक्षण घेत असतो. आम्ही दर महिन्यात प्रशिक्षण असतंच आपलं, परंतु आम्ही शेतावरती जात असतो, काय प्रयोग घेत असतो, म्हणजे पालघरच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आमच्या काही फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन किंवा ऑन फार्म टेस्टिंग असे काही आमच्या प्रयोग असतात. तिथं आम्ही वेगवेगळ्या शेतकऱ्यांना घेत असतो, प्रायोगिक शेतकरी म्हणजे 20-20 शेतकऱ्यांचा गट असतो, तिथं जाऊन आपण सांगत असतो माहिती. किंवा कृषी विभाग जे आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचे पण शिबिरं असतात किंवा त्यांचे ट्रेनिंग असतात, त्यांचे शेतीशाळा असतात, त्या शेतीशाळा मार्गदर्शन म्हणून आम्ही जात असतो. आमचं दोघांचं कोलॅबोरेशननी बरेचसे काम असतात. काही एनजीओ भरपूर काम करतात आपल्या भागामध्ये, तर ते सुद्धा रिसोर्स पर्सन जे तज्ज्ञ म्हणून बोलतात, तिथं पण आपण ह्या जैविक पद्धतीची माहिती देत असतो. कारण आज सेंद्रिय शेतीकडं लोकांचा कल आणि गरज आहे सेंद्रिय शेतीची, त्यामुळे आपल्याला कुठेतरी ह्या रासायनिक कीडनाशकापासून बाहेर येऊन आपण सेंद्रिय ज्या पद्धती आहेत त्या जास्त जास्त त्याच्यामध्ये गेल्या पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. म्हणून सतत आपण वेगळ्या पद्धतीनं, जसं आपण आता आकाशवाणीमधून बोलतो, इथून सुद्धा एक प्रसार होत असतो, वेगवेगळ्या शिबिरांमधून होत असतो, किंवा वेगवेगळ्या जसे जे माध्यम असतात न्यूजपेपर वगैरे, याच्यातून आपण त्या सीझनला त्या हंगामात आपण कोणत्या पिकाचा हंगाम आहे त्यानुसार आपण ॲडवायझरी देत असतो. शिवाय आपले व्हॉट्सअप ग्रुप्स असतात, त्याच्यात सुद्धा आपण प्रत्येक आठवड्याला सल्ला देत असतो. तर आपला जास्त जास्त कल की रासायनिक कीटनाशकाला पर्यायी आहे, ज्या काही गोष्टी आहेत या सेंद्रियमध्ये याचा उपयोग करून आपण ते करायचं असतं.
1: बरं. वेगवेगळ्या प्रकारचे सापळे आहेत किंवा जैविक बुरशीनाशक आहेत, तर ती शेतकऱ्यांना ते कुठे उपलब्ध होतील?
0: बाजारामध्ये तर वेगवेगळ्या कंपन्या बनवतातच, शिवाय कृषी विज्ञान केंद्र, आता आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण ट्रायकोडर्मा नावाचं जैविक बुरशीनाशक बनवत असतो. होर्टिशिलियम, बिवेरिया, मेट्रायझम हे जैविक कीटकनाशक ते आपण बनवत असतो. तिथं संपर्क जवळच्या लोकांनी साधावं, किंवा ज्या ज्या भागातले शेतकरी असतील तर त्या जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र तिथं संपर्क साधावा, किंवा कृषी विद्यापीठाशी जर जवळ असतील शेतकरी त्यांनी कृषी विद्यापीठ संपर्क साधून तिथं त्यांना उपलब्ध असेल. फक्त हे जे प्रोडक्ट फ्रेश असावं, फार जुनं नसावं, म्हणजे त्याची एक्सपायरी जर 1 वर्ष असेल तरी पण आपण जितकं लवकर वापरतील ते जर वापरले त्याची कार्यक्षमता अधिक चांगली असते.
1: बरं, जैविक कीटकनाशकं वापरल्यामुळे उत्पादन

0: वर काही परिणाम होतो का?
1: नाही, बिलकुल उत्पादन चांगलं येतं, म्हणजे उत्पादन म्हणजे आपण कीड मारतो किंवा रोग मारतो त्याच्यामुळं, त्यामुळं उत्पादन कमी होण्याचा काही प्रश्नच याच्यामध्ये नाही. फक्त ते विषमुक्त आपल्याला अन्न मिळतं, चांगलं अन्न मिळतं.
0: अच्छा.
1: हा, याच्यामध्ये एक आहे रासायनिक कीटकनाशक आपण फवारणी करतो त्यावेळेस असं वाटतं की अगदी 90% कीड मिली. इकडे जैविकमध्ये तेवढं होत नाही. कीड मारण्यासाठी आपल्याला वेळ घ्यावा लागतो, म्हणजे 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस इतका वेळ लागतो.
0: कीड नियंत्रणामध्ये सापळा पीक पद्धत ही काय पद्धत आहे?
1: सापळा पीक म्हणजे जेव्हा आपण भाजीपाला लावतो, समजा एखादा मिरची टोमॅटो कोणताही भाजीपाला लावला, तर त्याच्या बॉर्डरला जर आपण मका लावली, दोन लाईनी तीन लाईनी, तर ते मका
0: हे
1: सापळा पीक झालं. म्हणजे काय, जी काही बाहेरून येणारी जी कीड आहे ती मक्यावरती थांबेल, नंतर आतमध्ये शेत आहे. आता बाहेरून बऱ्याचशा कीड येतात, पांढरी माशी, तुरतुरी, बाहेर दुसऱ्या शेतातून, शेजार शेतातून पण येत असतात. आणि ह्या मक्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे मित्र कीटक असतात तिथे, कारण मक्याचे जे पराग असतात, पराग खाण्यासाठी तिथं मित्र कीटक, कारण मित्र कीटक हे मांसाहारी असतात जनरली, जसं लेडीबर्ड बीटल, क्रायसोपा, नेपॅन्टेलिस, ब्रेकॉन. पण ज्यांना तेव्हा कीटक मिळत नाही खाण्यासाठी, त्यावेळेस ते तात्पुरते शाकाहारी होतात आणि मक्याचे पोलन खात असतात. किंवा दुसरं पीक आहे तुळस, रान तुळशीला फुलामध्ये खूप पोलन असतात आणि ते खाण्यासाठी तिथे भरपूर मित्र कीटक असतात. मग असे जर पिकं शेताच्या बांधाला लावले तर आपल्याला काय होतं, आपण मध्ये स्प्रे करतो कीटकनाशक, त्यावेळेस किडी पण मरतात, मित्र कीटक पण मरतात, पण बाहेर मक्यावरती हे सतत जिवंत असतात, त्यामुळे तो एक त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. तसंच दुसरं एक पीक आहे झेंडू. समजा आपण भाजीपाला लावल्यानंतर दर 15 किंवा 20 ओळीनंतर एक झेंडूची जर लाईन लावली, तर त्या झेंडूच्या फुलाकडं जे काही हिरवी जी अळी असते, त्या अळीचा जो पतंग असतो तो आकर्षित होऊन झेंडूच्या फुलावरती अंडी देत असतो.
0: अच्छा.
1: तर त्यामुळे काय होतं, जी अळी तयार होते ती झेंडूच्या फुलावरतीच तयार होते. आणि नियमितपणे जर आपण 3-4 दिवसांनी झेंडूची फुलं जर तोडत राहिलो तर त्या अळी अवस्था किंवा अंडी अवस्था त्या किडीची शेताच्या बाहेर निघून जाईल. म्हणजे मुख्य जे पीक आहे आपल्या भाजीपाला ते कीड मुक्त राहील. असंच एक पीक आहे अजून, एरंडाचं झाड. तर एरंडा झाड, 1-2 झाडं जर शेताच्या बांधाला जर असतील तर त्या एरंडा झाडावरती लष्करी अळीचा पतंग अंडी देत असतो. आणि हे पान आपल्याला सहज दिसतं, ते म्हणजे तिथं जर अंडी घातली तर अळ्या तयार होतात आणि त्या अळ्या त्या पाण्यातला मधला भाग खाऊन त्याची जाळी तयार करतात अक्षरशः. मग ते दिसल्यानंतर आपण तिथल्या तिथं अळीला मारू शकतो आपण. आणि जर आपण आता समजे सगळं बघितलं आणि जर आपण लक्ष नाही दिलं तर काय होईल, त्या पानातून त्या अळ्या खाली येतील आणि शेतामध्ये जातील.
0: अच्छा.
1: तसंच झेंडू पण आपण लावला पण जर फुलं नाही तोडले तर ती आळी पुन्हा आपल्या मुख्य जे पीक आहे तिकडे जाईल. त्यामुळं म्हणजे हे पिकं पण लावले पाहिजे, सापळा पिकं, आणि निरीक्षण करून ती कीड आपल्याला आटोक्यात करता आली पाहिजे.
0: बरं, शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही?
1: शेतकऱ्यांनी आज सेंद्रिय पद्धतीकडे वळताना जैविक कीड नियंत्रणाचा उपयोग केला पाहिजे, कीड असेल रोग असेल त्याच्यामध्ये. कारण आपण जे काही अन्न खातो हे विषमुक्तच असलं पाहिजे. आज आपण बघतो की एवढे पेशंट वाढलेले, कॅन्सर सहित कोणत्या पण आजाराचे, एकदम मनुष्य जातीची प्रतिकार शक्ती कमी झालेली आहे. त्यामुळे आपल्याला एक हातभार लावता येईल ह्या लोकांना त्यांचं जीवन चांगलं होण्यासाठी. तर आपण काय करू शकतो शेतकरी म्हणून, तर आपण त्यांना विषमुक्त भाजीपाला, विषमुक्त अन्न देऊ शकतो. आणि ते पण आपणच खातो ना, जे काय पिकवतो ते आपण शेतकरी खातो. तर आपलं सुद्धा स्वास्थ्य सांभाळायचं असेल तर आपल्याला विषमुक्त अन्न, आणि त्यासाठी आपल्याला जैविक पद्धतीनं कीड आणि रोग नियंत्रण ह्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच सगळ्यांचाच फायदा होईल आणि या देशाचा फायदा होईल. आणि ह्या ज्या जैविक निविष्ठा ह्या बऱ्याचशा आपण घरगुती बनवू शकतो घरच्या घरी. याच्यामध्ये समजा आता कीडनाशकाचा जर विचार केला आपण तर दशपर्णी अर्क हे आपल्याला घरच्या घरी बनवता येतं, त्याला खर्च पण नाही. याच्यामध्ये कसं असतं, दशपरी म्हणजे 10 वेगवेगळ्या पानांचा अर्क, म्हणजे आपल्या परिसरामध्ये ज्या वनस्पती असतात ज्याला शक्यतो गुरं खात नाही, जनावर खात नाही, जसं की एरंडी आहे, पपईचा पाला आहे, सीताफळाचा पाला आहे, निरगुंडीचा पाला आहे, लिंबाचा पाला, करंजाचा पाला, असे जे कडवट तुरटच्या वनस्पती त्यांचा पाला गोळा करायचा, 2-2 किलो गोळा करायचा. त्या देशी गाईचं सेन 5 किलो, 10 लिटर गोमूत्र हे सगळं मिक्स करायचं, मिरचीचा ठेचा 2 किलो, लसूण ठेचा 1/2 किलो आणि अद्रक 1/2 किलो, असं सगळं एकत्र करायचं, 200 लिटरच्या ड्रम मध्ये टाकायचं आणि रोज ते हलवायचं सकाळ संध्याकाळ. आणि ते 1 महिना आपण सावली झाकून ठेवलं, रोज हलवलं, त्याचा जो अर्क येतो हा अर्क आपण नंतर कीटकनाशक म्हणून वापरू शकतो. आता हे जर औषध आपण दर 8-8 दिवसाला जर फवारणी केली तर बाहेरून कोणतीच कीड येत नाही, कारण त्या पिकावरती जो कडवट तुरट जो वास आहे त्यामुळे बाहेरून किडी अंडी घालण्यासाठी येत नाही, त्यामुळे कीड तयार होत नाही. आता मी चिकट सापळे सांगितले मगाशी तुम्हाला, चिकट सापळे मार्केटमध्ये मिळतात, पण घरगुती जर बनवायचं असेल, आपण पिवळ्या रंगाचे पेपर्स घेतले आणि त्याला ग्रीस जर लावलं, जुनं वापरलेलं ग्रीस म्हणजे जे वेस्ट आहे ते जरी लावलं आणि अशी चिकट जरी आपण लावून दिले तरी सुद्धा त्याच्यावरती किडी येऊन चिटकतात. ह्याचमध्ये काही शेतकरी काय करतात की समजा भाजीपाल्यात खूप पांढरी माशी झाली किंवा तुडतुडे वाढले तर ते काय करतात की मोहरीचं तेल असतं चिकट असतं ते एका बादलीवर पाण्यामध्ये साधारण 200-300 मिली तेल टाकतात ते पाणी सगळं चिकट होतं त्याच्यामध्ये एक सुती कापड बुडवतात आणि ते कापड दोघं धरून असं त्या भाजीपाल्या ओढत नेतात. आता ते कापड ओढल्यामुळे काय होतं झाडं हलतात त्याच्यावरची जी काही कीड असते पांढरी माशीवर ती वरती उडते आणि त्या कापडाला चिटकते. म्हणजे असे जे उपाय आहे ना साधे उपाय आहे कमी खर्चाचे हे जर केले तर खर्च वाचेल आणि कीड पण नियंत्रित होत असते.
0: शेतकऱ्यांसमोर कीड नियंत्रण हे आव्हान तर आहेच पण यावर वेगवेगळे उपायही आहेत. सर तुम्ही आज आलात आणि खूप छान पद्धतीने हे उपाय आम्हाला समजून सांगितलेत वेगवेगळे मार्ग सुचवलेत त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे तुमचे खूप खूप आभार.
1: धन्यवाद मॅडम.
2: माझा आवार माझे शिवार कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आणि आता भावधारा.

0: ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ॲपचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 3:40 झाली आहेत. आता ऐकूया गंमत जम्मत.
1: नमस्ते छोट्या बालमित्र मैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार. आषाढ महिना सुरू होतो तेव्हा अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. पंढरीची वारी, तुकोबा ज्ञानोबांच्या पालख्या, दिंड्या हळूहळू आळंदी, देहू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून निघून पंढरपूरला पोचतात. या संपूर्ण वारीमध्ये भजन कीर्तनाला फार मोठी परंपरा आहे. अवघा महाराष्ट्र पंढरीमय झालाय, पांडुरंगाच्या नामस्मरणात विलीन झालाय. वारीमध्ये आपापल्या परीनं प्रत्येक दिंडी पुढे पुढे सरकतीये. मग या सगळ्यामध्ये आपण छोटे दोस्त मंडळी मागे राहू असं वाटतंय? छे छे, आपल्याही मित्रमैत्रिणींमध्ये बालकीर्तनकार आहेत म्हटलं. हो, आज अशाच एका बालकीर्तनकाराशी मी तुमची ओळख करून देणार आहे. बालकीर्तनकार आहे स्पृहा साठे, तिला तबला साथ आहे ओंकार जोशी याची आणि हार्मोनियम साथ आहे निनाद गोखले याची. आणि कीर्तनाचा विषय आहे गोकर्ण आख्यान. कीर्तन तर आपण ऐकणार आहोतच, पण स्पृहाशी काही गप्पा मारूयात का? चला तर मग. मित्रमैत्रिणींनो, आपण स्पृहाला विचारूया की ती कीर्तन केव्हापासून करतेय आणि कोणाकडे शिकली आणि कीर्तनाबद्दल तिचे विचार काय आहेत.
2: माझ्या गुरु अंजलीताई कराडकर, त्यांनीच मला कीर्तन शिकवायला सुरुवात केली होती. मागच्याच वर्षी पहिलं कीर्तन एका मंदिरात केलं होतं. दोनच कीर्तन केली आणि हे तिसरं. एक जे होतं ते कृष्ण आणि सख्यभक्ती असं विषयावर होतं. कृष्णाचं आख्यान आणि सख्यभक्तीचा पूर्वरंग असं त्यात घेतलं होतं. आणि दुसरं वेणा स्वामींचं केलं होतं गुरुभक्तीवर. आज गोकर्ण लिंगाचं आख्यान घेतलंय गणपती या विषयावर. आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर गाणी ऐकतो वेगवेगळ्या प्रकारची, त्यातनं पण आनंद मिळतोच. पण आपण स्वतः जेव्हा कशात तरी कुठल्या तरी रोलमध्ये घुसून प्रेक्षकांबरोबर इंटरॅक्ट करून जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा जास्त मजा येते, कारण ते लाईव्ह असतं, म्हणजे छान वाटतं. आणि पेटी तबल्याची साथ असते त्यामुळे एक वेगळा माहोल क्रिएट होतो. त्या माहोलामुळे आपण जे सगळं असं दगून जातो आणि सगळं विसरून छान होतं, म्हणजे असं स्पॉन्टेनियसली जरी करायचं गेलं तरी ते छान होतं. एवढंच नाही पण काय, आपल्या आधी ज्या गोष्टी चांगल्या घडून गेलेल्या आहेत किंवा ज्या कोणी थोर पुरुषांनी किंवा माणसांनी काम

0: केलेली आहेत आपल्यासाठी, त्यांच्याबद्दलही थोडंसं जाणून घेता येतं. ओव्हरऑल जनरल नॉलेज खूप वाढतं आणि एखाद्या विषयाच्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला चांगलं शिकता येतं.
1: मी जे कीर्तन सादर करणार आहे त्यासाठी श्री वामन कोल्हटकर यांचे मला मार्गदर्शन लाभले आहे.
2: चला तर छोट्या मित्रमैत्रिणींनो, आता आपण ऐकणार आहोत बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान. तिला तबला साथ आहे ओंकार जोशी याची, हार्मोनियम साथ आहे निनाद गोखले याची.

मंडळी, शाळेत जाणारा एक मुलगा होता. शाळेत जाण्यापूर्वी आजोबा त्याला अक्षरे शिकवत. शिकवणी सुरू करण्यापूर्वी ते पाठीवर ओम गंग गणपतये नमहा असं लिहायचे. एक दिवस मुलाने विचारलं, आजोबा तुम्ही रोज पाठीवर हे असं का लिहिता? तेव्हा ते म्हणाले, बाळा, गणपती ही बुद्धीची देवता आहे, कलेची विद्येची देवता आहे. तसंच गणपती विघ्नहर्ता आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश वंदनाने केली तर त्याचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. मंडळी, याच गणेशाचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

ते म्हणतात की गणपती हा केवळ विघ्नहर्ता नसून बुद्धीचा दाता, ज्ञानाचा अधिपती आणि अनाथांचा नाथ आहे. इथे अनाथ म्हणजे आधाराची गरज असलेले सर्व लोक. त्यांच्या सर्वांच्या मदतीला तो धावून येतो, त्यांचा आधारस्तंभ होतो. गणपती या शब्दाची फोड करायची झाली तर त्याचा अर्थ होतो गणांचा पती. सर्व गणांचे तो प्रतिनिधित्व करतो. त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

या अक्षराच्या रचनेतून गणेशाची मूर्ती कशी तयार होते याचं रूप मांडलं आहे. या अक्षरात अ, उ आणि म या तीन अक्षरांचा समावेश आहे. यातील अकार हे गणेशाचे दोन पाय, उकार हे त्याचे उदर आणि मकार हे त्याचे तेजस्वी मस्तक आहे.

अशा सर्व विश्वाचा आधार असलेल्या गणनाथाची आपण एक छोटीशी कथा आख्यानात ऐकूया. मंडळी, आपणा सर्वांना रावण माहितीच आहे. रावणाची आई कैकसी आपल्या मुलाबाळांना आनंदाचे आयुष्य मिळावे म्हणून कैकसी पंचधान्यांच्या पिठापासून बनवलेल्या शिवलिंगाची रोज पूजा करीत असे. पण त्यामुळे रावणासारखा दुष्ट बलशाली होत असे. हे पाहून इंद्राने एकदा कपटाने ते शिवलिंग पळवून नेलं आणि सागरात नेऊन सोडलं. कैकसींनी अन्नपाणी टाकलं. रावण तिला म्हणाला, आई तू मुळीच काळजी करू नकोस. माझ्या तपाच्या बळावर मी साक्षात शंकरांनाच तुझ्या पूजेसाठी आणून बसवेन. रावण तडक कैलासाकडे निघाला आणि कैलासच उपटू लागला. पार्वतीला कळेना ही भूमी का हलतीये. शंकरांनी डाव्या पायाचा अंगठा दाबला आणि रावणाचे 20 च्या 20 हात पर्वताखाली अडकले. काही वेळानी कसबस रावणाने हात सोडवून घेतले. मग शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्याने आपले एक एक मस्तक तोडून त्यापासून वाद्य तयार करून संगीत आराधना सुरू केली. शंकर म्हणजे खुद्द नटराजच. रावणाने आपले शेवटचे मस्तक तोडले तेवढ्यात शंकर भगवान प्रसन्न झाले आणि रावणाच्या भक्तीची स्तुती करून तुला हवा तो वर माग असं म्हणाले. त्याचबरोबर रावण म्हणाला.

भगवंतांनी आत्मलिंग काढून रावणाला दिलं आणि म्हणाले की हे मी तुला देतोय, पण एक ध्यानात ठेव, हे लिंग तू सगळ्यात आधी जिथे कुठे खाली ठेवशील तिथंच ते पक्क बसेल, त्यामुळे वाटेत कुठेही ते ठेवू नकोस. रावण खुश झाला, आत्मलिंग घेऊन तो परतीचे अंतर भराभर कापू लागला. पश्चिम समुद्राकडून सोमनाथ, कच्छ, परशुराम भूमी, गोमांतक असा रस्ता काटत संध्यासमयी गोकर्णाच्या परिसरात आला. सूर्य झपाट्याने समुद्राकडे सरकत होता, तशी रावणाला संध्येची आठवण झाली. तो संध्येची वेळ कधीही चुकवत नसे, पण लिंग खाली ठेवून तर चालणार नव्हतं. रावण कावरा बावरा होऊन इकडे तिकडे बघू लागला. त्यास गाई गुरत घेऊन चालणारी एक बटू मूर्ती दिसली. गुबगुबीत पोट, आखूड मांड्या, गोंड्याची टोपी, खांद्यावर कांबळ, हातात खुळखुळ्याची काठी आणि चमकदार डोळे. अखेर रावणाने त्याला गाठलं आणि विनंती करू लागला.

रावण थोडा वेळ आत्मलिंग धरायला त्याला विनवणी करू लागला, पण बटू विविध कारण सांगून पळ काढू लागला. शेवटी तो म्हणाला, पहा लवकर परत ये, मी 3 हाका मारीन, पण तोपर्यंत जर का तू आला नाहीस तर हे काय आहे ते मी चक्क इथे खाली ठेवून निघून जाईन, मग रागवायचं काम नाही. ठरल्याप्रमाणे बटूने थोड्या थोड्या वेळाने 3 हाका मारल्या आणि अखेर तो म्हणाला,

इतक्यात रावण तिथे धावत आला आणि ते आत्मलिंग उपटू लागला. रावणाच्या शक्तीने काही ते आत्मलिंग हले ना, फक्त त्याचा आकार गोकर्णाकृती झाला. रावणाला चांगलाच धडा मिळाला आणि गणेशाने चतुराईने शंकराचे आत्मलिंग त्याच्याकडे जाण्यापासून वाचवले.

आताच आपण बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं गोकर्ण आख्यान हे कीर्तन ऐकलं. तबला साथ ओंकार जोशी आणि हार्मोनियम साथ होती निनाद गोखले याची.

याबरोबरच आजचा गंमत जम्मत हा कार्यक्रम संपला. आज हा कार्यक्रम तुम्हाला आवडला का, कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेचच मेल लिहा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. अच्छा, बाय, टाटा.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मिरजेची भूमी म्हणजे संगीताची भूमी असं म्हटलं जातं, कारण मिरजेला गायन वादन यांचे जलसे नेहमीच भरत असत। मिरजेला कार्यक्रम करणं हा मोठ्या मोठ्या कलाकारांच्या दृष्टीनं आनंदाचा भाग होता। अशाच या मिरजेच्या भूमीमध्ये संगीतकार राम कदम यांचा जन्म झाला। राम कदम म्हणजे ज्यानं महाराष्ट्रातल्या शहरी आणि ग्रामीण भागातल्या रसिकांना वेडावून टाकलं असा संगीतकार, ज्यांना पायात ठेका धरून नाचायला शिकवलं। इतकंच नव्हे तर संगीताचं अजिबात ज्ञान नसलेल्या लोकांना देखील गुणगुणायला शिकवलं असे संगीतकार म्हणजे राम कदम। सिनेसृष्टीमध्ये त्यांना अण्णा म्हणून ओळखलं जायचं, काही जण त्यांना रामभाऊ असं देखील म्हणायचे, घरची मंडळी त्यांना दादा म्हणत असत। उभ्या दुनियेनं या रामभाऊंना लावणीचे अनभिषिक्त सम्राटच मानलं। लावणी करावी तर राम कदमांनीच असं लता दिदींनी देखील एका ठिकाणी म्हटलेलं आहे। लावणीबाबत रामभाऊ म्हणायचे की एकनाथांच्या गवळणीतून जन्माला आलेली लावणी हा असल मराठमोळा साहित्य प्रकार आहे। रसिकांना डोलवण्याची रिझवण्याची भरपूर ताकद लावणीमध्ये आहे। आपल्याला माहिती आहे की तमाशा बटामुळं एकदम प्रकाश झोतात आलेले आणखीन एक कलावंत म्हणजे दिग्दर्शक अनंत माने यांनी जे अनेक चित्रपट तयार केले त्यातलाच एक गाजलेला 1959 साली आलेला चित्रपट म्हणजे सांगते ऐका। यामध्ये लीला गांधी, अभिनेत्री जयश्री गडकर आणि या चित्रपटातली गाजलेली लावणी बुगडी याला संगीत देणारे राम कदम या तिघांचाही संगम होता।

खरं तर सांगते ऐकाचे संगीतकार होते वसंत पवार. पण गदी माडगुळकरांनी लिहिलेल्या या लावणीला सुरुवातीला वसंत पवार यांनी जी चाल दिली ती काही फारशी अनंत माने यांना आवडली नाही. बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला, चुगली नगा सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला, असे त्याचे शब्द. या लावणीला चालही झोगदार असावी असं गदिमांनाही वाटत होतं. वसंत पवारांनी या लावणीला झुला या बॉम्बे टॉकीजच्या चित्रपटाला जे गाणं तयार केलं होतं, मैं तो दिल्ली से दुल्हन लाया रे, या गीतावरून बुगडीसाठी एक चाल तयार केली होती. पण ती चाल ऐकल्यानंतर अनंत माने यांना ती काही पटली नाही. अनंत माने त्यावेळेला वसंत पवार यांना म्हणाले, अरे वसंता, नवीन चाल हवी, लावणी ऐकताच मन नाचायला लागलं पाहिजे. पण त्यावेळेला नवीन चाल करण्याची वसंत पवारांची काही इच्छा नव्हती. अनंत माने यांनी वसंत पवार यांचे सहाय्यक राम कदम यांच्याकडे हे काम सोपवलं आणि राम कदमांनी दिलेली ही लावणी आणि त्याचा स्वरसाज ऐकून अनंत मानेंचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे कान तृप्त झाले असं म्हणायला हरकत नाही. सांगते ऐका चित्रपटाला संगीत वसंत पवार यांनीच दिलेलं आहे, पण वसंत पवार यांच्या संगीताच्या चमूमध्ये राम कदम होते आणि राम कदमांना ही सुचलेली चाल आहे. त्यामुळं प्रत्यक्ष ध्वनिमुद्रिकेवर जरी संगीतकार वसंत पवार असं नाव असलं तरी राम कदमांनी या लावणीला चाल दिली आहे असं सांगितलं जातं. ऐकूया ज्या लावणीनं अख्ख्या महाराष्ट्राला वेडे केलं अशी सांगते ऐका चित्रपटातली जयश्री गडकरी यांच्यावरती चित्रित केलेली ही धमाल अशी लावणी.

0: आशा भोसले यांनी गायलेली, गदी माडगुळकरांनी लिहिलेली, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली सांगते ऐका चित्रपटातली लावणी आत्ता आपण ऐकली. गदिमांचे शब्द, रामभाऊंची सुरावट असं असणाऱ्या या बुगडीनं गाठलेली लोकप्रियतेची उंची सर्वांना माहिती आहेच. निर्माता आणि दिग्दर्शक केशव तोरो यांनी 1960 साली सख्या सावरा मला या नावाचा एक चित्रपट प्रदर्शित केला. यामध्ये देखील राम कदम आणि गदी माडगुळकर एकत्र आले होते. अगदी 1960 सालापासून ते जन्मठेप या 1993 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपर्यंत गदी माडगुळकर आणि राम कदम एकत्र आले आणि सुमारे 500 चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. सख्या सावरा मला या चित्रपटात आशा भोसले, पुष्पा मराठे, उषा कीर्तने, बाळ इंगळे आणि उषा मंगेशकर यांनीही गाणी गायली होती. भावगीत, लोकगीत, अभंग असे गीत प्रकार गाणाऱ्या उषा मंगेशकरांना लावणी कशी गायला पाहिजे हे राम कदम यांच्याकडून शिकायला मिळालं असाही एका ठिकाणी उल्लेख आहे. लावणीचा अस्सल ग्रामीण बाज, गावरान भाषेचा ढंग, लावणीचा ठसका याबाबत रामभाऊ हेच उषा मंगेशकर यांचे गुरु होते. पुढच्या काळामध्ये उषा मंगेशकर यांनी राम कदम यांच्याकडे अनेक गाणी गायली. त्यातलंच सख्या सावरा मला या चित्रपटातलं हे एक ढंगदार असं गाणं, मी गवळ्याची उमदी पोर, जणू चंद्राची चढती कोर, चालले मी थाटात भरलेल्या हाटात, गावगेला भुगलून झोकाला, दुधाचा भाव माझ्या ताकाला. किती सुंदर शब्द आहेत बघा. अंग गोरटे उमदा थाट, तंग कंचुकी उघडी पाठ, घागऱ्या घोळात रुणझुण चाळात, बांधून नेते मी कैकाला, दुधाचा भाव माझ्या ताकाला.
1: चालते मी थाटात भरलेलं हातात, चालते मी थाटात भरलेलं हातात, गाव

उषा मंगेशकर यांनी गायलेली सख्या सावरा मला चित्रपटातली गदी माडगुळकरांची लावणी आपण ऐकली. अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेला रंगपंचमी हा चित्रपट 1961 साली आला. खरं तर या चित्रपटाच्या निमित्तानं मनभावनाशा नवरंगांची जणू उधळणच राम कदमांनी केली. या चित्रपटामध्ये 9 गाणी होती आणि सगळीच गाणी गाजली. निघे अंधार जायाला हे विठ्ठल शिंदे यांनी गायलेले एक सोलो गाणं वगळता इतर सगळी गाणी द्वंद्वगीतं होती. आलीबाई पंचिम रंगाची हे मियाकी तोडी रागातलं गाणं, नाचुनी तुझ्या पुढे मागते मुशाहिरा हे जय जयवंती रागातलं गाणं, आणि आनंद आगळा हा हे पुर्या धनाश्री रागातलं गाणं, अशा अनेक गाण्यांनी आनंदाचा कळसच गाठला. राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं रंगपंचमी या चित्रपटातलं धमाल असं हे एक गाणं.

करुणा से बात तो होते घड़े ने मुके थे। हाय हाय हाय हाय हाय भाई मला।

कृतज्ञतापूर्वक असं म्हटलं की माझ्या जीवनामध्ये राम आला तो रामभाऊमुळेच, आणि मला वैभव प्राप्त झालं ते वैभव चित्रपटामुळेच. कमलाकर तोरणे यांच्या वैभव या चित्रपटासाठी गदिमांनी गाणी लिहिली आणि राम कदम यांनी ही 6 च्या 6 गाणी संगीतबद्ध केली आणि रसिकांच्या पसंतीलाही उतरली. जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर या दोघांनी गायलेलं एक गाणं या चित्रपटात आहे, नाकात वाकडा नथीचा आकडा मोत्याचं कुलूप ओठांच्या कवाडा बंदोबस्त काग केला एवढा. अशा वेळेला ती म्हणते, बोलाचं माणिक हसण्याचं हिरं रत्नांनी भरला रूपाचा वाडा तुझ्यावाणी वेडा घालील दरोडा बंदोबस्त केला म्हणून एवढा. खूप धमाल असं हे गाणं आहे, आपण ऐकूया.

नाकात वाकडा नचीचा आकडा मोत्याचं कुलूप ओठाचा कवाडा ग बंदो

0: नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5 आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी उमा रायकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिकासमूहावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलंय. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांच्या विरोधात दिल्लीमध्ये JNU आणि जंतर मंतर परिसरात काँक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. राजकीय मतभेद दूर सारून सर्वच पक्षांनी तसंच लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 सरकारी अनुदान मात्र मिळत असल्याचं नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी 1 आहे. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर वारकरी दिंडीतल्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 रुपयांचं अर्थसहाय्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जाहीर केलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज रफत खान यांचं सतारवादन आपल्याला ऐकत आहोत. सतारीवर वाजवलेला राग पुरी या कल्याण विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ महफूज खान यांनी केली आहे. ऐकूया रफत खान यांनी सतारीवर वाजवलेला राग पुरी या कल्याण.

रफत खान यांनी सतारीवर वाजवलेला राग पुरी या कल्याण श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती आणि त्यांना तबल्याची साथ महफूज खान यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.
1: हाय फ्रेंड्स, युववाणीच्या आजच्या काव्य वाचन या कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.

0: मंडळी, कवितांच्या विश्वात आपण सगळेच नेहमी रमतो, नेहमी घडतो. कारण कोणत्याही कवीने लिहिलेली कविता ही कुठल्या ना कुठल्या स्टेजवर आपल्याला रिलेट होत असते. शब्द त्यांचे असतात, पण तो अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला असतो, त्यामुळे कविता ही आपल्याला खूप जवळची वाटते. आज काव्यवाचन या कार्यक्रमात अशीच एक काव्यविश्वात रमणारी श्रद्धा माटेल आज आपल्यासोबत गप्पा मारायला आली आहे आणि ती तिच्या कविताही आपल्यासमोर सादर करणार आहे. वेलकम टू अवर शो श्रद्धा.
1: थँक्यू मैथिली.

0: श्रद्धा मी जसं म्हणाले की कविता हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे आणि कविता म्हटल्यानंतर आपण सगळेच अगदी भावनिक होतो, खूप पर्सनल टच असतो. तर मग आज कार्यक्रमात तू सुरुवात कुठल्या कवितेने करशील?
1: मी एक कविता लिहिलेली ज्यातून आपण एखादा आयुष्यात येणारा असा पर्व असतो किंवा एखादा टर्निंग पॉइंट असतो म्हणतो आपण आयुष्याचा, त्यात नकळतपणे आपण एक वेगळ्या वळणावर जातो आणि ते वळण खूप अनपेक्षितपणे आलेलं असतं. तर त्या संदर्भातली कविता मी सादर करणार आहे सर्वप्रथम.
0: बर.
1: तर त्या कवितेचं शीर्षक आहे नवे पर्व.
0: वाह वाह.
1: काव्य लिहिता लिहिता जाणवू लागले नव्याने सर्व. काव्य लिहिता लिहिता जाणवू लागले नव्याने सर्व. नयनी दिसू लागले हे जग वेगळे. नयनी दिसू लागले हे जग वेगळे. सुरू होई एक अनोखे पर्व.
0: वा वा.
1: स्पर्शात शहारे नवीन बहाणे. स्पर्शात शहारे नवीन बहाणे. करू लागले मज तारुण्याचे इशारे. आंबट गोड चवींचे ना वाटे अप्रूप. आंबट गोड चवींचे ना वाटे अप्रूप. एक पदार्थ बेचवही वाटे अनुरूप. ऐकू येई कानी साथ दूरवरची जिना दिली होती कोणी माझ्यासाठी. ऐकू येई कानी साथ दूरवरची जिना दिली होती कोणी माझ्यासाठी. हा कस्तुरी मृगाचा सुगंध का छळू लागला. हा कस्तुरी मृगाचा सुगंध का छळू लागला. हा तारुण्याचा बहाणा का बहरू लागला. का बहरू लागला.
0: वा वा वा. खरंच खूप सुरेख कविता लिहिली आहेस. काय बोलणार, आता शब्दच नाहीयेत. कार्यक्रमाची सुरुवातच इतकी सुंदर होणार असेल तर पुढे महफिल अजून रंगणार आहे यात शंकाच नाही.
1: हो, आणि खरं तर या कवितेचं असं आहे की आपले जे पंचेंद्रिय आहेत त्यातून आपण एखाद्या टर्निंग पॉइंटमध्ये जेव्हा जातो तेव्हा ते काय फील करतायत, तेव्हा ते काय बघतायत, तेव्हा त्यांना काय स्पर्श होतोय सांगण्याचा प्रयत्न केला.
0: वा वा वा वा. श्रद्धा, आता कविता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्यात पहिले ज्या दोन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे एकतर कागद आणि दुसरी म्हणजे लेखणी. तर मग ह्या दोघांचं एक नातं असतं.
1: हो.
0: आणि त्या अनुषंगाने मला माहिती आहे की तू एक कविता लिहिली आहेस, तर मग ती कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
1: हो, खरं तर कागद आणि लेखणीचा जोपर्यंत मेळ बसत नाही तोपर्यंत कवितेला बहर येत नाही. आणि आज आपण कितीही ऍडव्हान्स झालो, कितीही प्रगती केली, तरी जोपर्यंत ती कविता कागदावर उमटत नाही, त्या लेखणीचा स्पर्श कागदाला होत नाही तोपर्यंत ती कविता बहरत नाही असं मला वाटतं.
0: बरोबर.
1: तर त्या अनुषंगाने एक कविता लिहिली आहे, तर अशी ही तुमच्या समोर सादर करते कागद आणि लेखणी.
0: नक्कीच.
1: कागद गेला विसरून लेखणीची माया. कागद गेला विसरून लेखणीची माया. लाल शाहीने त्याच्या पांढऱ्या पाठीवर गिरवत बोथट झालेली माझी एक कडा. त्याच्यावर दिसले दुसऱ्या लेखणीचे शब्द जे सलतात मनाला. तरीही मी टेकलोय एका बाजूला सुन्न होऊन. कागद पाहतोय लांबून माझी ती जीर्ण अवस्था. कधी काही लिहिलेल्या बंडखोरींच्या शब्दांचा मी शिल्पकार होतो. आत्ता मात्र खिन्नतेने पाहतोय माझ्या वाचून कागदाचे हरवलेले अस्तित्व. पुन्हा घेईन का जन्म शब्दांनी आयुष्य कोरण्यासाठी. की होईन कागद माझ्या शाईने परत उमगण्यासाठी.
0: वा वा वा वा. खरंच खूप सुरेख. म्हणजे तुझ्या कवितांचं कौतुक करावं तितकंच थोडं आहे. आणि कागदाचं आणि लेखणीचं असंच नातं असतं.
1: हो.
0: हे नातं लेखक किंवा कवीशिवाय आणखी जास्त कोणाला समजणार.
1: हो.

0: श्रद्धा, इतक्या छान छान कविता तू आपल्या श्रोत्यांना ऐकवतीयस, छान सादरीकरण आहे. आता पुढची कविता तू कुठली ऐकवशील आपल्या श्रोत्यांना?
1: तर आत्ता जी कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे ती आहे स्त्रियांबद्दल. आणि जेव्हा एक मुलगी किंवा स्त्री जेव्हा वयात येते तेव्हा तिला पाळी सुरू होते. आणि आपलं एक स्त्री म्हणून मी तरी कर्तव्य समजते की त्याच्या भोवतालचा जो टॅबू आहे तो आपल्याला मोडून काढायचा आहे. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो तर त्या दिवशी मी कविता लिहिली होती.
0: अच्छा.
1: आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाळी तिची. कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका, कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, आणि कोणी म्हणतं दुखणं खुपणं एकट्यातच सोसा. नाही विचारत कोणी दिला दुखतंय का ग पोटात, नाही विचारत कोणी दिला दुखतंय का ग पोटात, रात्रीच्या गर्द अंधारात, रात्रीच्या गर्द अंधारात झोप लागली का ग एकट्यात, केली जर देव पूजा तर लागेल कशा.

0: केली जर देवपूजा तर लागेल कशा तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ हे चक्र आहे म्हणूनच तर पुढे होईल तिला बाळ
1: वाह वाह
0: तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा बागडू द्या ना तिला अंगणातून तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा बागडू द्या ना तिला अंगणातून हातात हात घेऊन तिचा बाहेर पडूया या अंधश्रद्धेच्या रिंगणातून अशी ही पाळी तिची अशी ही पाळी तिची आहे निसर्गाचं देणे नाही सोसणार बंधनं कोणती नाही सोसणार बंधने कोणती ठामपणे ती म्हणे ठामपणे ती म्हणे
1: सुंदर खरंच खूप सुंदर म्हणजे आत्ता ह्या कवितेवर मला शांता शेळकेंची जी खांब नावाची कविता आहे स्त्रियांना डेडिकेटेड ती आठवली की त्यात त्या म्हणतात की देहाचाच खांब करून बाई अवघं घर तोलते

0: आता इतक्या छान कविता श्रद्धा तू सादर करतेच आहेस, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तू कोणती कविता सादर करशील आपल्या श्रोत्यांसाठी?
1: मी आज ठरवलेलं की काहीतरी वेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणायचे की ज्यातून कदाचित आपण सामाजिक किंवा बऱ्याच अशा गोष्टींना हात लावू शकतो जिथे खरंच प्रबोधनाची गरज आज सुद्धा आहे. तर त्यातलाच एक विषय आहे की आपल्या इथे असलेली किंवा परंपरागत चालत आलेली वर्णव्यवस्था. कोणीतरी जास्त सुंदर दिसतंय, कोणीतरी जास्त ठेंगणं दिसतंय, कोणीतरी जास्त सौंदर्यवान आहे, रूपवान आहे, तर त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याची पारख केली जाते. तर हे न बघता फक्त त्याचा रंग कसा आहे, तो दिसतो कसा, तो आपल्याला कसा दिसतोय, यावरून आपण त्याची पारख करतो. त्याच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव

0: मिळण्यासाठी कुठे ना कुठे त्यावर बंधनं येतात आणि ही आजच्या समाजाची स्थिती आहे. तर ती माझ्या शेवटच्या कवितेतून मांडण्याचा मी प्रयत्न करेन.
1: नक्कीच नक्कीच.
0: तर कविता अशी आहे, रंगभेदाला भेदताना.
1: वा.
0: तू आणि मी, तू आणि मी आहोत माणसं खरी, तू आणि मी आहोत माणसं खरी, पण सौंदर्याच्या दिखाव्यात मात्र तू रूपवान परी. मी माझा चेहरासुद्धा लपवून राहते, मी माझा चेहरासुद्धा लपवून राहते, सांगू कोणाला व्यथा. मी माझा चेहरासुद्धा लपवून राहते, सांगू कोणाला व्यथा. रूप कुरूप माझे, रूप कुरूप माझे, माझी निराळीच कथा. शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते, शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते, मी तुझ्या पुढे सावली होऊनी राहते. पण रात्रीच्या मिटता अंधारातच तर मिळते चंद्राला तेज, पण रात्रीच्या मिटता अंधारातच तर मिळते चंद्राला तेज, तरी सावळा रंग माझा हरतो तुमच्या स्पर्धेत. कधी माझ्या रंगांमधला आपलेपणा उमजेल का, कधी माझ्या रंगामधला आपलेपणा उमजेल का. कधी कृष्ण अनश्वेत, कधी कृष्ण अनश्वेत, हा भेद मिटेल का.
1: वा वा.
0: मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना, मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना. अवघा रंगची एक व्हावा माणुसकीचा रंग लावताना, माणुसकीचा रंग लावताना.
1: कमाल कमाल, खरंच खूप सुंदर. इतकं छान कसं ग लिहितेस, किती कौतुक करावं तितकं कमीच आहे अगं तुझं. खूप खूप छान विषयांना तू हात घातलास आणि खूप सुंदर काव्य आज तू सादर केलीस. श्रद्धा, तू आज इथे आलीस आणि सगळ्यांशी गप्पा मारल्यास, इतक्या सुरेख कविता सादर केल्यास, त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
0: धन्यवाद. खरं तर तुला भेटून आणि या कार्यक्रमात येऊन मला सुद्धा खूप आनंद झालाय. आणि असं आमच्यासाठीचा हा जो प्लॅटफॉर्म आहे की युवक युवती असतील त्यांना नवीन त्यांच्या ज्या कविता आहेत त्या सादर करता येतात आणि त्याच्या एक बाहेर सुद्धा आम्हाला एक आमचं स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व सादर होतं. तर त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे तुमची.
1: मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. मंडळी, काव्याची ही मैफिल तर खूप सुंदर रंगली, पण कार्यक्रमात आता थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मराठी साहित्य विश्वातील प्रतिभासंपन्न प्रगल्भ कवयित्री इंदिरा संत यांचा स्मृती दिन. खरं सांगायचं तर इंदिरा संत आपल्या विस्मृतीत कधी गेल्याच नाहीत. विशेषतः बाहेर वेडावाकडा पाऊस पडायला लागला की आपल्या ओठावर इंदिराबाईंच्या कवितेचे शब्द सहजच येतात. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमोळी आणि दारात सायली. कुब्जा ही त्यांची कविता तरी कुठे विसरलोय आपण. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ. आणि त्यांची आणखी एक कविता, पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे, लिपिरेशांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे. इंदिराबाईंच्या कितीतरी कविता आपल्या मनाच्या तळघरात आपण अगदी जपून ठेवल्या आहेत. इंदिराबाईंचा जन्म 4 जानेवारी 1914 तवंदी नावाच्या बेळगाव जवळच्या लहानशा खेड्यात बाईंचं बालपण गेलं. शिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या, फर्ग्युसन कॉलेजात शिकायला लागल्या. तिथेच त्यांना कवी ना मा संत भेटले. वयाच्या 16व्या 17व्या वर्षी म्हणजे साधारण 1930-31च्या सुमारास इंदिराबाई कविता लिहू लागल्या. 1935 साली त्यांचा प्रेमविवाह कवी नामा संत यांच्याशी झाला आणि एका अभिरुची संपन्न सहजीवनाची सुरुवात झाली. साहित्य प्रेमाच्या भक्कम पायावरच त्यांचं सहजीवन उभं होतं. लग्नानंतर अगदी सुरुवातीच्या काळात इंदिराबाई कवितेपेक्षा कथाच अधिक लिहायच्या. कारण काय तर कथेला त्या काळी चक्क 12 रुपये मानधन मिळायचं आणि त्या पैशातून पुस्तकं विकत घेता यायची, म्हणून बाई असं करायच्या. पुस्तकाचा विषय निघालाय त्यामुळे मला बाईंची मोरपीस नावाची कविता आठवलीय. बालपणीच्या गमती जमती एक त्यातली अजून हसते, पुस्तकातले मोर पीसते हळूच गालावरुनी फिरते. सक्तीचे करी भकास पुस्तक, सक्तीचे करी भकास पुस्तक, अर्थ जातला येत न उमजून, आगंतुकाची मल्ली नाथी सगळा याचा चोथा आपण. अभ्यासाचे गभीर नाटक शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते. बालपणीच्या पुस्तक वाचतानाच्या गमती जमतीवरची गोड अशी ही कविता. आजही ही कविता वाचताना खुणेसाठी पुस्तकात ठेवलेलं मोरपीस आपल्याही गालावरून नकळत फिरू लागतं. लग्नानंतर इंदिराबाईंचं कथालेखन, आवडीच्या पुस्तकांचं वाचन सुरूच होतं आणि त्याचबरोबर कविता लेखनही. 1940 साली त्यांचा आणि त्यांचे पती नामा संत यांचा एकत्रित कविता संग्रह सहवास प्रसिद्ध झाला. पुढे 1944 साली नामा संतांना बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली आणि दोघंही बेळगावला स्थायिक झाले. त्यावेळचं बेळगाव छोटसं पण हिरव्यागार वनश्रीनं नटलेलं सुंदर असं गाव होतं. बेळगावात राहत असतानाची एक लोभस आठवण इंदिराबाईंनी मृद्गंध या त्यांच्या ललित लेखसंग्रहात लिहून ठेवली आहे. मे महिन्याचे अखेरचे दिवस होते, पावसाळा कधीही सुरू होईल असं वातावरण झालं होतं. एके संध्याकाळी 8च्या सुमारास दाराशी टांगा थांबला.

टांग्यातून कोण आलंय ते पाहायला इंदिराबाई दाराशी आल्या. पाहिलं तर टांग्यातून नामा संत हसत हसत खाली उतरले आणि बाईंना म्हणाले, चल चल आपल्याला जायचंय एकीकडे. नेसलेलं पातळ चांगलंच होतं. मग ओचा पदर नीट करून बाई त्यांच्याबरोबर निघाल्या. त्यांचा मुलगा चंदू तसा लहानच होता त्यावेळी. त्यानेही मी बरोबर येतो असा हट्ट धरला म्हणून त्यालाही घेऊन दोघं निघाले. कॅम्पमध्ये एका चौकातील बसक्या पुलापाशी टांगा थांबला. टांग्यातून तिघही खाली उतरले. नामासंत बाईंना म्हणाले, ते बघ तिकडे. त्यांनी सांगितलेल्या दिशेला पाहावं तर काय, असा उत्सव कधी जन्मात बघितला नव्हता. वर ढगाळलेलं आभाळ, किट्ट काळोख, गार गार थेंब टाकणारा वारा, कॅम्पमधले अवाढव्य फांद्या असलेले ते उंच भरगच्छ वृक्ष, त्या वृक्षांच्या पानाफांद्यातून झिलमिल लखलखणारे असंख्य काजवे, त्यांच्या हिरवट पारदर्शी शांत अशा प्रकाशबिंदूंची झगमगणारी अगणित नर्तनवलय पाहताना बाईंनी त्या काजव्यांच्या वृक्षाला नाव दिलं नक्षत्र वृक्ष. नक्षत्र वृक्षात हरवून जाण्याचा बाईंचा हा अनुभव मनात रुजलाच होता अगदी खोल. पुढे अनेक वर्षांनी आणखी एक अनुभव त्यांनी घेतला. घरापासून नोकरीच्या ठिकाणी जाताना वाटेत त्यांना खणलेली माती दिसली. धरणीच्या गाभ्यातून खणून काढलेली ओलसर लाल अगदी ताजी माती, मानवी स्पर्शही न झालेली. ती माती बाईंनी हातात घेतली तेव्हा त्यांना तिचा स्निग्ध मऊ शीतोष्ण स्पर्श अगदी जाणवायला लागला. या अनुभवानंतरही बराच काळ मध्ये निघून गेला. नक्षत्र वृक्षाचा अनुभव आणि हा ताज्या मातीच्या स्पर्शाचा अनुभव, हे दोन्ही अनुभव अबोध मनाच्या पातळीवर परस्परात अनाहूतपणे मिसळून जाऊन काही वर्षांनी बाईंना कविता सुचली, मृण्मयी. मृण्मयी म्हणजे मातीची, मातीचे धरणीचे गुणधर्म असलेली स्त्री. मातीला पार्थिवतेला अपुरेपणाचा शाप आहे आणि तो शाप आहे म्हणूनच तिला पूर्णत्वाची फळत फुलत राहण्याची ओढही आहे. मग त्याच ओढीने ते पुरुषाला साथ घालते आणि त्याकरताच सर्व ऋतूंचे विभ्रमही तिला हवे असतात. बाईंची मृण्मयी ही कविता याच आशयाची. रक्तामध्ये ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण. रक्तामध्ये ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण, मातीतून मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन. कोसळताना वर्षा अविरत स्नान समाधी मध्ये डुबावे, तवात विजल्या प्राजक्ता परी ओल्या शरदा मधी निथळावे. हेमंताचा ओढून शेला हळूच ओले अंग टिपावे. हेमंताचा ओढून शेला हळूच ओले अंग टिपावे. वसंतातले फुला फुलांचे छापील उंची पातळ ल्यावे. ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर. जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर. आणि क तुझी या लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे. उभे राहुनी असे अधांतरी तुझला घ्यावे तुझला घ्यावे. बाईंच्या याच कवितेत नाही तर आणखी अनेक कवितांमधून विविध झाडांचे पानाफुलांचे ऋतूंचे संदर्भ येत राहतात. निसर्गाचे अनेक रंग, त्याच्या मनोहारी छटा, निसर्गाची लोभस रूपही त्यांच्या कवितेत सातत्यानं येत राहतात. आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या कवितेत परस्परांमध्ये जणू फेरच धरतायत. शिवाय त्या फेराला एक लय आहे, एक नाद आहे, असंच आपल्याला वाटत राहतं बाईंच्या कविता वाचताना. कधी कधी बाई त्यांच्या शब्दांच्या कुंचल्यातून निसर्गालाच व्यक्तित्व बहाल करतात. याच संदर्भात त्यांची ही निळी पांढरी नावाची एक कविता मला आता आठवते. त्या कवितेत शरद ऋतूतील दुपार रंगवली आहे बाईंनी. ही निळी पांढरी शरदातील दुपार तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार. ही निळी पांढरी शरदातील दुपार तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार. दाटली सायकी स्निग्ध शुभ्र आकाशी फिरतात तशाया शुभ्र ढगांच्या राशी. त्या ऊन दुधाचे घुटके घेत खुशाल, त्या ऊन दुधाचे घुटके घेत खुशाल, सुस्तीत लोळतो हिरवा खाली माळ. अन बसल्या तेथे गाई करीत रवंथ वारी.

शेपट्या कोणी चरती संथ। याच कवितेत बाई शेवटी म्हणतात, का गोड जाड्य हे पसरे धरणी वरती, का गोड जाड्य हे पसरे धरणी वरती, रेंगाळत का हे सौख्य विलक्षण भवती, दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार। एखाद्या दिवस भरलेल्या गर्भार स्त्रीसारखी शरदातली ही दुपार इंदिराबाईंना दिसली। इंदिराबाईंची प्रतिभा पाहताना वाटतं, हे सगळं कुठून येत असेल? बाई स्वतः त्यांच्या अजिंठा या कवितेत म्हणतात, अजिंठ्याच्या कलाकाराची विसरून राहिलेली एक पुसट रेषा माझ्या रक्तातून वाहत आहे। बाईंचं हे म्हणणं किती खरं आहे ना। बाईंनी अनुभवलेला निसर्ग, तो अनुभवतानाची त्यांची तरल भावावस्था आणि ती अवस्था शब्दात मांडताना त्या कवितांना आलेलं तेज, त्या शब्दांना लाभलेलं व्यक्तिमत्व, सगळं अलौकिकच आहे। बाईंच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाई आपली भावावस्था, आपल्या मनाची स्थिती आणि बाहेरची परिस्थिती निसर्ग प्रतिमांमधून आपल्यापर्यंत पोचवतात, आणि तेही अगदी सूचकपणे। साध्या अनलंकृत शब्दात उतरलेला आशय इतका घनगंभीर असतो की तो आत खोलवर आपल्या मनात झिरपतच राहतो। म्हणजे कसं तर त्यांची स्थिरचित्र नावाची एक कविता आहे, तीच ऐकवते। वर निळ्या पांढऱ्या फराट्यांचे कोरडे आकाश, वर निळ्या पांढऱ्या फराट्यांचे कोरडे आकाश, खाली कठोर करड्या रेषांचा ओसाड माळ, मध्ये उंच कुतुब मिनार कष्टमापक, पायथ्याशी एक उघडी वही सावलीत सामावलेली, पायथ्याशी एक उघडी वही सावलीत सामावलेली, जिच्यावर साकारलेले श्री शिल्कीचे पूज्य ब्रह्म, एक पोपटी वेल वळसेदार रांगणारी, रांगत रांगत पाषाणावर हिरवी बोटे टेकणारी, हे एक स्थिरचित्र, हे एक स्थिरचित्र। केवळ 11 वर्षांचं सहजीवन, अचानक उद्भवलेल्या विषमज्वराने नामासंतांचं झालेलं अकाली निधन, पदरात 3 मुलं, अशा परिस्थितीत एकटीनं संसार करताना झालेली मनाची आणि संसाराची स्थिती आणि अशाच संसाराचं चित्र कधी पालटेल ते ठाऊक नाही, म्हणूनही कदाचित कवितेला बाईने नाव दिलं असावं स्थिरचित्र। पण या स्थिरचित्राला मुलाबाळांची, कवितेची आणि स्मृतीत राहिलेल्या पतीच्या प्रेमळ सहवासाची पोपटी वेल आहे, आणि ती वेल पाषाण हृदयी समाजावर आपली हिरवी बोटं टेकवणारी आहे। शेला, मेंदी, रंगवावरी, गर्भरेशीम, मृगजळ, वंशकुसुम, निराकार अशा अनेक संग्रहातून बाई शेवटपर्यंत कविता लिहित राहिल्या। भावगर्भ तरल आणि जाणीवेच्या पातळीवर उतरलेल्या अनुभवाची आत्मनिष्ठ रसमयी कविता बाई लिहित राहिल्या। 85 वर्षाच्या जीवनकाळात 60 वर्ष त्यांचा हात लिहिता होता। 1970 नंतरच्या काळात स्त्री स्वातंत्र्याचे, स्त्रीवादाचे वारे वाहू लागले। त्याचा प्रभाव इंदिराबाईंच्या काही मोजक्या कवितांवर पडला। या संदर्भातली मध्यमवर्गी गार्गी ही कविता तर प्रसिद्धच आहे, पण स्त्री जीवनाचा वेध घेणारी त्यांची आणखी एक कविता मला फार आवडते। त्या कवितेचं शीर्षक आहे एकटी। एकट्याने स्वावलंबी वृत्तीने जगणाऱ्या स्त्रीकडे समाज कसा पाहतो यावरची ही कविता। आज काळ बदललाय, स्त्रियांची स्थिती, समाजाची मानसिकता बदललीय, काही प्रमाणात हे खरंही आहे, पण सार्वत्रिकपणे अशी परिस्थिती झालीय असं मात्र दिसत नाही। एकट्याने राहणाऱ्या स्त्रीकडे स्पष्टपणे नाही तरी मनातून आजही अनेकदा ज्या भावनेनं पाहिलं जातं त्यावरच काही सांगू पाहणारी बाईंची एकटी ही कविता। एकटी मिळवती ती मग कशीही, लहान मोठी, विवाहित अविवाहित, गरीब श्रीमंत, शेवटी ती एकटी। एकटीचे दार उघडे आत गप्पा, प्रश्नांच्या माशा घोंगावत आत बाहेर, कोण काय कसल्या हे एक रिकाम टेकडे कुतूहल। एकटीचे दार बंद, प्रश्नांचे तीर दारावर

अस्वस्थ, तर्कग्रस्त, मनात गाठी बांधणारे, एकटीचे बाहेर जाणे, नीटनेटके, सहज, दिमाखाचे, मागून प्रश्नांचा घोळका, कुठे, कुणाकडे, कशाला, उत्सुक उतावळा, एकटीचे यश, बढतीचे, पगारवाढीचे, बदलीचे, परीक्षांचे, प्रश्नांच्या मानाखाली हिरमुसलेले हिंसक, कुणामुळे, कशामुळे, एकटीच्या घराला कुलूप, सगळे प्रश्न दुर्मुखलेले, दुखवट्याच्या सभेसाठी उत्सुक, प्रश्नांचा घोळका सतत एकटी बरोबर, आज इथला, उद्या तिथला, तिच्याच आया बहिणींचा, एकटीच, कशी, कोण, कुठून, का, आणखी आणखी, प्रश्नांचा घोळका सतत एकटी बरोबर। बाईंच्या काही कवितांमधून स्त्री जाणीवेचे पदर दिसत असले तरी स्त्रीवादी कवयित्री ही काही त्यांची खरी ओळख नाहीच। बाईंनी स्त्रीवादी नाही तर संवेदनशील स्त्री मनाची कोमल भावकविता लिहिली आहे। आयुष्यात आलेले कटू अनुभव शांत समंजस वृत्तीने पचवणारी स्त्री त्यांच्या कवितेत वारंवार आपल्याला भेटत राहते। किती उठली वादळे, किती सावट दाटले, किती ताणले तणावे, किती काहूर माजले, किती सोसले साहिले, किती टाकले गाळून, आता त्याची न जाणीव नाही तीही आठवण, कात उलटून टाकिली मन मोकळे कोवळे, उन्हा वारी याची मूस कशी वेल्हाळ सळसळे, उन्हा वारी याची मूस कशी वेल्हाळ सळसळे। आयुष्यात सोसावा लागलेला कडवटपणा, वाट्याला आलेल्या दुःखाची काट टाकून निसर्गाच्या कवितेच्या सहवासात बाईंनी आपल्या मनाला सतत मोकळं कोवळं ठेवलं। आपल्या कवितेचं महावस्त्र समंजस, उन्नत मनाचा, विशुद्ध भावनेचा शालीन शेला पांघरून मराठी वाचकांना दिलं। आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर बाईंनी लिहिलेली महावस्त्र नावाची कविता त्याचीच साक्ष देणारी। वर्तमानाचा आस्वाद सहा रसांच्या फुलांचा, फुले वेचावी फुडावी हाच नाद जीवनाचा, हसू रुसूच्या डोळ्यांनी घ्यावा पदर भरून, आणि स्मृतीच्या अंगणी रास घालावी नेऊन। स्मृती मोठी कलाकार, स्मृती मोठी कलाकार, घेते भरून रांजण रस रंग परागांचे, चाले तिचे घुसळण। निळे जांभळे अंजिरी धागे वर तरंगले, रेशमाचे रंगरंग रांजणात रूपा आले, तेच उलगुन धागे पहिली साखळी घालते, तेच उलगुन धागे पहिली साखळी घालते, रुद्र गाठीच्या विणीने महावस्त्र मी गुंफिते, घन श्याम सावळ असा उभा मागे भूतकाल, ओलांडते वर्तमान एका क्षणाची चाहूल, विणलेले महावस्त्र शेला त्याला पांघरते, विणलेले महावस्त्र शेला त्याला पांघरते, वर्तमानाचे संचित त्याच्या पायाशी ठेवते, वर्तमानाचे संचित त्याच्या पायाशी ठेवते। बाईंच्या कविता वाचताना आपल्या मनात येतं, निसर्ग, प्रेम, विरह, दुःख आणि एकाकीपण हे त्यांच्या कवितेचे पंचप्राण आहेत। पण त्यांच्या कवितेकडे अधिक जाणतेपणानं, सूक्ष्मपणानं पाहताना ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे जे म्हणतात ते अधिक भिडतं आपल्या मनाला। अरुणाताई म्हणतात, बाईंच्या कवितेतलं प्रेम म्हणजेच त्यांचं दुःख आहे, त्या दुःखाच्या गाभ्यातच विरह आहे, विरहाची मिठी एकाकीपणाला आहे, आणि या सगळ्यात निसर्ग विरघळून एकजीव झालेला आहे। हे सगळं आपल्याला जसं जसं जाणवत जातं तसं तसं अधिक खोलवर उमजत जातं। इंदिराबाईंची कविता, त्यांची प्रतिभा मराठी साहित्यात सर्वार्थानं किती वेगळी आणि श्रेष्ठ आहे ते। इंदिराबाईंच्या प्रतिभेबद्दल बोलायचं तर त्यांच्याच जशी ती या कवितेची आठवण येते। जशी ती, तो कधी येईल कधी न येईल, कधी भेटेल कधी न भेटेल, कधी लिहील कधी न लिहील, कधी आठवण काढील कधी न काढील, असा तो एक अनिश्चिती, बंदिस्त घड्याळातील लंबकासारखी, मृत्यूसारखी, त्या अनिश्चितीच्या ताणाच्या धाग्यात तिचे पाय गुंतणार, काचणार,
कोलमडणार. त्या अनिश्चितीच्या ताणाच्या धाग्यात तिचे पाय गुंतणार, काचणार, कोलमडणार. पण तिने त्या रंगदार धाग्यांचा एक पिळदार गोफ केला आणि त्याच्या झुल्यावर उभी राहून ती झोके घेऊ लागली या आसमानापासून त्या आसमानापर्यंत. अशी ती एक मुक्ता, वाऱ्यासारखी, जीवनासारखी. ती एक मुक्ता, वाऱ्यासारखी, जीवनासारखी. वाऱ्यासारख्या आणि जीवनासारख्या मुक्त अशा इंदिराबाईंच्या प्रतिभेला पुन्हा एकदा सादर वंदन. धन्यवाद.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम साहित्य सौरभ. आजचा हा कार्यक्रम केंद्रित होता कवयित्री इंदिरा संत यांच्यावर. लेखन आणि वाचन केलं होतं दीपाली दातार यांनी. सूत्रसंचालन सविता जेरे यांचं आणि सादरकर्ते होते सुमित श्रीबाद. साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7 वाजतायत. प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
3: आणखी एक

कॅगचं निरीक्षण, इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मात्र मिळत असल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातलं आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थिती वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाहीत तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमल्या गेल्याचं निरीक्षणही कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात दिल्लीत JNU आणि जंतरमंतर परिसरात काँग्रेस जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या वर्षा निवासस्थानी 3 महत्वाच्या बैठका झाल्या. ST अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारांच्या पुनर्विकासाला सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा असे निर्देश त्यांनी परिवहन विभागाच्या बैठकीत दिले. प्रत्येक आगाराची व्यावसायिक क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करायला हवं असं ते म्हणाले. कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत सांगितलं. नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी शहरांना विकासाचं केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतले अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. अहिल्यानगर शहरात आज ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ या दोन भावंडांच्या दिंड्यांची भेट झाली. त्यानंतर आज सकाळी या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. या प्रमुख दिंड्यांबरोबर गावागावातून येणाऱ्या संत नामदेव महाराज, संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्यासह विविध दिंड्या शहरामध्ये दाखल होत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक

0: चालकाला ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवाशी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढं यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडनं 5 बळी घेतले होते. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यास्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. विजयवर्गीय अभियांत्रिकी पदवीधर असून त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून MBA पूर्ण केला आहे. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द सोडून हवामान बदलाच्या समस्येवर परिणामकारक उपाय विकसित करण्यासाठी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला आहे. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून टीईटी पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते, मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं स्थानिक गुन्हे शाखेनं सुमारे 8 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृहं बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: फसली
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता वृत्तविशेष.
1: श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पावसाळ्यात कॅच द रेन या अभियानात नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. जाणून घेऊयात पावसाळ्यातील पाणी संवर्धनावर आधारित माहिती. नेहमीची येतो मग पावसाळा असं आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं. पावसाळा आला की काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पाऊस नाही अशी स्थिती राज्यात पाहायला मिळते. त्यासाठीच पावसाच्या पाण्याचं संवर्धन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग अतिशय महत्वाचं ठरतं. म्हणूनच कॅच द रेन या अभियानातून जलसंवर्धनाचा संकल्प करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदी यांनी म्हटलं आहे की पाणी आहे म्हणून आपण आहोत. या अभियानाअंतर्गत पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला सर्वांना मिळून वाचवायचा आहे असा विशेष आग्रह मोदी यांनी धरला आहे. याच निमित्तानं पावसाच्या पाण्याचं संवर्धन करून बारीपाडा क्षेत्रामधील नागरिकांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल करणारे बारीपाडा पॅटर्नचे जनक पद्मश्री चैत्राम पवार यांनी पावसाच्या पाण्याचं महत्व विशद केलं आहे. पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं महत्व काय आहे आणि त्यासाठी बारीपाडा इथे नेमकं काय काम केलं याविषयी ते म्हणाले.
2: जो पाऊस पडतो एकदा पावसाळा संपला की आपण पाणी आणणार कुठून, कारण पाणी हे निसर्गाने दिलेली खूप मोठी देण आहे. आणि पावसाळ्याच्या पिरियड मध्ये आपण अडवू शकलो नाही. पावसाळा संपल्यावर आपण म्हणजे की हिवाळा सुरू झाला की जे वाहते झरे त्यांना छोटे छोटे बांध बांध जेवढं आपल्या ताकदीनुसार जेवढं करता तेवढं आपण केलं पाहिजे. सरकार त्याच्या पद्धतीने करेल. कारण एखाद्या वन क्षेत्रामध्ये सिमेंट बांध बांधायचा असेल तर खूप बायोडायव्हर्सिटी नष्ट होते. त्यामुळे छोटे छोटे बांध बांधून माती पाण्याचा स्पीड कमी करणं हे तर आपण सहज करू शकतो. जेणेकरून वनसंपदा पण नष्ट होणार नाही, जैवविधता पण नष्ट होणार नाही आणि जमिनीत जेवढं पाणी आपण मुरवू शकू तेवढं चांगलं जाईल. त्यामुळे पावसाळ्यातच हे काम करायला लागेल आपल्या आणि आपण नाही करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की जो कॅचमेंट एरिया असतो एखादा उदाहरण बारीपाड्यासाठी की बारीपाड्याच्या खाली 5-6 गाव आहे. हे 5-6 गावांनी काय येऊन तिथे श्रमदान करू नये. तिथलं पाणी जमिनीत सर्क्युलेशन आपल्याला मिळतं हे लोकांना आता कळायला लागलं. आधी कदाचित तिथलं काम करून आपल्याला काय मिळेल अशी जी अपेक्षा ते आता शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, वैचारिक शिक्षण पुढे येत आहे. या सगळ्या गोष्टी ज्या येत आहेत ना त्याच्यावर मला असं वाटतं की ज्या परिसरामध्ये वन क्षेत्र आहे तिथे 2-3-4 गावांनी एकत्र मिळताना आपण म्हणतो की संकुलमध्ये क्लस्टरमध्ये काम उभं राहिलं पाहिजे. जे काम सुरू केलेलं आहे आम्हाला ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत वनवासी कल्याणाश्रमाचे आमचे 3-4 कार्यकर्ते त्यांचं नाव मला वाटतं घ्यायला अडचणी गिरीजी कुबेर म्हणत की जे सध्या कॅम्पाचे सदस्य आहेत, संजयजी कुलकर्णी आहेत, जे डॉक्टर आनंद फाटक आहेत, अशी खूप मोठी टीम आहे. ह्या टीमने आम्हाला सातत्याने हे लक्षात आणून दिलं की हे आपलं काम आपण केलं पाहिजे आणि ते आम्ही करतो. पावसाळा आणि हिवाळ्या दोन पिरियड जोपर्यंत जंगलात मध्ये पाणी वाहत असतं झऱ्यांना तोपर्यंत आपण ते थांबवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काही नैसर्गिक पद्धती पण आहेत. म्हणजे आमच्या जंगलामध्ये खेकडा खूप मोठ्या प्रमाणात असतो. पहिला पाऊस पडला की बाहेर निघतो. आमच्या जंगलात जे खेकड्यांचं पांढऱ्या कलरचा आहे थोडासा तो उन्हाळ्यामध्ये बीळ करतो 3-4-5-6 फूट खाली. म्हणजे पडलं आधी पडणारा जे पाऊस होतो पहिला पाऊस तो काही बिळांमध्ये जातो म्हणजे तो कळत न कळत 3-4-5 फूट जमीन तो सर्क्युलेट होतो. त्यामुळे आपण बायोडायव्हर्सिटीचा पण त्याला विचार करून पावसाळ्यामधलं पाणी पावसाळ्यातच अडवलं पाहिजे, उन्हाळ्यात शक्य नाही. असं पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी वारंवार असं म्हणेन की याला लोक सहभाग वाढवला तर हे शाश्वत होईल. ह्या सगळ्यांचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल आणि शेवटी कमी पाण्यावर येणारी पीक पद्धत हे पण आपल्याला विचार घ्यायला लागेल. आणि ह्या सगळ्यांचं व्हॅल्यू ॲडिशनल करून इथलं जीवनमान उंचवण्यासाठीच काय करताय स्थानिक संसाधनांवर आधारित असा हा जलला जोडलेला आपला विषय. जलला जंगल असेल तर जल आणि जल असेल तर शेती म्हणजे माणूस हे सगळं चक्र आहे. चक्र सातत्याने ठेवण्यासाठी आपल्याला पावसाळ्यातच हे काम करायला. खूप पाऊस त्यावेळेस नको करूया पण हिवाळा सुरू झाला ज्यास पाऊस कमी होतो आणि वाहून जाणारे जरे गडगड वाहतात त्यास आपण काम केलं पाहिजे असं वाटतं.
1: जल जंगल जमीन आणि जीवन यावर त्यांनी मुख्यतः काम केलं आहे. ते एकमेकांशी कसे निगडीत आहेत आणि बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे याविषयी त्यांनी सांगितलं.
2: आमचं बारीपाडा हे छोटस गाव 3 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. धुळे, नाशिक आणि गुजरात मधला डांग जिल्हा. आम्ही साधारण 1991 मध्ये काम सुरू केलं. पण काम सुरू करताना आम्ही 5,000 वृक्ष लागवड करून आमचं काम थांबलं. आम्हाला दिशा नव्हती कारण गावाची स्थिती खूप वाईट होती. व्यसनाचं प्रमाण खूप होतं. आरोग्याची कुठली सुविधा नाही, शिक्षणाची कुठली सुविधा नाही आणि पाणी पण नव्हतं, शेती पण विकसित नाही. अशा याच्यात ह्या गावाने कसं पुढे यावं असा एक प्रश्न होता. आणि त्या काळामध्ये आम्हाला वनवासी कल्याणाश्रमाची भेट झाली आणि वनवासी कल्याणाश्रमाच्या प्रेरणेतून आम्ही काम सुरू केलं. काम करताना लक्षात आलं की लोक सहभाग घ्यायला लागेल आणि जोपर्यंत लोकांचा सहभाग वाढते तोपर्यंत आपण कुठलंही काम करू शकत नाही असा विचार करून आम्ही शेजारचं जे वन आहे ते वन सांभाळायला सुरुवात केली. कारण वन हे जंगलाशी जंगल हे जलशी निगडीत आहे. जंगल असेल तर जल आहे आणि जल असेल तर शेती आणि शेती असेल तर माणूस. हे माणूस विस्थापन जे होते ते थांबवायचं असेल तर आपल्याला काम करायला लागणार असा मनात विचार घेऊन आम्ही टीम वर्क आहे कल्याणश्रम आणि गावाची पूर्ण टीम एकत्र येऊन आपण काय करू शकतो सरकार करेल तेव्हा करेल म्हणून आम्ही 91 हा विषय सुरू केला. आम्ही वनासंदर्भात काही नियम केलेत की वॉचमॅन गावात असला पाहिजे, त्याला मानधन गावाने दिलं पाहिजे, राखणदार गावाने केलं पाहिजे, सरपंच आणायचं हे गावाने ठरवायचं असे नियम केले. कारण ते नियम गावकरी पाळायला लागले. लक्षात आलं की वन तर हळू वाढतं त्याच्यामुळे ते पानझडीचं जंगल असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सगळा पाला खाली पडतो झाडांचा आणि लक्षात आलं की जो पाला खाली पडतो तो पावसाळ्यामध्ये पहिले दुसरे जे पाऊस पडतात ते पूर्ण अडवले जातात नैसर्गिकरित्या. पाण्याचा लगदा असतो जमिनीत पाणी त्या मातीमध्ये पण मुरतो आणि आपोआप नैसर्गिक छोटा पानांचा असा पान बांधला जातो पाणी अडवलं जातं. हे लक्षात आल्यावर आम्ही काय करू शकतो आणखी तर आम्ही वन विभाग, कृषी विभाग आणि महसूल विभाग जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची पण मदत घ्यायचं ठरलं की आपण काय करू शकतो सगळ्यांना बरोबर घेऊन. आणि आम्ही पहिला एक बांध बांधला त्याला आम्हाला सोबत होते PH1 रेंज ऑफिसर होते त्यांनाही बरोबर घेतलं. कारण वन क्षेत्रामध्ये काम करायचं तर वन विभागाला बरोबर घेतलं पाहिजे पण वन विभागाकडून योजना न घेता आपण लोकांचा अनुभव लोकांचा सहभाग घेऊन काय करू शकतो म्हणून आम्ही छोटी बांध बांधायला सुरुवात केली. ते बांध बांधताना आमच्याकडे एक जलतज्ञ आम्हाला भेटले संभाजीनगरला असतात ते डॉक्टर माधवराव जी तिथे यांनी बारीकाला भेट दिले आणि लक्षात आलं की आपण पाणीमध्ये जे काम करतात छोटे बांध जो बांधतो आपण त्या बांधामध्ये पहिल्या बांधाचा माथा ते पुढच्याचा पायथा हे तंत्र त्यांनी आम्हाला सांगितलं आणि ते गावकऱ्यांनाही पटले कारण हे खूप सोपं आहे आणि आपण करू शकतो. याला कुठल्याही आर्थिक पाठबळ न मागता गावाला समजून सांगितलं त्यातून आम्ही काम सुरू केलं. बांध बांधण्यासाठी आमच्याकडे खूप व्हिजिटर येतात मग MSW चे विद्यार्थी आहेत, BSW चे विद्यार्थी आहेत, NSS कॅम्पचे विद्यार्थी आमच्या जवळ त्यांचा सहयोग मिळाला. शेजारचे कॉलेजचे विद्यार्थी यायला लागले, IIT चे विद्यार्थी आमच्याकडे यायला लागले, 30 विद्यार्थी यायला लागले. या सगळ्यांचा आम्ही योग्य उपयोग करून हे बांध कसे जास्तीत जास्त बांधता येतील आणि पाणी अडवता येईल असा प्रयत्न आमचा सातत्याने सुरू झाला 1991 पासून. आणि याला विशेष म्हणजे आम्ही गावातले जे लहान पोर आहेत त्यांनाही बरोबर घेतलं. दिवाळीच्या सुट्टीत आले की आपण बांध बांधायचे श्रमदानातनं, वनभोजन करायचं आणि तोपर्यंत बांध बांधायचे यातनं पण आम्ही बांधांची निर्मिती केली. बघता बघता आम्ही 700 जास्त बांध हे श्रमदानातनं बांधले. पाणी साठवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो आणि माती अडवली जाते त्याच्यामुळे आपोआप जंगलामधलं पाणी जे पडणार आहे नैसर्गिकरित्या ते जमिनीत मुरतं. हे मुरायला लागलं मग लोकांचे लक्षात यायला लागलं की अरे बांध बांधले तर ते चांगला परिणाम आपल्याला दिसायला लागला. लक्षात आले की जंगल वाढायला लागलं, पाणी जमिनीत मुरायला लागलं, जे पाणी वाहून जातं ते थांबवण्यासाठी काय करतात मग आम्ही श्रमदानातून बांध सुरू केलं. मग वन विभागाने पण त्याच्यात काम करायला सुरुवात केली. महसूल म्हणजे जे कृषी क्षेत्र जिथे कृषी विभागाने पण सुरू केलं. महसूला सगळ्यांनी मिळून बारीपाड्यामध्ये काम केलं. सिमेंटचे बांध ते कृषी विभागाने केले, जंगलामध्ये जे मोठे बांध आहेत ते वन विभागाने केले, पण जे छोटी काम आहेत ते आम्ही करत गेलो आणि शासनाची मदत पण आम्हाला मिळत गेली. म्हणून आम्ही म्हणतो की हे टीम वर्क आहे सगळे म्हणून आपण काय करू शकतो असं म्हणून आम्ही गेली 34-35 पूर्ण होतात. आम्ही जंगल, जल, जमीन, तण आणि पशुधन असे 5 बिंदु त्याला जोडले. लक्षात आलं की छोटे बांध बांधले पण पाण्याची पातळी वाढली. आमच्याकडे पावसाळ्यामध्ये सगळ्या विहिरी या ओव्हरफ्लो होतात. आम्हाला पावसाळ्यामध्ये आता वेगळं रेन वॉटर करायची गरज नाही पण आमचं गाव उंचावर असल्यामुळे ते पाणी सगळं वाहून जातं म्हणून आम्हाला ते बांध बांधायला लागले आणि त्याचा परिणाम आमच्या विहिरींना पाणी आलं. असं गावाची गरज भागून आम्ही 2-3 पाड्यांना पिण्याचं पाणी सप्लाय करतो. बारीपाडा हे नैसर्गिकरित्या अशा पद्धतीचं आहे की त्याचं पडलेलं पाणी जे पर्क्युलेशनने खाली 4-5 हेक्टरला पाणी मिळतं. म्हणजे आम्ही आमच्या गावाचा जो सर्वे केला 91-92 मध्ये 2-3 विहिरी होत्या, 2-3 एकर बागेत होत्या. आता 250 पेक्षा जास्त क्षेत्र हे आमचं दुबार पिकाखाली आहे. म्हणजे पाणी आल्यामुळे लोकांचं मायग्रेशन थांबलं, पाणी आल्यामुळे लोक शेतीकडे वळालेत, पाणी आल्यामुळे नगदी पिकं यायला लागली, त्याच्यामुळे विस्थापन आपोआप थांबलं. मग आमची शाळा थोडी नियमित सुरू झाली, आरोग्यामध्ये काम करणं सोपं झालं. विस्थापन थांबल्यामुळे आम्ही शेतीमध्ये चांगलं काम करू शकतो. आम्ही राहुरी कृषी विद्यापीठ आणि दापोली कृषी विद्यापीठ या दोघांची आम्ही मदत घेऊन दापोलीच्या प्राध्यापकाने आम्हाला कंद लागवडीचं प्रशिक्षण दिलं. दापोलीच्या काही रिटायर्ड प्राध्यापकांनी जनसेवा फाउंडेशन म्हणून संस्था स्थापन केली आणि त्यांनी शेती आणि जल या विषयामध्ये खूप चांगले आम्हाला डॉक्टर दत्तरदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. तर आम्ही असं म्हणतो की गाव संघटित झालं, लोक सहभाग वाढला म्हणून आम्ही 2-3 गावांना पाणी पुरवू शकलो. आम्ही गावाच्या पाण्याची गरज भागून शेतीला पण ते पाणी उपलब्ध झालं. तर आम्ही जंगल, जल, जमीन, जन आणि पशु हे

0: टार्गेट केलं, याच्यामध्ये सरकारकडनं कमीत कमी मदत घेणं आणि लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेणं यातनं आम्ही सगळं उभं केलंय. आम्ही सांगतो की याचं एक गाव करून चालणार नाही, याचा विस्तार व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आता एक संकुल केलाय 25 गावांचा. आणि त्या 25 गावातल्या तरुणांना एकत्र करून त्रैमासिक बैठक घेतो आणि आपल्या वनक्षेत्रामध्ये आपल्या गावामध्ये पाणी अडवण्यासाठी, वनसंवर्धनसाठी, शेती विकसितसाठी, विस्थापन थांबवण्यासाठी आपण करू शकतो. असं आम्ही दर 3 महिन्यांनी एकत्र बसतो. पाण्यावर काम करायचं असेल तर आपल्याला वन पण सांभाळायला लागेल. कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती आपण कुठली करू शकतो, म्हणजे मोदीजीने जे म्हटलं होतं की मिलेट्स एअर हे करा, मिलेट्स एअर मध्ये आपण जे ओरिजिनल मिलेट्स आहेत, नागली, सावा, वरी, बर्टी, याची लागवड करून हे व्हॅल्यू ऍडिशनल मध्ये आणलं तर आपली परंपरागत शेती पण टिकेल आणि कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती लोकांच्या गरजा पण भागतील. जंगल, जल, जमीन, जन आणि पोषण हे एकत्र करायला लागेल आपल्याला. शेवटी पाणी विषयात काम करायचं यांना लिंक करायला लागेल. आणि आपण म्हणतो ना की पुढच्या पिढीसाठी आपल्याला करायला लागेल. आपण आत्ताचा विचार न करतो म्हणून आम्ही म्हणतो की ह्या ज्या 5 बिंदू आहेत ना, याचं संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण असं आपल्याला सरकारच्या योजना पण घ्यायला लागतील. पण गाव सक्षम पाहिजे, गावाचं संघटन पाहिजे.
1: पावसाच्या पाण्याची साठवणूक किंवा संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग किती महत्वाचा आहे यावर त्यांनी आपलं मत मांडलं.
0: जंगल, जल, जमीन याच्यासाठी लोक सहभाग मिळू शकलो नाही तर लोकांना असं वाटतं गावाला की हे सगळं सरकारचं आहे, हे वन विभागाचं आहे आणि वन विभागाने करावं, ही मानसिकता विकसित जाते. म्हणून आपण म्हणतो की लोकांना जर वाटलं की हे जंगल आमचं आहे, आमच्या गावा शेजारी पडणारं पाणी अडवायची जबाबदारी आमची आहे, आमच्या शेजारी शेती विकसित करायची जबाबदारी आमची आहे, सरकार तर त्याचं काम करणारच आहे, पण लोकांच्या मनामध्ये हा भाव निर्माण करणं, किंबहुना आपण असं म्हणू शकतो की जंगल, जल, जमीन ही राष्ट्रीय संपत्ती. हे आपण आता कसं होतं की एखाद्याच्या विहिरीला पाणी मिळालं तर पाणी जो मिळतो तो जमिनीच्या आतून कुठून तरी येत असतो, त्या जमिनीच्या आतल्या पाण्यावर आपली सगळ्यांचा आपण म्हणतो ना अधिकार आहे. त्यामुळे एखाद्या विहिरीला पाणी जास्त असेल तसं सोलर पंप लावून 2-3 शेतकऱ्यांनी वापरला तर काय आहे. त्यामुळे आपण म्हणतो की हे सगळं करण्यासाठी सोच बदलू, बाकी सब बदलू नका, आपल्याला विचार बदलायला लागतील. आम्ही बारीपाड्यामध्ये एक CSR घेतला 1 कोटीचा, मीनाक्षी मेहता वेलफेअर फाउंडेशन मुंबईचा, आणि आम्ही 32 विहिरी निश्चित केल्या आणि 4-5 गाव घेतली. एका विहिरीत पंप लावला आणि तो पाणी 3-4 शेतकरी मिळून वापरतो. हे विचार विकसित करणं त्यासाठी लोकसहभाग, सातत्याने बैठका, एक पद्धत आपली आपण म्हणतो ना की प्रवास केला तर संपर्क वाढतो, संपर्क वाढला तर संघटन, आणि संघटित झालं तर ही राष्ट्रीय संपत्ती आपण सांभाळू शकतो. त्यामुळे एखाद्या गावामध्ये छोटीची ग्राम समिती स्थापन करणं, त्या ग्राम समितीला बरोबर घेऊन आपण काय करू शकतो, आपलं योगदान काय. कसं असतं की एखादा रेंज ऑफिस असतं, त्या रेंज ऑफिसमध्ये त्या रेंजमध्ये 30-40 कर्मचारी असतात आणि वनक्षेत्र खूप मोठं असतं. आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांची वाट बघायची की चोरी आपण थांबवायची, हे गावाला क्लिक झालं मला वाटतं की तर आपण ही खूप मोठी मजल मारू शकतो. त्यामुळे लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. लोकांना वाटलं पाहिजे की आपली संपत्ती आपल्याबरोबर राष्ट्राची संपत्ती असं होण्याचं संवर्धन करणं. जंगल, जल सुद्धा आपण कोणाचं नाही, ते जर आपण अडवलं तर वाहून जाणार, ते खाली समुद्राला जाऊन मिळणार, तर ते जेवढं अडवता येईल ते कोणाला त्याचा फायदा होता हा विषय न करता आपण तो अडवण्याचा प्रयत्न करू शकतो का. म्हणून आम्ही म्हणतो की लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे आणि हे राष्ट्र आधीची जी भावना मनात आहे ती रुजवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे की ही राष्ट्रीय संपत्ती, विचार बदला बाकी सगळं बदल, विचार बदलायची खूप गरज आहे असं मला व्यक्तिगत पण वाटतं. आमची जी संघटना, आमचा जो ग्रुप आहे, सगळ्यांना ते वाटतं की ही राष्ट्राची संपत्ती. आपण जंगलामधनं जे ऑक्सिजन निर्माण होतं ते आपण काही बलून मध्ये भरून शकू शकतो, ते सगळ्यांनाच जातं ना. कारण सगळ्यांसाठीचं काम हे फक्त वनसंपदा, जलसंपदा, भूसंपदा हे आपलं बँक बॅलन्स आहे भविष्यासाठी, ज्या ज्या गावामध्ये सगळं उपलब्ध आहे हे लोकांनी नीट सांभाळलं पाहिजे. आणि केव्हा सांभाळतील तर लोकसहभाग असेल तर ते सांभाळतील, नाही ते सांभाळणार नाही.
1: पावसाळा सुरू झाला आहे आणि याच पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते किती महत्वाचं आहे याविषयीची यशोगाथाच बारीपाडा पॅटर्नमुळे आपल्या समोर उलगडली आहे. अशाच प्रकारे प्रत्येक गावानं लोकसहभागातून नियोजन केलं तर पावसाच्या पाण्याचा समान वापर होऊ शकेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन शैलेश मोहिते.
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. माझा आवार माझा शिवार कार्यक्रम. श्रोतेहो, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 22 आषाढ 1948 अर्थात 13 जुलै 2026. आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम
3: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याच आवडत्या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा आवार माझा शिवार. मंडळी, प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतीमध्ये प्रगती करायची असते, पण जर त्याचं अर्थकारण आपल्याला कळलं नाही तर आपण खरंच आपल्या शेतीत प्रगती करतो आहे का, हा प्रश्नच आहे. या आणि अशा अनेक प्रश्नांवर उत्तरं मिळवण्याकरता ऐकूया आजचा आपला पहिला कार्यक्रम आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती. या विषयीची माहिती ऐकूया सचिन फरफड पाटील आणि निशांत बुरनासे यांच्यासोबत केलेल्या चर्चेमधून. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, शेती क्षेत्र कितीही पुढे गेलं, तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं, त्याचा कितीही विकास झाला, तरी शेतकरी जोवर त्याचं अर्थकारण समजणार नाही तोवर त्याची शेती खऱ्या अर्थानं प्रगत होत नाही असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती आणि याच महत्वाच्या विषयावर आज बोलण्यासाठी आपल्याकडे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपल्या सोबत आहेत तज्ज्ञ सचिन फरफड पाटील, संस्थापक ग्राम आयक्यू, आणि सोबतच तज्ज्ञ निशांत बुरनासे, सहसंस्थापक ग्राम आयक्यू. सर, आपल्या दोघांचंही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर मनापासून मी स्वागत करतो.
4: नमस्कार.
3: सर, आजचा जो विषय आहे तो खरंच एक वस्तुस्थितीच्या दृष्टीने शेतीचं जे काही आज स्वरूप आहे त्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा विषय असा म्हणता येईल. सर्वप्रथम आपण आपला परिचय द्यावा जेणेकरून शेतकरी मित्रांना सुद्धा कळेल की या क्षेत्रात त्यांना जे मार्गदर्शन देत आहेत ते कोण आहेत.
4: माझं नाव सचिन फरफड पाटील आहे. याआधी मी MBA कम्प्लीट केलेलं आहे. एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी IT कंपनीमध्ये जॉब वरती होतो. पण एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला नेहमी असं वाटत होतं की आपण आपल्या शेतकरी वर्गासाठी किंवा ज्या कम्युनिटीला मी बिलॉंग करतो त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि हे करत असताना ज्यावेळेस आम्ही त्या शेतकऱ्यांचे जे करंट प्रॉब्लेम आहेत, चॅलेंजेस ते फेस करतायत, त्याच्यामध्ये अभ्यास करत असताना आम्हाला प्रामुख्याने लक्षात आलं की खूप असं तंत्रज्ञान शेतीमध्ये प्रगत होत चाललेलं आहे, नवनवीन तंत्रज्ञान येत चाललेलं आहे, तरी सुद्धा शेतकरी हा त्याला नफा मिळतच नाही आहे. तंत्रज्ञान येत आहे, त्याचा वापर पण होत आहे, नवनवीन गोष्टी येत आहेत, पण जे लाईव्हलीहूड शेतकऱ्यांचा व्हायला पाहिजे, जो नफा त्याला प्रत्येक एकरातून प्रत्येक पिकातून भेटायला पाहिजे, तो भेटतच नाही आहे. आणि त्याच्या खोलात ज्यावेळेस आम्ही त्यावेळेस गेलो त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की आपला शेतकरी हा शेती फक्त उपजीविकेचं साधन किंवा त्याला आयुष्यात दुसरं काही करायला व्यवसाय नसल्यामुळे करतोय, पण शेतीला एक बिझनेस म्हणून किंवा एक नफ्याचं व्यवसाय म्हणून ते बघतच नाही आहेत. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही याच्यावरती काम करायला सुरुवात केली. माझे सहसंस्थापक आणि खूप चांगले मित्र निशांत पण याच्यासोबत माझ्यासोबत जुडलेत आणि आम्ही हे संस्था ग्राम IQ म्हणून सुरुवात केली, ज्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना शेतीचा नफा कसा कॅल्क्युलेट करावा, प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवून शेतकऱ्यांनी फक्त शेतकरी म्हणून नाही तर एक शेती उद्योजक म्हणून कसं पुढे यावं यावरती आम्ही काम करायला सुरुवात केली.
3: निशांत सर, तुम्ही काय सांगाल यावर?
5: सर्वात आधी माझा मी परिचय देतो. माझं नाव निशांत बुरनासे. एक अमरावती जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा गावामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. मूळतः मी बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे आणि जवळपास 10 वर्ष मी रिसर्च अँड डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये कार्यरत होतो. सायंटिस्ट म्हणून मी काम केलेलं आहे. जे सचिन पाटील माझे मित्र आहेत यांच्यासोबत आमचं नेहमीच बोलणं होत होतं की आपण शेतकरी कुटुंबातले आहोत आणि आता आपण बऱ्यापैकी आपल्याला अनुभव आलेला आहे, आपण चांगले शिकलेले आहोत, पण ज्या विज्ञानाच्या गोष्टी आहेत त्या शेतीच्या कुठेतरी आपल्या कामात असायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने मिळून एक ही संकल्पना आम्ही साकारली आणि तिथूनच ग्राम IQ सुरुवात झाली.
3: आपला जो प्रवास आहे तो सुद्धा खरंच प्रेरणादायी आहे. तर सर, आजचा जो महत्वाचा विषय आहे त्याकडे वळूया. आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती या संदर्भात आपली जी संस्था आहे त्याच्यामार्फत आपण काय काय अशी उद्दिष्ट लोकांसमोर ठेवता किंवा काय काय असे प्रयत्न करता जेणेकरून हा जो विषय आहे हा साकार होईल?
4: जसं मी मघाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडचा शेतीला एक बिझनेस म्हणून बघत नाही तर ते फक्त उपजीविकेचं साधन म्हणून बघतो. इतर व्यवसाय बघितले, साधा एखादा फेरीवाला जरी असेल किंवा एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी किंवा ट्रेडिंग कंपनी चालवणारा छोटा व्यावसायिक जरी असेल तरी सुद्धा तो त्याच्या व्यवसायातले पूर्ण निर्णय हे डेटा आधारात घेतो किंवा किती खर्च तो करतोय, रॉ मटेरियल कितीच आणलं किंवा कुठल्या गोष्टी किती रुपयाला विकत घेतल्या, त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा कॉस्ट त्याच्या स्टोअर पर्यंत किती पडली, त्याच्यानंतर त्याचा नफा जोडून त्याचा स्वतःचा खर्च जोडून नंतर त्याची किंमत ठरवतो आणि तो विकतो. पण आपला शेतकरी ज्यावेळेस शेती करतो त्यापैकी याच्यातलं काहीच बघत नाही. तो हवा तो खर्च करतो, म्हणजे 4 फवारण्या करायचं असेल 4 फवारण्या, जे कुठला खर्च

0: शेत जमीन तयार करण्यापासून तर काढणीपर्यंत आणि मार्केटमध्ये विकण्यापर्यंत जो जो त्याला पडेल तो तसा तसा करतो. त्याच्यावरती त्याचा कुठलाही कंट्रोल किंवा त्याचं कुठलंही रेकॉर्डिंग तो करत नाही आणि विकताना पण मार्केटमध्ये जे असेल त्याच भावात विकतो. म्हणून आम्ही त्या दृष्टिकोनातून या संस्थेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना अवेअरनेस करायला, त्यांचं मार्गदर्शन करायला सुरुवात केलं की शेती व्यवसाय सुद्धा हा एक असाच व्यवसाय आहे जसे बाकीचे व्यवसाय आहेत. त्याचं सुद्धा अकाउंटिंग व्हायला पाहिजे, त्याचं सुद्धा तुम्हाला कॉस्ट ऑफ कल्टिवेशन माहिती असायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही प्रत्येक खर्च, कुठला खर्च तुम्ही कमी करू शकाल, कमी खर्चात करू शकाल, जेणेकरून जास्तीत जास्त नफा तुम्ही प्रत्येक एकरातून किंवा प्रत्येक क्रॉप मधून तुम्हाला मिळेल. तर नुसतं हे उपजीविकेचं साधन नाही तर तुमचं व्यवसायाचं साधन, नफ्याचं साधन तुम्हाला बनलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यापासून तर शेती उद्योजकापर्यंतचा प्रवास करता येईल. याच्यासाठी आम्ही हे संस्था सुरू केली आणि त्या माध्यमातून आम्ही लोकांना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. आणि हे मार्गदर्शन करत असताना आमच्या असं लक्षात आलं की नुसतं मार्गदर्शन करून शेतकरी सक्सेसफुल होणार नाही. म्हणजे मार्गदर्शन करून आता जसं या संदर्भातून आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून पण आपण लोकांपर्यंत पोहोचतोय, पण त्याच्यासोबत सोबत त्याला तो एक प्लॅटफॉर्म पण द्यायला पाहिजे, ते टूल पण द्यायला पाहिजे. बरेचदा काय करायचं हे सगळेच जण करून सांगतात पण ते कसं करायचं कोणी सांगत नाही. म्हणून आम्ही कसं करण्यावरती आम्ही फोकस केला की एक टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केली ज्याच्यामध्ये शेतकरी जमीन मशागतीपासून तर शेतीच्या सगळ्या संरक्षणापासून तर काढणीपासून तर मार्केटमध्ये विकण्यापर्यंतचा पूर्ण खर्च त्याच्यामध्ये रेकॉर्ड करू शकतो, त्याची अकाउंटिंग करू शकतो जसं की एक बिझनेसमॅन करतो. त्याच्यातून प्रत्येक एकराला किंवा प्रत्येक क्विंटलच्या मागे तुम्हाला किती खर्च आला, ज्याला आपण कॉस्ट ऑफ कल्टिवेशन अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये म्हणतो, ते तुम्ही काढू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही विकायला जाल, ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडचा कापूस, तुमच्याकडचा सोयाबीन ज्यावेळेस मार्केटला विकायला जाल, त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली ते टूल, ते ऍप तुम्हाला सांगेल की आज जर तुम्ही मार्केटमध्ये विकताय तर तुम्हाला किती प्रॉफिट किंवा किती नुकसान त्याच्यामध्ये होत आहे, किंवा आज विकल्यामुळे काही तुम्हाला फायदा होणार आहे की नाही, जेणेकरून कधी विकायचा हा निर्णय या टूलच्या माध्यमातून शेतकरी घेऊ शकतील. अशा प्रकारचं हे टूल मोबाईल ऍपवरती अवेलेबल आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना हे वापरताना कुठलीही तांत्रिक अडचण जाऊ नये. शिवाय हे त्याच्या भाषेत पण अवेलेबल आहे, म्हणजे याच्यामध्ये फक्त हे इंग्लिश त्याच्यासाठी येणं गरजेचं आहे अशा प्रकारचं पण नाही. तुम्ही जर मराठी भाषिक असाल तर तुम्ही मराठीतून ते वापरू शकता, तुम्ही हिंदी भाषिक असाल तर तुम्ही हिंदीमधून वापरू शकता, आणि त्याच्या भाषेत आहे आणि अगदी वापरायला सोपं असं टूल आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त एक शेतकरी बनून न राहता एक शेती व्यावसायिक बनावं असाच आमचं एक विजन आहे. आम्हाला दोघांनाही असं वाटतं आणि शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे आम्हाला असं वाटतं की ज्या दिवशी आपला शेतकरी आपला शेतीचा माल विकताना त्याच्यावरती प्राईस टॅग लावेल, त्याच्यावरती त्याची किंमत लावेल, त्या दिवशी असं वाटेल की ह्या काम करताना आम्हाला खरंच काहीतरी यश मिळालेलं आहे.
1: निशांत सर, आपल्याला काय सांगायला आवडेल?
2: आता तुम्ही सध्याची परिस्थिती बघत असाल की 2 महिने आधी पण बातम्या नेहमी येत होत्या नाशिकमध्ये कांद्याची जी परिस्थिती होती की कांद्याचे भाव खूप कमी झालेत आणि शेतकरी वर्ग त्यांचं जे उत्पन्न एवढं कांद्याचं भरघोस उत्पन्न झालेलं आहे, पण उत्पन्न होऊन सुद्धा जो अपेक्षित त्यांना पैसा हवा होता की अपेक्षित नफा होता त्यांना मिळाला नाही. आणि आपण न्यूजवर किंवा सोशल मीडियावर पण बघत आलोय की ते कांदा मग रस्त्यावर कुठेतरी टाकून देत आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला दिसत असतात. पण या गोष्टी कधी ह्या झाल्यानंतर आपल्याला दिसत आहेत, ठीक आहे ना. पण जर आपण असं बघितलं की कांदा या वर्षी पेरतो आपण, मागच्या वर्षी पण आपण कांदाच पेरला आणि पुढच्या वर्षी पण आपण कांदाच पेरत आहोत, ठीक आहे. पण ही परिस्थिती आपल्यावर का ओढावलेली आहे? उत्पन्न तर आपण मेहनत भरपूर केली एक शेतकरी म्हणून, आपल्याला उत्पादन पण भरपूर झालं पण नफा आपल्याला तो अपेक्षित मिळाला नाही. कुठेतरी कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकत आहे, आपली प्लॅनिंग कुठेतरी कमी जास्त होत आहे. उदाहरण द्यायचं झालं की पीक पण तेच आहे, बाजारभाव पण कमी जास्त राहत होतो. काही फॅक्टर्स असतात की निसर्गाच्या मारामुळे ह्या गोष्टी होत असतील, पण प्लॅनिंग ही सर्वात महत्वाची आहे की मागच्या वर्षी मी कांदा घेतला, मागच्या वर्षी मला कांद्याला या गोष्टीवर मजुरी म्हणा किंवा खत म्हणा किंवा कीटकनाशक म्हणा किंवा जो पण खर्च आला तो माझ्याकडे काटेकोरपणे लिहून असला आणि त्यावर आधारित माझ्याकडे उत्पन्न किती झालं हे मला माहित असलं तर मागी जे माझ्याकडे माहिती आहे त्याच्या आधारावर मी पुढच्या सीझन मध्ये पण तो निर्णय घेऊ शकेल की मला खरंच मागच्या वर्षी तर मी कांदा पेरला पण मला तेवढं उत्पादन झालं नाही, पण यावर्षी पण मी कांदाच पेरावा का? हा प्रश्न शेतकऱ्यांनी स्वतःला आधी विचारायला हवा. जर मला कांदा नुकसानच होत असेल तर मी कांदा किंवा कोणतेही पीक कशाला मी पेरू, आहे ना, तर मी दुसरं पीक घेईल किंवा आणखी काही मी गोष्टी करेल. तर अशा प्रकारचं एक मॅनेजमेंट आपण शेतकरी म्हणून ते करायला पाहिजे.
1: संपूर्ण शेती क्षेत्राला फायद्याची अशी गोष्ट आपण करत आहात. सचिन सर, एक उत्तर देताना आपण शेतकरी एक उद्योजक म्हणून पुढे यायला पाहिजे किंवा शेतीला बिझनेस म्हणून त्यांनी पाहायला पाहिजे एक आपण मुद्दा मांडला, तर यासाठी आपल्याला काय वाटतं की एक शेतकरी कदाचित जो नवीनही आला असेल किंवा अनुभवी शेतकरी असेल त्यांनी काय काय असे टप्पे पार पाडावे जेणेकरून तो एका साध्या शेतकऱ्यापासून उद्योजकापर्यंत जाईल?
0: थोड्या वेळा आधी निशांत जे आपल्याला उदाहरण देत होता की कांद्याच्या बाबतीत जे झालं, बरेचदा टमाटरच्या बाबतीत होतो, कधीतरी भाव 200 जातो, कधी 2 रुपये किलो पण नसतो. तर याच्यामध्ये क्लिअरली जे बाकीचे फॅक्टर, ज्याला निसर्ग म्हणू आपण किंवा बाकीचे शेतीचे भाव असेल त्याचे फॅक्टर म्हणू, हे तर आहेत, पण आपल्याकडे काही ना काहीतरी नियोजनाची कमतरता आहे. ऍज अ शेतकरी म्हणून नियोजनाची कमतरता आहे. आपण बरेचदा पारंपरिक पद्धतीने शेती करतो, जे आपले आजी आजोबा करत होते, आपले आई वडील करतात, तेच

0: आपण करतोय राईट, पुढेच्या पिढ्या पण ते करेल, पण आपण मार्केट भिमुख म्हणजे बाजारात काय विकल्या जाईल किंवा बाजारात किती डिमांड आहे, कशा प्रकारच्या गोष्टींची डिमांड आहे, एक्सपोर्ट मध्ये काही डिमांड आहे का, अशा अनुषंगांनी आपल्या क्रॉपची प्लॅनिंग घेत नाही. दरवर्षी तेच ते क्रॉप त्याच त्या पैशांमध्ये तशाच पद्धतीने केला जातो आणि नवनवीन तंत्रज्ञान कसं स्वीकारायचं आणि ते फिजिबल होईल की नाही आपण असा विचार करतच नाही. तर एक शेतकरी उद्योजक म्हणून जोपर्यंत तुम्ही तुमच्या शेतीचं नियोजन करणार नाही आणि त्याला प्रॉफिटसाठी तुम्ही सेट करणार नाही की मला याच्यातून नफाच पाहिजे, मला नुकसान नकोच, मग ते मी टमाटर घेऊ की सोयाबीन घेऊ किंवा माझ्या नैसर्गिक परिस्थितीनुसार जे जे पिकं मी घेतल्या जाऊ शकतं त्याच्यामध्ये कुठले रोटेशन आणून म्हणा किंवा त्याचा खर्च कमी करून म्हणा किंवा त्याला नवीन नवीन बाजारपेठेत विकायला घेऊन जाईल म्हणा, जोपर्यंत असे प्रयोग शेतकरी करणार नाही ना तोपर्यंत तो शेती उद्योजकापर्यंत पोहोचणारच नाही किंवा तो एक नफ्याची शेती करणारच नाही. म्हणजे असं म्हणतात, म्हणजे माझे बाबा शेतकरी असल्यामुळे आणि बऱ्याच शेतकऱ्यांशी आम्ही बोलताना असं सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांचा असा समज झालेला आहे की पाच हंगामांपैकी म्हणजे पाच वर्ष शेती केल्यानंतर दोन वर्ष शेती करायचं तरी थोडीफार फायद्याची असते, तीन पिकं तर हमखास दुखतात. असा एक लोकांनी ऍक्सेप्ट करून घेतलेलं की असंच का बरं पाचच्या पाचही आपल्या गोष्टी नफ्याच्या होऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी गोष्टी केल्या जाऊ शकतात आणि डेटा आधारित म्हणजे मोठमोठ्या जे बिझनेसेस आहेत, एंटरप्राइजेस आहेत, जगभरातले बिझनेस आहे, प्रत्येक निर्णय घेताना डेटाच्या आधारावरती माहितीच्या आधारावरती घेतात. मग आपण शेतीचे निर्णय घेताना असं गाफील का राहतो, का आपण शिकलेले नाही, आपल्याला माहिती नाही, आपले शेतकरी शिकलेले आहेत, त्यांना अकाउंटिंग करतो. बरेच शेतकरी आम्ही असे बघितलेले आहेत की जे पेन अँड पेपर वरती शेतीचा हिशोब ठेवतात, दरवर्षी त्याच्यामध्ये काय सुधारणा होऊ शकतात ते करतात, कॅटेगराईज करून ठेवतात. तर हे करत असताना आपण लेगसी प्रत्येक नवीन येणाऱ्या शेतकऱ्याला किंवा जुन्या शेतकऱ्यांना पण का शिकवत नाही हो, का आपण त्याच्यापासून वंचित राहतोय. जोपर्यंत आपण डोक्यात फिट करणार नाही ना शेतीतून नफा व्हायला पाहिजे तोपर्यंत नफा होणं शक्यच नाही आहे. त्यासाठी ही पहिली पायरी आहे की शेतकऱ्यांनी शेतीचा हिशोब ठेवणे, प्रॉफिटेबिलिटी कडे लक्ष ठेवणे, त्याच्यानुसार तंत्रज्ञान, त्याच्यानुसार पीक नियोजन करणे हे फार आवश्यक आहे. या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे, एक कुठलं तरी शेतीचं तंत्रज्ञान तुम्ही कमी केलं तरी चालेल, पण शेतीचा हिशोब रोजच्या रोज लिहिणे किंवा जेव्हा होतोय तेव्हा लिहिणे आणि त्या डेटा आधारित शेतीवरचे निर्णय घेणे हे फार आवश्यक आहे. याला दुसरं कुठलाही पर्याय नाही आणि हे आम्ही फार जबाबदारीनं बोलतो आहे. आम्ही स्वतः शेतकरी कुटुंबातला आहे. ज्यावेळेस मी तुमच्याशी आता इथे बोलतोय त्यावेळेस माझा भाऊ, माझे वडील कदाचित शेतीत काम करत असतील, तर तेवढ्या जबाबदारीने आम्ही करतोय. आणि आम्ही बिझनेसेस बघितले जे करोडो रुपयाचे बिझनेसेस मोठे होतात ते मोठे होताना बघितलंय जे डेटा आधारावर करतात. आपल्या शेतकऱ्यांनी जर डेटा आधारित, अकाउंटिंग आधारित, नफा आधारित शेती जर करायला सुरुवात केली ऑटोमॅटिकली गोष्टी त्याला कळेल की आपण कुठले निर्णय घ्यायला पाहिजे ज्याच्यातून आपला नफा होईल आणि तो शेती उद्योजक बनेल. एक दिवस अशी येणार नाही की शेती परत उत्तम होते आहे, शेती ही उत्तम, जसं आधी म्हणायचे की शेती उत्तम, व्यापार दुय्यम आणि बाकी गोष्टी, अशा आपण एक पद्धती किंवा असा एक नोशन आपल्यामध्ये होता, तशीच शेती उत्तम हा दिवस येईल ज्यावेळेस शेतकरी शेतीला नफ्याचं एक साधन म्हणून किंवा व्यवसाय म्हणून बघेल.
1: सचिनने जे बोललो त्याचाच पाठपुरावा मी इथे करत आहे की आधी आपण म्हणायचो की उत्कृष्ट शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, पण आता या काळामध्ये ही गोष्ट उलट झालेली आहे. म्हणजे आपला जो पर्याय असतो की आपल्या घरी आपला छोटा भाऊ असेल किंवा आपण स्वतः असेल तर आपण हा प्रयत्न करतो की सर्वात आधी आपण नोकरी करायला पाहिजे, नाही जमलं तर कुठं छोटा मोठा व्यापार, आणि काही जमलं नाही तर मग एक सरते शेवटी एक शेवटचा निर्णय म्हणून आपण शेती, पण कुठेतरी ही चिंतेची ही बाब आहे. सचिन बोलत असताना डेटा आधारित निर्णय आपण घ्यायला पाहिजे याच्यावर भर देत होते आणि त्याचं एक खूप सोपानी एक ग्लोबल समीकरण आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे अर्थकारण आहे फक्त शेतीचंच अर्थकारण नाही तर तीन गोष्टींवर आधारित असते, मागणी, पुरवठा आणि त्याचे भाव. जर एखाद्या गोष्टीची मागणी जास्त असेल तर त्या गोष्टीचे भाव जास्त असतात, बरोबर, आणि एखाद्या गोष्टीचा पुरवठा जास्त असेल तर त्याचे भाव कमी होतील. तर आपण आता जी शेती करत आहोत तर सहसा काय होते ना आपल्या ग्रामीण भागामध्ये की एखाद्या वर्षी आपल्याला एखाद्या पिकामध्ये खूप जास्त उत्पादन झालेलं, ठीक आहे, तर आपण काय करतो की त्याचंच बघून अरे याला तर खूप जास्त फायदा झाला, यानं तर हे पीक लावलं होतं, तर मग जवळपास त्याच्यासोबत 50-60 आणि 100 लोक आणखी तेच पीक लावतात. आता काय झालेलं आहे ना की पुरवठा जास्त झाला, मागच्या वर्षी भाव भेटला कारण पुरवठा कमी होता, आणि यावर्षी काय झाला पुरवठा जास्त होता, मागणी कमी झाली, भाव खाली आला, ठीक आहे ना. हे शेतीमध्ये पण होतं, पण आता हा निर्णय आपल्याला किंवा या निर्णयावर आपण कसं जाऊ की कोणतं पीक कधी घ्यायला पाहिजे, कोणत्या सीझन मध्ये घ्यायला पाहिजे, कोणाची मागणी जास्त राहील, तर यासाठी डेटा संकलन किंवा माहिती संकलन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि माहिती संकलन कशी होईल, जोपर्यंत आपण एक शेतकरी म्हणून आपण जे हिशेब ठेवत आहोत तीच तुमची माहिती आहे, प्राथमिक माहिती, ती प्राथमिक माहिती तुम्ही तंत्रज्ञान, जे ग्राम आयकीचं तंत्रज्ञान आहे किंवा आणखी काही तंत्रज्ञान असेल याच्या तुम्ही संकलन करत राहिले तर तुम्हाला एक विजिबिलिटी येईल उद्या की नाही नाही यावर्षी याला राहू शकते भाव राहू शकतो किंवा यावर्षी याला भाव राहू शकत नाही, ती निर्णय क्षमता आपल्या एक शेतकऱ्यांकडे.
0: मला अलर्ट्स पण लोकांना डेव्हलप करता येईल की फॉर एक्झाम्पल आपल्या नागपूरच्या शेजारी कडमेश्वर आहे आणि तिथे जर 100 शेतकरी टमाटर घेत असेल आणि त्याचं सगळं कन्झम्पशन नागपूर शहरामध्ये होणार आहे, म्हणजे टमाटर काही इथून डायरेक्ट आपण काश्मीरमध्ये विकणार नाहीत किंवा हिमाचलमध्ये विकणार नाही, म्हणजे दळणवळणाचे साधनं असल्यामुळे आपण एक्सपोर्ट पण करतो, पण सर्वसाधारण 8% आपला इथेच होईल. तर अशा प्रकारची एक नियोजन पद्धत आणि अलर्ट्स पण आपल्याला देता येईल की आपल्याकडे कन्झम्पशन किती आणि यावर्षी किती लोक ऑलरेडी टमाटर घेत आहेत. तर ते तुम्ही घेईल तर तुम्हाला जो पुरवठा आहे त्याला कसं कंट्रोल करता येईल ओव्हरऑल आपल्या एका क्लस्टरमध्ये, अशा प्रकारचे पण अलर्ट्स किंवा एका प्रकारचा डॅशबोर्ड शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला या माध्यमातून म्हणजे त्यांची प्राथमिक माहिती आपल्याकडे रेकॉर्ड झाल्यानंतर त्यांना प्रोड्यूस म्हणजे कलेक्टिव्ह लोकांचा डेटा एकत्रित करून एक अलर्ट सिस्टम किंवा एक डॅशबोर्ड त्याला मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम जसं MIS आपण बिझनेसमध्ये वापरतो तशा प्रकारचा एक MIS पण त्या शेतकऱ्यांना देता येईल. बिझनेसची संकल्पना काय आहे, बिझनेसमध्ये एक रॉ मटेरियल येतो त्याच्यावरती आपण प्रोसेसिंग करतो फिनिशिंग करतो आणि त्याला एक फिनिश प्रॉडक्ट म्हणून मार्केटमध्ये विकतो राईट. साधारण सर्वसाधारण बिझनेस अशाच प्रकारचे असतात. एक ट्रेडिंग टाईपचा बिझनेस असतो की आपल्याकडे ज्या वस्तूंची डिमांड आहे ते आपल्याकडे होत नसताना आपण दुसरीकडून कुठून तरी त्याचा सप्लाय तयार करतो आणि आपल्या बाजारात ते विकतो, अशाच प्रकारचे आपण बिझनेस करतो. तेच काम आपला शेतकरी करतोय की शेतकरी बियाणं टाकतो त्याच्यावरती वर्षभर राबून प्रोसेसिंग करतो आणि त्या बियाण्याला फिनिश प्रॉडक्ट म्हणून मार्केटमध्ये आणतो. म्हणजे त्याचं फिनिश प्रॉडक्ट म्हणजे अगदी आपला घरी बनत असलेली पोळी नसून त्याचे गहू आहेत राईट, एवढंच आहे फक्त. पण ते फिनिश प्रॉडक्टच तो बनवतोय म्हणजे प्रोसेसिंग करूनच प्रॉडक्ट आणतो. आपला शेतकरी हा मुळातच व्यावसायिक आहे, फक्त आपण त्याला शेतकरी शेतकरी म्हणून तो कदाचित त्याच्यापासून दूर जातो आहे. मला असं वाटतं जे जुनी संकल्पना आपली आहे किंवा शेतकरी व्यावसायिकच आहे ते परत बिंबवण्याचा प्रयत्न कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये व्हायला पाहिजे आणि शेतीचा हिशोब हे कशी आवश्यक गोष्ट आहे किंवा नफाची शेती करणं हे कसे आवश्यक आहे परत परत शेतकऱ्यांना बिंबवलं पाहिजे. आपण आकाशवाणीच्या माध्यमातून ते करताय त्याबद्दल आम्हाला खरंच आनंद होतो आहे.
2: सर खरं तर या विषयाच्या बाबतीत आपण जवळपास सगळीच माहिती आणि शेतकरी मित्रांना जागृत करणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच बोलून झाल्या, पण तरी आताची वस्तुस्थिती पाहता, वातावरणाचे बदल पाहता आणि आपण आपल्या शेतकरी मित्रांसोबत संवाद साधत असता, या सगळ्याला पाहून आपण शेतकरी मित्र आहेत आपले बंधू भगिनी त्यांना काय सल्ला उपदेश किंवा संदेश द्याल?
0: मला असं वाटतं की आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शेतीचे हे जे दिवस आहेत हे खूप चांगले दिवस येणार आहेत. नवनवीन तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं तंत्रज्ञान झालं किंवा अॅग्रिकल्चर सायन्समध्ये BT कॉटन असेल किंवा बाकी वेगळे वेगळे तंत्रज्ञान आहेत, इरिगेशन मध्ये खूप सारे संशोधन चालू आहे, त्याच्यामुळे खूप सारं तंत्रज्ञान शेती क्षेत्रामध्ये येत आहेत. आपली जी नवीन जनरेशन आहे म्हणजे येणाऱ्या लोकांनी पण शेतीला एक व्यवसाय भूमी किंवा एक व्यवसाय म्हणून आपलं ऑक्युपेशन म्हणून बघून शेतीमध्ये यावं आणि आहे त्या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा आपल्याला याच्यामध्ये करता येईल आणि कशी एक शेतीला एक प्रॉफिटेबल व्हेंचर बनवता येईल याच्यासाठी नवीन तरुणांनी सुद्धा यावं.
1: मी असं म्हणेल की शेतीला पर्याय नाही, तुम्ही दुसरी कोणतीही गोष्ट दुसऱ्या गोष्टीला पर्याय आणू शकता, तंत्रज्ञानाला पर्याय आणू शकता, तुम्ही अन्नाला पर्याय आणू शकत नाही आणि अन्न बनवण्याचं जे शास्त्र आहे शेतीशास्त्र आहे, तेव्हा शेतीला हा पर्याय नाही आणि शेती ही शेवटपर्यंत राहील जोपर्यंत मानव राहील. त्यामुळे भारतात पण शेतीसाठी भरपूर साऱ्या संधी आहेत आणि सचिननी सांगितल्याप्रमाणे की आपण परंपरागत शेतीचा जो आपला अनुभव आहे त्या अनुभवाला तंत्रज्ञानाची आपण जोड द्यायला पाहिजे. जोड देताना कोणती गोष्ट आपल्या कामाची आणि त्यातून जास्तीत जास्त आपल्याला नफा कसा मिळेल या दृष्टीनंच आपण एक प्रॉफिट ओरिएंटेड शेती करायला पाहिजे असं मला वाटतं.
2: खूप खूप धन्यवाद सर. सर वेळात वेळ काढून आपण आकाशवाणी नागपूरच्या केंद्रात आलात आणि इतकी महत्वपूर्ण माहिती आमच्या शेतकरी बंधू भगिनींपर्यंत पोहोचवली याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद सर आम्हाला तुमच्या शो मध्ये बोलावल्याबद्दल.
1: धन्यवाद.

0: तर मंडळी, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती या महत्वाच्या विषयी आपण माहिती ऐकलीत तज्ज्ञ सचिन फरफड पाटील आणि निशांत बुरनासे यांच्याकडून. मंडळी, पशुपालन करताना त्यांच्या खाद्याकडे आपल्याला विशेष लक्ष दिलं पाहिजे. आपली जनावरं काय खातील यावर ते आपल्याला काय पुरवू शकतात हे अवलंबून असतं. या संदर्भात आजचा पुढला कार्यक्रम ऐकूया, जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व. या विषयीची माहिती ऐकूया तज्ज्ञ डॉक्टर शायनी जोगी यांच्याकडून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजचा आपला महत्वपूर्ण विषय आहे जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व. आणि याविषयीची महत्वपूर्ण माहिती देण्याकरता तज्ज्ञ म्हणून आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर शायनी जोगी, सहयोगी प्राध्यापक, पशुवैद्यकीय जैव रसायनशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर इथून. तर मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: नमस्कार. आकाशवाणीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की जीवनसत्व आणि खनिज म्हणजे नेमकं काय, याबद्दल सांगा.
1: चांगला प्रश्न. आपण जनावरांना हिरवा चारा, सुका चारा, कडवा पशुखाद्य देतो, यातून त्यांना ऊर्जा आणि प्रथिने मिळतात. पण शरीर व्यवस्थित चालवण्यासाठी, वाढीसाठी, रोग प्रतिकार शक्तीसाठी, प्रजननासाठी

0: साठी आणि दूध उत्पादनासाठी काही सूक्ष्म घटकांची गरज असते. यांनाच आपण जीवनसत्वे म्हणजे विटामिन्स आणि खनिजे मिनरल्स असे म्हणतो. ही पोषक तत्वे शरीरातील अनेक एन्झाइम्स आणि जैव रासायनिक क्रियांसाठी आवश्यक असतात. त्यामुळे त्यांना शरीराचे सूक्ष्म पण अत्यावश्यक सहायक असे म्हणता येईल. हे जरी कमी प्रमाणात लागतात तरी त्यांची कमतरता झाली तर मोठे नुकसान होऊ शकते.
1: मॅडम, यानंतर आम्हाला सांगा की अनेक शेतकरी म्हणतात की आम्ही जनावरांना भरपूर हिरवा चारा, कडबा आणि पशुखाद्य देतो, मग वेगळे खनिज मिश्रण देण्याची गरज काय?
0: अगदी योग्य प्रश्न आहे. शेतकरी बांधवांनो, थोडा मागे जाऊन विचार करूया. पूर्वी जनावरे दिवसभर मोकळ्या रानात चरायला जायची. चरताना ती फक्त एकाच प्रकारची चारा खात नसत, तर वेगवेगळ्या प्रकारची गवत, झाडाची पानं आणि इतर वनस्पती खात असत. कधी माती चाटायची तर कधी खडकामधील क्षारही मिळायचे. म्हणजे निसर्गच त्यांच्या खनिजांची गरज पूर्ण करत होता. पण आज परिस्थिती बदलली आहे. अनेक जनावरे गोठ्यातच राहतात. त्यांना आपण देतो तोच चारा आणि पशुखाद्य मिळतं. त्यामुळे पूर्वीसारखी विविधता त्यांच्या आहारात राहत नाही. परिणामी काही महत्वाचे खनिजांची कमतरता निर्माण होऊ शकते. म्हणूनच जनावरांना केवळ पोटभर खायला देणं पुरेसे नाही. खनिजांचे प्रमाण भागानुसारही बदलत असते. आपल्या भागातील जमिनी आणि चाऱ्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, कॉपर, झिंक, आयोडीन यासारख्या महत्वाची खनिजांची कमतरता असू शकते. तर त्यांच्या शरीराला लागणारी सर्व खनिजे योग्य प्रमाणात मिळत आहेत का हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच जनावरांच्या गरजेनुसार संतुलित आणि आपल्या भागासाठी योग्य असलेला खनिज मिश्रण नियमितपणे देणे खूप महत्वाचे आहे. यामुळे खनिजांची कमतरता टाळता येते आणि जनावरांच्या आरोग्य, उत्पादन आणि प्रजनन क्षमता चांगली राहते.
1: आपण सांगितलं की खनिजांच्या कमतरतेमुळे जनावरांच्या आरोग्यावर आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. मग या खनिजांचा दूध उत्पादनावर नेमका कसा परिणाम होतो याबद्दल सांगा.
0: खूप जवळचा संबंध आहे. दूध निर्मिती ही शरीरातील अत्यंत सक्रिय जैव रासायनिक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी अनेक खनिजे व जीवनसत्वे आवश्यक असतात. विशेषतः कॅल्शियम आणि फॉस्फरस महत्वाचे असतात. खनिज मिश्रण नियमित दिल्यास दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. दुधातील गुणवत्ताही सुधारते. जनावरांची भूक चांगली राहते. जनावरांची झीज कमी होते. दूध देण्याची काळात शरीरावर येणारा ताण कमी होतो.
1: मॅडम, आपण सांगितलं की खनिज मिश्रणामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होते आणि जनावरांचं आरोग्यही चांगलं राहतं. पण अनेक शेतकरी अशी तक्रार करतात की गाय किंवा म्हैस वेळेवर माजावर येत नाही किंवा गर्भधारणा होण्यास उशीर होतो. अशा प्रजनन समस्यांमध्येही खनिजांचा काही संबंध असतो का?
0: नक्कीच असतो. खनिजांच्या कमतरता हे वंध्यत्व आणि प्रजनन समस्यांचे एक महत्वाचे कारण असू शकते. उदाहरणार्थ, जनावर वेळेवर माजावर येत नाही, गर्भधारण उशिरा होते, वारंवार रिकामी राहते, गर्भपाताचा धोका वाढू शकतो. तसेच आपण अनेकदा भटक्या गायींना कचरा, प्लास्टिक, कागद, लाकूड, हाडे किंवा खाद्य नसलेला वस्तू खाताना पाहतो. या विकृत खाण्याच्या सवयीला पायका असे म्हणतात. हे बहुधा फॉस्फरस सारख्या महत्वाच्या खनिजांच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. पायकामुळे पोटांचे गंभीर आजार होऊ शकतात आणि काही वेळा जनावरांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. योग्य खनिज मिश्रण आणि जीवनसत्वांचा पुरवठा केल्यास अशा समस्या कमी होण्यास मदत होते.
1: मॅडम, यानंतर सांगा की लहान वासर, करडे आणि कोकरांसाठी याचं काय महत्व आहे?
0: लहान जनावरांच्या वाढीसाठी खनिजे आणि जीवनसत्वे अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे हाडे मजबूत बनतात, वाढ योग्य प्रकारे होते, रोग प्रतिकार शक्ती वाढते, वजन वाढ चांगली होते. कमतरता असल्यास वाढ खुंटणे, अशक्तपणा आणि वारंवार आजार होऊ शकतात.
1: खनिजांबद्दल तर आपण जाणून घेतलं, आता जीवनसत्वांबद्दलही थोडस माहिती द्या. त्यांची नेमकी भूमिका काय असते?
0: जसं आपल्या शरीराला जीवनसत्वाची गरज असते तशीच जनावरांनाही असते. उदाहरणार्थ, जीवनसत्व ए हे जनावरांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी, रोगांशी लढण्याची शक्तीसाठी आणि प्रजनन व्यवस्थित होण्यासाठी महत्वाचं असतं. त्यानंतर जीवनसत्व डी हे शरीरात कॅल्शियमचा योग्य वापर होण्यासाठी मदत करतं. त्यामुळे हाडं आणि दात मजबूत राहतात. आणि जीवनसत्व ई हे स्नायूच्या आरोग्यासाठी, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि प्रजननाशी संबंधित अनेक कार्यांसाठी उपयुक्त असतं. याशिवाय बी गटातील जीवनसत्वे आणि जीवनसत्व सी ही शरीरातील ऊर्जा निर्मिती, चयापचय प्रक्रिया आणि मज्जा संस्थेच्या कार्यासाठी महत्वाच्या असतात. यापैकी काही जीवनसत्वे जनावरांच्या पोटातील सूक्ष्म जीवांद्वारे तयार होत असली तरी काही परिस्थितीमध्ये त्यांची कमतरता निर्माण होऊ शकते. सोप्या शब्दात शब्दात सांगायचं झालं तर जीवनसत्वे ही जनावरांच्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या

0: क्रिया सुरळीत चालू ठेवणारी अदृश्य मदतनीस आहेत. त्यांची कमतरता भासली तर जनावरांच्या आरोग्यावर, वाढीवर आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
1: मॅडम, यानंतर शेळी आणि मेंढी पालन करणारे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत, यांना काही विशेष संदेश द्याल का?
0: अनेकांना वाटते की खनिज मिश्रण फक्त दुभत्या गाई म्हशींसाठी असते, पण शेळ्या आणि मेंढ्यांनाही त्यांची गरज असते. त्यामुळे वाढ चांगली होते, रोग प्रतिकार शक्ती वाढते, त्यांची त्वचा निरोगी राहते आणि केस किंवा लोकर चमकदार व दाट राहतात. गळू, ज्यांना गॉयटर असं म्हणतो, यासारख्या खनिजांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या टाळण्यास मदत होते.
1: मॅडम, यानंतर कुक्कुट पालकांसाठी याचं काय महत्व आहे हे सांगा.
0: कोंबड्याच्या खाद्यात संतुलित जीवनसत्वे आणि खनिजे असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अंड्यांचे उत्पादन वाढते, अंड्याचे टर्फले मजबूत होतात, वाढ चांगली होते, मृत्यूदर कमी होण्यास मदत होते.
1: मॅडम, शेतकरी बांधवांना हे कसं ओळखता येईल की त्यांच्या जनावरांमध्ये जीवनसत्वे किंवा खनिजांची कमतरता आहे?
0: खूप महत्वाचा प्रश्न विचारलात. जनावर आपल्यासारखी बोलून सांगू शकत नाहीत, पण त्यांच्या वागण्यात आणि उत्पादनात काही बदल दिसू लागतात. उदाहरणार्थ, दूध उत्पादन कमी होणे, भूक मंदावणे, वजन घटणे किंवा जनावर वेळेवर माझ्यावर न येणे, ही खनिजे आणि जीवनसत्वांचे कमतरतेचे काही सामान्य लक्षण असू शकतात. लहान जनावरांची वाढही अपेक्षाप्रमाणे होत नाही. तसेच अंगावरील केस निस्तेज दिसतात, त्वचेची चमक कमी होते आणि काही जनावरे वारंवार आजारी पडतात. कॅल्शियम, फॉस्फरस किंवा जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. तसेच दुभत्या जनावरांमध्ये दुग्ध ज्वर यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अर्थात ही लक्षणे इतर आजारांमुळे ही दिसू शकतात. त्यामुळे अशी चिन्हे आढळल्यास अंदाज बांधण्यापेक्षा पशुवैद्यकांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल.
1: मॅडम, जनावरांमध्ये जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमकं काय द्यावं? ही पोषक तत्व कोणत्या स्वरूपात उपलब्ध असतात?
0: आजकाल खनिजे आणि जीवनसत्वे विविध स्वरूपात उपलब्ध आहेत. सर्वात सामान्य म्हणजे खनिज मिश्रण, जे पावडरच्या स्वरूपात मिळते आणि ते पशुखाद्यात किंवा चाऱ्यामध्ये मिसळून देता येते. याशिवाय चाटण वीट देखील उपलब्ध असतात, ज्यातून जनावरे आवश्यकतेनुसार खनिजे मिळवू शकतात. काही विशेष परिस्थितीमध्ये पशुवैद्यकांच्या सल्ल्याने जीवनसत्वे आणि खनिजांचे पूरक आहार किंवा इंजेक्शनही दिले जाऊ शकतात. मात्र कोणते उत्पादन किती प्रमाणात आणि किती काळ द्यायचे आहे, जनावराचे वय, उत्पादनाची अवस्था आणि स्थानिक परिस्थितीनुसार बदलते. यामुळे पशुवैद्यक किंवा पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने योग्य पूरक आहार निवडणे महत्वाचे आहे.
1: मॅडम, या विषयाबाबतीत कोणाला आणखी काही गैरसमज असतील तर तेही दूर करा.
0: हो, काही शेतकरी म्हणतात की जनावर दिसायला ठीक आहे, मग खनिज मिश्रणाची गरज काय? पण कमतरतेचे परिणाम लगेच दिसत नाहीत. हळूहळू दूध कमी होते, प्रजनन बिघडते, वाढ मंदावते आणि आर्थिक नुकसान सुरू होते. केवळ उपचार म्हणून नव्हे तर नियमित पूरक आहार म्हणून खनिज मिश्रण वापरावे.
1: महत्वपूर्ण माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत, याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर मंडळी, जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व याबद्दलची माहिती आपण ऐकलीत डॉक्टर शायनी जोगी यांच्याकडून. तर मंडळी, यासोबत आजचा कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार इथे संपतो आहे. कार्यक्रमाचं निवेदन होतं शंतनू ठेंगडी यांचं, सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
2: माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिकासमूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र

आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. दरम्यान या प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी 14 दिवस वाढवायचा निर्णय अयोध्येतल्या एका न्यायालयानं आज दिला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु विद्यार्थी नसल्यामुळे बंद असलेल्या महाराष्ट्रातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष 1.5 कोटी रुपयांहून अधिक सरकारी अनुदान मिळाल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून एक लातूर आणि एक बुलढाणा जिल्ह्यातला आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयीसुविधाही मिळत नसल्याची माहिती अहवालात दिली आहे. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीत JNU आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आपला पक्ष महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक इशारा इराणला दिला आहे. इराणनं शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्याचा आरोप ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. अमेरिकेनं काल इराणवर हल्ले केले, त्यात इराणचं मोठं नुकसान झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एप्रिल ते जून या तिमाहीत भारतानं 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या निर्यातीच्या तुलनेत यावेळची निर्यात 11.37% वाढली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. यावर्षीच्या जून महिन्यातली वस्तू आणि सेवांची एकत्रित निर्यात 88.76 अब्ज इतकी असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या जून महिन्यात 26% जास्त वाढली आहे. जून महिन्यातल्या निर्यातीत मोठा वाटा रत्न आणि आभूषणं, अभियांत्रिकी वस्तू, सेंद्रिय आणि कृत्रिम रसायनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तांदूळ यांचा होता. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढे यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशीच 186 धावात आटोपला.
भारताकडून स्नेह राणानं

0: चार बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडन 5 बळी घेतले. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यस्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. जुरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधले बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापक अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इराणनं एकमेकांवर पुन्हा हल्ले सुरू केले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्याबाबतची चिंता वाढल्यानं आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर 3.4% वाढून प्रतिबॅरल 78.59 अमेरिकन डॉलरवर पोहोचला होता. तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 3.5% वाढीसह प्रतिबॅरल 73.89 अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. किरकोळ चलनपुरवठ्याच्या दरानं जून महिन्यात रिझर्व्ह बँकेचं उद्दिष्ट ओलांडलं असून तो 4.38% पोहोचला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. मे महिन्यातल्या 3.93% तुलनेत जूनमध्ये महागाईत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात महागाईचा दर 4.74%, तर शहरी भागात महागाईचा दर 3.92% इतका आहे. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून टीईटी पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहर प्रकरण उघडकीस आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहर प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम. आजचे कलाकार सय्यप्पा बंडगर आणि सहकारी.

ಧ್ವನ ಪರ್ವದ ದೇವಿನ ಜೀವನ ಕಳಾಯೇ ಭರನ ಸೋಡಲಿ ಆ ಮೂರ್ತಿ

नंदनवनात दोन भावल्या पाळण्यात घालून नंदनवनात मुद्दग मुद्दग नाव ठेवला सती अवघाता

का मुर्द गाच वही झाल सोळा सहती अवघात लग्न जोडून आगीच दटकते ती मानव लोकात लक्ष जोडून

सय्यप्पा बंडगर आणि सहकाऱ्यांनी गायलेले लोकगीता श्रोतेहो आत्ता आपण ऐकलीत. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा अनिरुद्ध जोशी.

येशुदास आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच आजचा भावधारा कार्यक्रम संपला. आता थोड्याच वेळात दिल्लीहून प्रसारित होणारं समाचार संध्या, न्यूज ॲट 9, स्पॉटलाईट, पब्लिक स्पीक हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर भेटूया ठीक 10 वाजता नाद ब्रह्म कार्यक्रमात. पण आता आधी समाचार संध्या दिल्लीहून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 10 वाजले आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सतीश व्यास यांनी संतूरवर वाजवलेला राग कौशिक ध्वनी विलंबित आणि द्रुतगत 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ मुकुंदराज देव यांनी केली आहे. ऐकूया तर संतूरवर वाजवलेला राग कौशिक ध्वनी, कलाकार पंडित सतीश व्यास.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित सतीश व्यास यांनी संतूरवर वाजवलेला राग कौशिक ध्वनी ऐकल्यात. त्यांना तबल्याची साथ मुकुंदराज देव यांनी केली होती.
1: कौशल्य विकास किती आणि का महत्वाचा याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून. अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी 2:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
2: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
3: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकामे पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
2: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

रात्रीचे 10:30 झाली आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विनायकराव पटवर्धन आणि पंडित नारायणराव व्यास यांच्या गायनाची जुगलबंदी राग बागेश्वरी. विलंबित ख्यालातील बंदी जपताला द्रुत ख्यालातील बंदीश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित जपतालातील बंदिशीचे बोल आहेत बिनती सुनो मोरी. द्रुत तीन तालामध्ये तराणा निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ श्रीपाद नागेशकर यांनी, सारंगी साथ मसीत खान यांनी केली आहे. ऐकूया तर पंडित विनायकराव पटवर्धन आणि पंडित नारायणराव व्यास यांच्या गायनाची जुगलबंदी राग बागेश्वरी. हे आकाशवाणीच्या संग्रहातील अत्यंत दुर्मिळ ध्वनिमुद्रण 5 ऑगस्ट 1968 सालातलं आहे.

0: has been lost with the fishing trawler. A joint team of Coast Guard, Navy, state agencies found the capsized trawler on 12th July afternoon in the Bay of Bengal. 9 decomposed bodies have been recovered from the cabin of the ill-fated trawler. 6 persons are still missing. The mortal remains of the 15 Indian tourists who were killed in a speedboat accident in Vietnam's Phu Quoc Island have been brought back home. According to the official X account of the Embassy of India, Hanoi, the mortal remains departed from Ho Chi Minh City by Vietnam Airlines flight VN979 and arrived in Mumbai. In a tragic incident on Friday, a speedboat carrying 32 Indian tourists and 4 local crew members capsized off Phu Quoc Island, leaving 15 tourists dead. Defence Minister Rajnath Singh and Union Minister of Road Transport and Highways Nitin Gadkari, along with Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath, today inaugurated the Lucknow-Kanpur Expressway. Before the inauguration of the Lucknow-Kanpur Expressway, all these leaders inspected the expressway in Unnao. Later, they came back by the same expressway and participated in the function at Sainik School in Lucknow, where the projects worth 4,850 crore rupees were launched today, which includes inauguration of the expressway and four-lane construction of a part of Lucknow-Hardoi Highway, along with the laying of foundation stone of a flyover in Lucknow. In cricket, Indian team led by Harmanpreet Kaur today recorded a historic win in one of women's test against host England at the Lords. India defeated England comfortably by 270 runs in the first ever women's test held at Lords, chasing a target of 457 runs. The hosts were all out for 186 in their second innings before lunch on day 4. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट होईल उद्या पहाटे ठीक 5:50. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट उद्या पहाटे ठीक 5:50. तोपर्यंत निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद. आपण ऐकत आहात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर ॲपचं प्रसारण. रात्रीचे 11:11 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज रात्री 10:00 नोंदीनुसार कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 33 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथं 28 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथं 27 अंश सेल्सिअस, सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 77%, सांताक्रूज इथं 75% नोंदवण्यात आलं. मुंबई शहर आणि उपनगरासाठी येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश ढगाळलेलं राहील. कमाल आणि किमान तापमान 33 ते 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेनं दिले आहेत. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. आपण ऐकताय एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11:12 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला निर्मला गोगटे यांच्या स्वरातलं हे गीत.

आपण ऐकत होतात निर्मला देवी यांच्या स्वरातली उमाकांत कणेकर यांची श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेली ही गझल. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत निर्मला बापट यांनी गायलेलं, श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं मधुकर जोशी यांचं गीत.

भावधारा कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत निर्मला देवी यांच्या स्वरातली श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेली उमाकांत काणेकर यांची ही गझल.

0: भावधारा या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं निर्मला गोगटे यांनी गायलेलं राजा बढे यांचं गीत। या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे। हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून।
1: कौशल्य विकास किती आणि का महत्वाचा याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून। अवश्य ऐका बलसागर भारत हो। बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो।
2: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून।
3: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही। म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही। म्हणून आम्ही रिकाम्या पोटी गेला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही।
2: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ॲप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ।
0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण। रात्रीचे 11:31 झाली आहेत। नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वैष्णव चव्हाण यांचं तबलावादन, त्यांनी तबल्यावर वाजवलेला 3 ताल आपण ऐकणार आहोत। त्यांना हार्मोनियम लहरा साथ विनोद पडगे यांची आहे। ऐकूया तर वैष्णव चव्हाण यांचं तबलावादन, त्यांच्या तबलावादनात 3 ताल।

कुछ गेंद उछाल करते धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा

उस्ताद बिनु महाराज बनारस घराना उनकी एक रचना ಕೃತಕ

ಧರ್ಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗೃಧ ನಾ ತಾ ಧರ್ಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗೃಧ ನಾ ತಾ

0: नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण वैष्णव चव्हाण यांनी तबल्यावर वाजवलेला तीन ताल ऐकला. त्यांना हार्मोनियम लहरा साथ विनोद पडगे यांनी केली होती. नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण. मध्यरात्रीचे ठीक 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहो आकाशवाणीच्या संग्रहातून पैठणी, भाग 10, लेखिका डॉक्टर विजया वाड.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सादर करीत आहोत नभोनाट्य मालिका पैठणी, लेखिका डॉक्टर विजया वाड, सादरकर्त्या उमा दीक्षित. पैठणी पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग 10. श्रोतेहो, आजचा भाग ऐकण्यापूर्वी मागच्या भागात काय घडलं त्याविषयी थोडक्यात.
3: नम्रतानं मूल वाढवण्याचा निर्णय घेतलाय. ती परत शशांकडे आली आणि सारं घर आनंदाचं तोरण लागून सुखावलेलं आहे. इकडे अक्षता आणि शलाका यांनी व्यावसायिक समेट केला आहे आणि आतून एकमेकांचा दुस्वास करणाऱ्या दोघी हम दोनों मालिकेसाठी गळ्यात गळे घालून फोटो देत आहेत. रसिक श्रोते हो, पुष्कळदा असे सुखाचे वरवर आनंद देणारे क्षण ही सूजही असू शकते, माणसांना चकवा देणारी. सुमतीच्या घरी काय आलंय, सुख की सुखाचा चकवा, ऐकूया पैठणी भाग 10 मध्ये.

0: आई आई बाहेर आहे ना.
1: काय रे?
0: अगं आज ऑफिसमध्ये ना सगळीकडे अक्षताची चर्चा होती. हा अगं तो शलाका बरोबरचा फोटो ग काय गाजलाय म्हणून सांगू.
1: प्रत्येक वर्तमानपत्रानं छापला ना तो शशा. मग गाजेल नाही तर काय?
0: काही म्हणा सुमतीबाई, यू आर सिम्पली ग्रेट. कसं काय जमल होतं सगळं?
1: अरे माझं काय नाही बाबा, ही सगळी मुक्तिनाथांची कृपा. मी शांत चित्तानं जेव्हा मेडिटेशन करते ना शशांक, तेव्हा प्रश्नांची सुघड उकल आपोआप माझ्या समोर उभी राहते. मग त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू होतात. यश येव अथवा अपयश, प्रयत्न करणं महत्वाचं असं आपलं मला वाटतं. अरे चहा तुझ्यासाठी.

0: आता ज्या विषयाशी आपला संबंध नाही त्यात नाक खुपसू नये. तुर्तास स्वतःच्या प्रकृतीला जपा तुम्ही. आणि हो, माझ्या आईची भक्ती हा काही थट्टेचा विषय नाहीये. नाही, हे तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो मी.
1: तू कशाला इतका नाटकी बोलतोयस? पण असं बोललास ना तरी तुला अगदी साध्या गणेशोत्सवाच्या नाटकात सुद्धा घेणार नाही कोणी.
0: हो का? मग स्वतःबद्दल काय वल्गन आहेत तुमच्या?
1: ए, तुझ्यापेक्षा ढिगमर स्मार्ट आहे. मी शेपूची भाजी नाही तुझ्यासारखी. इंटरनेटवर माणसं कळत नाहीत ना, करणार काय.
0: हे बघ नम्र,
2: शशांक नम्रता घ्या. हे चहा घे, शिरा पण केलाय. घे ग नम्रता, थोडं थोडं खात राहायला हवं तुला. दोन जीवांची आहेस ना तू.
1: मला समजत, मी काय कुकुल बाळ नाही.
0: नम्रता,
2: तुझे मामा संध्याकाळचे का झोपलेत रे शशांक? मी उठवते हा त्यांना.
0: हो हो नम्रता, माझ्या आईला मला एकसारखं दुखवण्यात काय आनंद मिळतो ग तुला? का अशी वागतेस तू? सांग ना. अगं गरोदर आहेस, मजेत राहा.
1: स्वतःचं पौरुषत्व सिद्ध झालं म्हणून तू असशील मजेत? मी नाहीये. इथे अजून नात्याची वीणच जमली नाहीये आणि मुलाची धोंड कळ.
0: नम्रता,
1: ही ब्यात पोटात म्हणून इथे परतावं लागलं मला.
0: कितीही चांगलं वागायचा प्रयत्न केला ना तरी तू वाकडी ती वाकडीच राहणार. आय डोंट फील लाईक टॉकिंग टू यू.
1: मग जा ना उकिरडे फुंकायला.
0: गप गप राहा आणि खा पुढ्यात जे आलाय ते. मला शिकवत असते जेव्हा तेव्हा.
1: ए, बायकोशी प्रेमानं बोलता येतं तुला? येतं? कोरडा सुखड नारळ नुसता.
0: आणि तू, तू कोण आहेस? त्या कोरड्या सुखड नारळातलं खवट खोबरं आहेस तू.
1: अच्छा,
0: हो.
1: मग खुसखुशीत खोबरं कोण? दोन नवरे खाल्लेली ती संगीता?
0: नम्रता, तुझ्यापेक्षा सहस्त्रपटीने बरी आहे ती.
1: अच्छा,
0: हो.
2: रागावर तुझा आहे बघ. आता एवढा राग बरा नाही ग. तुझ्या प्रकृतीला जपायला हवं नाही. नम्रता, शशांक ती भांडी उचल बाबा.
0: अरे
1: अरे,
2: नम्रता
0: नम्रता तू आधी.
2: बर बर, हे बघ मी आवरते. हा आवरते मी. हा
3: काय कुणी केलाय पसारा खोली बर.
2: तू आहो, जरा तुम्ही शांत राहा बघू.
0: आई, मी बाहेर जाऊन येतो.
2: तुम्ही जाऊन या ना हवं तर. जा ना क्लबामध्ये जा बरं का.
3: हो जातो, तिकडे जातो. घरात काही स्वस्थ चित्त राहता येत नाही कोणालाही. सारखी कचकच कचकच, भांडी फोड, उशा फाड.
1: अरे
2: नम्रता, तोंड सांभाळून बोल. यांचा अपमान झालेला मला अजिबात चालणार नाही.
1: आणि माझा अपमान झालेला चालेल? ढोंगी सगळे नाटके नंबर मारले पोटात पारे म्हणून, नाही तर तुमचे थोबडे बघायला नसते आले इथे परत.
2: तुझ्यावर कसलीही जबरदस्ती नाहीये, तू जाऊ शकतेस परत.
1: ए थेलडे, तुला तेच हवंय का? ढोंगी कुठली?
0: नम्रता,
2: शशू,
0: कुणा कुणासमोर अपशब्द उच्चारतेस तू?
2: शशांक, तू आवाज चढवू
0: नको. ही बघ,
2: तू जातोयस ना बाहेर. जा जा बरं, मग जा. चला आपणही जाऊया बाहेर. तुम्ही क्लब मध्ये नका जाऊ, आपण जाऊ कुठे.
1: जा सगळे पुटा.

0: शशू, खूप थकलेला दिसतोय तू.
1: खूप खूप त्रास झालाय ग, शिळून गेलोय मी अक्षू.
0: खूप वाढला ना तिचा त्रास, मला समजतंय सगळं. पण शशांक, नवरा आणि बायको या नात्याचं गूढ असं आहे की वर दिसतं ते देखणं टोक हिमनगासारखं, आणि आतल्या जखमा पाण्याखाली राहिलेल्या 7/8 भाग हिमनगासारख्या अज्ञातच राहतात.
1: मानसोपचार तज्ज्ञाकडे यायला तयार नाही ती. आईबापाकडे जायची ना, नुसती धमकी देते. पाऊल मात्र घराबाहेर टाकायला अजिबात तयार नाही. 8वा महिना लागलाय ना ग तिला. कसं काढणार तिला घराबाहेर, सांग ना तूच. गेले 4 महिने ना माझं जीण अगदी नरक करून सोडलंय तिने. अक्षू, कधी कधी वाटत ना की संपवून टाकल स्वतःला.
0: शशांक, लग्न संस्थेवर ना माझा फारसा विश्वासच नाहीये. पण शशांक, एक खरंय, हे नातं जर विश्वास, प्रेम, माया, आंतरिक ओढ यांना जर छेदत असेल ना, तर अशा एकत्र राहण्याला काहीही अर्थ नाहीये.
1: खरंय अक्षू, आपल्या समाजात ना विवाह

0: नंतर छळ या प्रकरणात स्त्रीला जसं कायद्याचं संरक्षक कवच आहे तसं पुरुषाला मात्र नाही. ही माझी बायको संशय पिशाच्च बनून माझा मानसिक छळ करते हे कुणाला तरी खरं वाटेल का ग? वाटेल खरं? आणि मी तर तिच्यावर उलटा वार सुद्धा करू शकत नाही, कारण ती ती दोन जीवांची आहे आणि आपली आपली संस्कृतीच ती नाही ग.
1: शशांक, हे बघ, मी या बाबतीत आईशी बोलते. नम्रताचा स्किझोफ्रेनिया कोर्टात सिद्ध करणं मुळीच अवघड जाणार नाही आपल्याला. आणि तू एकटा नाही आहेस, तुझ्या मागे तीन तीन लोक सशक्तपणे उभे आहेत, आई, बाबा आणि मी. तू कशाला काळजी करतोयस
0: अक्षता? खरंच खूप मोकळं वाटलं ग तुझ्याशी बोलून. तुला सांगतो, मला ना या या नम्रता प्रकरणातून लवकरात लवकर सुटका हवी आहे, बस. अरे सतत सतत मला कमी लेखणं, माझा उपमर्द करणं, मानसिक छळ आणि संगीतावरून संशय, घरातल्या वस्तूंची नासधूस, ती विकृतीने पछाडलाय तिला.
1: पण होणाऱ्या बाळाचं
0: मी सांभाळीन, मी सांभाळीन ना. आई, बाबा, मी. ते मेडिकल टेस्ट प्रूव्ह करेल की ती बाळ सांभाळायला असमर्थ आहे म्हणून.
1: तू बोललायस आईशी या विषयावर
0: खूप वेळा?
1: मग आता आपण पुढे पाऊल टाकायला काही हरकत नाही शशू. विवाह मोडणं, घटस्फोट हा खूप वाईट प्रसंग आहे, पण असे संबंध घेऊन एकत्र जगण्यापेक्षा आणि रोजचं मरण अनुभवण्यापेक्षा हे परवडलं.
0: खरंच खूप बरं वाटलं का तुझ्याशी बोलून.
1: हॅलो अक्षता हियर.
2: अक्षता, शशांक आलाय का ग तुझ्याकडे?
1: हो, माझ्याजवळच बसलाय. खूप अपसेट आहे आई तो. आई, मी काय म्हणते, एखाद्या वकिलाचा सल्ला घेऊन संपून टाका ना हे सगळं. त्याची अवस्था नाही बघवते मला.
2: फार मोठं भांडण झालं ग आत्ता. म्हणजे भांडणारी तीच, तोडफोड करणारी तीच. मी ना अक्षता मोबाईलवर शूट केलंय सगळं. बघू दे ना कोर्टाला, बायकासुद्धा नवऱ्याला कसे छळतात ते.
1: अगं,
2: ती म्हणजे संगीताला मुलगा झाला ना, तो तो शशांकचा आहे असा संशय घेते आणि छळ करते त्याचा.
1: काय शी, हे म्हणजे साप साप म्हणून दोरी थोपटणं आहे.
0: अक्षता, फोन ठेवतो. अरे उगाळावा ना, तेवढा काळाच असतो.
1: आई, मी फोन ठेवते.
2: अगं
1: नाही, तू तू काळजी नको करूस, मी आहे त्याच्या बरोबर.
2: तुला शूटिंग नाही
1: आहे? आहे, पण आता रात्रीचं नाही आहे, सकाळचं आहे.
2: आणि मोहन आहे तिथे?
1: आई, त्याच्याबद्दल आपण नको बोलूया.
2: का ग?
1: तो तो शलाकाकडे सुद्धा सापडतो अधूनमधून.
2: बर, ठेवते फोन.
1: ठीक आहे, बाय, गुड नाईट.
0: संगीता, अभिनंदन, कशी आहेस?
3: छान, थँक्स शशांक, अगदी आनंदात आहे मी.
0: इनफॅक्ट मी ना कालच येणार होतो, पण राहिलं.
3: अरे इट्स ओके, यू डोंट हॅव टू फील गिल्टी अबाउट इट.
0: ए, बाळ बाकी छान आहे.
3: दुसरा आनंद दिसतोय अगदी, हो ना शशांक?
0: खरंय खरंय, दिसतोय खरा पठ्ठ्या बापासारखा. कान बघ, कान बघ केवढे आहेत.
3: हो, अगदी आनंद सारखे कानोले.
0: सो मॅम, हॅपी?
3: पण थोडीशी चिंतेत आहे रे मी.
0: म्हणजे?
3: एकटे आई पुऱ्या पडत नाहीत रे कष्टांना, फारच ओढाताण होती त्यांची.
0: एवढंच ना अगं, मग मी रजा काढतो ना चार दिवस, मावशीला मदत होईल अगं माझी. चित्रा मावशींची सुद्धा एकटीची खूप धावपळ होत असेल.
3: नाही नाही, नको रे बाबा, मला सुमती मावशी नेहमी सांगतात. ती माझ्यावरून बोलते ना, तुला संशय घेते ना.
0: मला ना आता त्या गोष्टीचं काही वाटेन असं झालंय. वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरीही खातो, किती घाबरायचं ते कळतच नाही.
3: शशांक, मला याच गोष्टीचं खूप वाईट वाटतं रे. नेहमी तू दुसऱ्याला सुख देण्यासाठी झटतोस. तुझी आई तर कमालीची सोशिक बाई आहे रे, पण तुमच्या घराच्या वाट्यालाच वनवास. मी तर शशांक मुंगी सुद्धा मारली नव्हती, पण माझ्या वाट्याला मरणप्राय दुःख.
0: संगीता
3: ग, कधी कधी वाटतं पुण्यशील माणसांना यातना द्यायची आणि पापी अपराधी माणसांना मोकाट सोडायची ही कुठली प्रभूची रीत.
0: संगीता, आज तरी त्याला तू दोष देऊ नकोस. ही हॅज गिव्हन यू अ ब्युटिफुल गिफ्ट, अ गिफ्ट ऑफ लव्ह, एक सुंदरशी प्रेम भेट.
3: खरंच खूप गोड बाळ माझ्या कुशीत आहे आणि मी उघासच वेड्यासारखी देवाला नावं ठेवते.
0: हा सो बाळाचं नाव काय ठेवणार आहेस तू?
3: काय ठेवू
0: आता? अगं तू काहीतरी ठरवलं असशीलस ना.
3: हो, अर्जुन कसं वाटतंय?
0: छान वाटतंय.
3: अर्जुन आनंद सहस्त्रबुद्धे.
0: येस, अर्जुन. ए अर्जुन या नावात खूप चांगलं वजन आहे.
3: अगदी.
0: एक मिनिट, एक मिनिट. हॅलो, हॅलो नम्रता.
4: ऑफिसात का गेला नाहीस तू? काय विचारते मी?
0: मी हॉस्पिटलमध्ये आहे नम्रता. मी संगीताचं बाळ बघायला आलोय.
4: हरामखोर, देव शिक्षा कशी करत नाही अशा
5: नम्रता. अगं काय झालं?
4: माझ्या पोटात, माझ्या पोटात तुझं बाळ.
5: अगं का कोणावर ओरडतेस तू? हे बघ, अगं जरा शांत हो. हे बघ माझं आई नम्रता. हे बघ, अगं काय झालं बाळा मला सांग. हे बघ
0: संगीता, मी निघतो.
3: हो हो हो,
0: घरी ना काहीतरी भयंकर घोळ झालाय असं वाटतंय.
3: नाही नाही, निघ तू आणि जप स्वतःला. आणि तिने काही म्हटलं तरी स्वतःचा तोल नको जाऊ देऊस.
0: मी येतो.
2: ये बाळा, बस आधी जरा शांत.
0: आई,
2: पाणी देऊ का तुला?
0: नको.
2: हे बघ, अक्षतालाही बोलवून घेऊया आपण. नाही, डॉक्टर आत्ताच येऊन गेले.
0: तिला सेडेटिव्ह दिलाय का?
2: द्यावंच लागलं रे. काय भयंकर व्हायलंट झाली. म्हणजे डॉक्टरांना सुद्धा ऐकेना रे. हे मध्ये पडले ह्यांनाही आवरेना शशा. हो ना रे, काय करावं मला काही सुचेच ना. मन काळजीनं भरून गेलंय रे. वाटत ही नम्रता तिच्या आईसारखीच. मग आता होणार बाळ तसंच झालं तर काय रे आपलं संपलं सगळं.
0: आई, आई हा देव एवढा निष्ठूर कसा ग?
2: माझा तर सतत धावा चालू आहे रे मनोमन. पण हे मन मोठं वाईट असत बघ. म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती.
0: का भडकली का पण एवढी?
2: आता काय सांगू तुला, सतत संशय आणि पछाडलेली असते. संगीताकडे गेलास तू बाळ बघायला हे कळलं तिला. तुझ्या ऑफिसात फोन केला तिने. कोण विद्यानंद वाघ आहेत ना, त्यांना विचारलं.
0: हो, माझे पीए आहेत ते. आई, म्हणजे मी त्यांनाच सांगतो मी केव्हा येणार, कुठे आहे, किती वेळ लागेल.
2: काय बस, संतापी माणसाला आणि काय भडकायला किती वेळ लागतो रे.
0: अगं माझ्याशी फोनवर बोलत होती तेव्हा म्हणजे तिची मनस्थिती ना अशी विचित्र वाटत होती ग.
2: अरे काय आता मी म्हणजे, अरे ती ना लोड मारायला लागली रे पोटावर. मला तर काय, मी घाबरून गेले. तिचे दोन्ही हात बांधून ठेवावे लागले रे डॉक्टर येईपर्यंत.
0: आई
2: काय करणार मी. दमले रे शशांक.
0: तू बस आई, मी बघतो तू बस. नम्रता, ए नम्रता उठ ना, मी आलोय. नम्रता, हे बघ मनातले सगळे संशय काढून टाक. तूच बघ जग सुंदर दिसायला लागेल. अगं आता आपलं बाळ येणार आहे ना जगात, हा त्याला ना आपण जगातली सगळी सुखं अर्पण करू. मनातले कोपरे आहेत ना ते साफसूप करून टाक ग तू. काय उगाच स्वतःला त्रास करून घेतेस तू आणि मग आपलं घरदार विस्कटून जातं, हो की नाही? हो ना नम्रता. ए उठ ना, उठतेस ना तू नम्रता?
6: Thank you.
1: आई खूप दगदग झाली आहे.

0: तुला काळजी नको करस ग तू. हे बघ, मी माझं शूटिंग कॅन्सल केलंय, तू असं कर ना, घरी जाऊन जरा आराम कर ना.
1: नको ग
2: सुमती, मी अक्षता दोघं आहोत ना शशांक जवळ. हा अगं, ही अक्षता करेल धावपळ.
0: हो आई,
2: आणि आणि नम्रताला ऍडमिट केलंय ना आपण, शी इज इन बेस्ट हँड्स. पण सुमती, तू जर का या ताणानं आजारी पडलीस ना तर मात्र मला सहन नाही होणार. अगं, तुझ्याशिवाय कुणाचा आधार आहे का ग आपल्या घराला?
1: काही होत नाही मला, पण पण या मुलीनं तरी इतका कहार का करावा? कसला राग आहे एवढा तिच्या मनात? काय हे विचित्र वागणं, सोन्याच्या घासात विष कालवणं.
0: आई, मी आत्ता तिच्या आईला फोन केला होता. अगं, ती किंचाळायलाच लागली ग. मला पोलिसात देण्याची धमकी देत होती.
1: काय
0: म्हणजे, इथे तिच्याजवळ या म्हणून खरं तर मी फोन केला होता. पण मग तिला कडक शब्दात मी सुनावलं की डॉक्टरांनी तुमच्या स्किझोफ्रेनिक मुलीला स्वतः तपासून मगच नर्सिंग होममध्ये ॲडमिट केलंय. पण अगं, ती आपल्यावरच आरोप करते, विचित्रच बोलत होती ती. मला तर काही समजेनसंच झालं.
1: अरे बापरे, ऐकून माझंही डोकं भणभणायला लागलं ग.
0: शी इज एक्झॅक्टली लाईक अ मदर. पण आई, तू नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. मी आहे ना एवढी तुझी खमकी मुलगी.
2: आपलं घर हे लग्न झाल्यापासून कचाट्यातच सापडलंय त्या नम्रताच्या. सुरुवातीला नुसता शब्दांचा मार होता, पण आता अरे अरे, इतके वाईट होत का आम्ही?
0: बाबा बाबा, प्लीज शांत व्हा. नाही, मी समजू शकते तुमची एन्झायटी, ज्याचं जळतं त्याला कळतं. बाबा, तुम्ही दोघं साधी पापभिरू माणसं आहात ना, हे तिने ओळखलं होतं. लग्नाच्या पहिल्या दिवशीच वाघ कोण आणि शेळी कोण हे ठरतं, आणि मग मग आयुष्यभर तेच आणि तेच निभवावं लागतं. हे तुमचंच लाडकं विधान आहे ना बाबा. आपला शशू शेळी झालाय, तुकवली मान, आणि ती वाघोबा झाली, ती ओचकारणारच ना.
1: पण अक्षू, मला माझ्या मुलाचे हाल बघवत नाहीत ग.
0: तू मोबाईलवर शूट केलंयस ते मी पाहिलंय आई. अशी नवऱ्याला छळणारी, त्राही भगवान करून सोडणारी बायको, आणि तिचा तो हिस्टेरिक अवतार. शी, पत्रकारांना जरी दाखवलं ना तरी हिच्यावर फ्रंट पेज कवर स्टोरी होईल. वी विल प्रेझेंट टू द पोलीस. तू तू नको काळजी करूस शशूची.
1: आजवर मी तुम्हाला आधार देत आले, पण अक्षता, आज खरंच तू मला आधार वडासारखी वाटतेस बाळा. तुझ्या रूपात मुक्तीनाथ दिसतात मला.
0: आई, तूच नेहमी म्हणतेस ना, शुद्ध सोनं फक्त वितळतं, नष्ट होत नाही. आई, आपली बाजू सत्याची आहे, आणि सत्य सुवर्णासारखंच असतं, शुद्ध आणि सात्विक.
3: आई आई, अक्षू
1: काय,
0: शशांक काय झालं?
3: डॉक्टर डॉक्टर देवधर म्हणत होत्या की पेशंट कोऑपरेट करत नाहीये.
0: काय
3: हो, कळांना जोर नाही, आणि मूल आधीच आठवलं आहे, सिझेरियन करून 5 मिनिटात सुटका करून टाकू म्हणत होते डॉक्टर. मला तिची तडफड बघवत नाहीये. मी सही करून आलोय फॉर्मवर, सिझर करायला परवानगी दिली मी. अरे बाळाची आणि नम्रताची सही सलामत सुटका तरी होईल त्यामुळे.
2: शशांक, 27 तारीख आहे ना आज.
3: हो पण
2: अरे, 7 आणि 2 9, नम्रताचा भाग्यांक 9 आहे, तिला काहीही होणार नाही, सगळं काही ठीक होईल, डोंट वरी.
3: बाबा, माझी ना देवाकडे तीच प्रार्थना आहे.
1: शशांक, मी बसते नम्रतापाशी, शुद्धीवर आहे ना ती?
3: चांगली शुद्धीवर आली आहे वाटेल, ते आरोप करते.
1: हे बघ, तू समोर असलास की प्रकरण आणखी चिघळेल, मीच थांबते मग तिच्याजवळ. हे बघ, नाही ती काही बोलली ना तरी मी मनाचा तोल अजिबात ढळू देणार नाही, तू काळजी करू नकोस.
2: नाही नाही, बरोबर आहे तिचं, सुमतीलाच बसू दे तिथे. आणि या नेमका या अक्षतावर तिचा राग आहे ना नम्रताचा.
3: ठीक आहे,
2: दमली आहेस सुमती, थकली आहेस ना?
1: नाही हो,
2: काय नाही ग, तुझ्याकडून हे घर आयुष्यभर फक्त एक्सपेक्टच करत राहिलं.
1: अहो असं काय म्हणताय, तुम्ही सगळी माझी खूप आपली माणसं आहात. जिथे हा आपलेपणा लळा जिव्हाळा असतो तिथे कष्ट श्रम यांचं काही वाटत नाही हो. शशांक बाळा, आपण दिल्या घेतल्याचा हिशोब मांडतो का कधी आपल्या माणसात? मी बसते नम्रताजवळ, आता वाट बघूया शुभवर्तमानाची. हो विश्वनाथ, आपलं पहिलं वहिलं नातवंड जगात येत आहे. त्याचा सुंदर जन्म सोहळा आपण सगळे मनोमन प्रार्थना करूया. येते मी.

0: अभिनंदन शशांक, शशांक अभिनंदन, मुलगी झाली. ऐकलत का? अहो मुलगी झाली शशांकला, नाच झाली आपल्याला. अक्षू, अगं शुक्राची चांदणी आपल्या घरात अवतरलीये, मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू.
1: चला, तिचाही भाग्यांक 9, नम्रताचा 9 होता म्हणून त्याची सुखरूप सुटका झाली, आणि आता या चांदणीचा पण 9. चला चला चला, मला बघायची आपली नाच, चला लवकर.
2: शशू, बाबा झालास चक्क. आय एम आत्या. ओ गॉड, अभिनंदन शशांक, खूप खूप अभिनंदन.
3: थँक्स थँक्स आई बाबा, थँक्स. तुम्ही सगळे माझ्या पाठीशी आहात म्हणून आज हा दिवस उगवला माझ्या आयुष्यात. मी बाप झालो एका चिमुकल्या चांदणीचा. आय जस्ट कांट इमॅजिन. आई, खरंच आहे ना गं?
0: हो रे राजा, अगदी अगदी 100% खरं आहे बरं. फक्त डॉक्टरांबाई म्हणाले आहेत बाळ प्रीमॅच्युअर आहे ना, म्हणून इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागेल.
3: हो नाही असू दे, पण आपण बघूया चला.
2: एक मिनिट एक मिनिट, मी ठेवणार तिचं नाव. आत्याबाईचा मान असतो तो. चंद्रिका, माझ्या भाचीचं नाव आपण चंद्रिका ठेवू, किती छान आहे ना नाव शशांक.
3: हो हो हो, नाही ठेव ठेव तू ठेव. फक्त तू सजेस्ट करू नकोस.
2: का?
3: नाही काय, नाकावर राग आहे ना नम्रताच्या.
0: अजून शुद्धीवर आली नाहीये ती, तोवर बाळीला आणि तिला दोघींनाही बघून घ्या, नंतर काय रिॲक्शन होणार आहे तिची ते मुक्तीनाथांनाच ठाऊक. आपण आत्ताचा क्षण मात्र एन्जॉय करूया. मी म्हणत होते मुलगी झाली तर देवकी नाव ठेवूया.
1: नको, अजिबात नको, देवकी नाव नको. तिच्या नशिबी कृष्णाचा फक्त जन्म होता, पण आयुष्यभराची ताटातूट होती. नाही नाही, ते काही नाही, मला अगदी सुखात बघायचंय आपल्या शशांकला, नम्रताला आणि त्या त्या चंद्रिकेला.
0: अगदी तसंच हो विश्वनाथ, तुमच्या तोंडात साखर पडू.
2: अगदी तसंच होईल. बरं चला आता चंद्रिका दर्शनाला. शशांकरा उचला पाऊल आता.
0: चला चला.
3: आई,
0: हा,
3: नम्रताला जाग आली आहे, मी तिच्याजवळ एकटाच बसतो जरा.
0: अगदी जरूर, मी आणि हे फक्त तिचं अभिनंदन करून जातो.
3: ते नंतरच करा तुम्ही. ऐक ऐक माझं.
0: बर
3: अक्षता, मला वाटतं तूही निघा.
2: चकुली खूप गोड आहे ना शशू. माझ्यासारखीच आहे, गोरी पान चाफे कळी.
3: आणि माझ्यासारखी
2: आठवावं लागेल.
3: हे
2: आत्याच्या वळणावर आहे.
3: अरे
2: चिडू नकोस ना.
3: कान बघ तिचे, माझ्यासारखे आहेत.
2: ओके ओके,
3: निघताय ना तुम्ही?
0: हो आहो, निघूया.
1: चला
0: शशांक.
3: काय ग?
0: काळजी घे. हा
3: हो
0: आहो, येताय ना?
3: नम्रता कसं वाटतंय तुला आता? ए कॉंग्रॅट्स, आपल्याला गोड मुलगी झाली आहे. ही सो क्यूट, यु नो. अगं आपली अक्षता तर म्हणत होती अगदी आत्याच्या वळणावर गेली म्हणून. तशीच म्हणे चाफे कळी, गोरी पान. हां, मी सांगितलं कान मात्र अगदी माझ्यासारखे, म्हणजे तिच्या बापासारखे आहेत.
4: असं म्हणजे आईसारखं काहीच नाही. आहे कुठे ती?
3: इन्क्युबेटरमध्ये आहे. प्रीमॅच्युअर बेबी आहे ना.
4: मेली आहे ना ती?
3: ए
4: खरं सांग,
3: वाटेल ते काय बोलतेस तू नम्रता?
4: खोटारडा, मेली आहे ती. मेली
2: पण एक परी परत झालं नाही का शशा? मी सुटले आई, मी सुटले. आता मूल कुणी सांभाळायचा हा प्रश्नच नाही. मेली माझी मुलगी, मेली मेली.

0: पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग 10 आत्ताच आपण ऐकला. लेखिका होत्या डॉक्टर विजया वाड. यातील भूमिका आणि कलावंत विश्वनाथ मिलिंद सफई, अक्षता पल्लवी वैद्य, शशांक प्रसाद पणसे, नम्रता अनुपमा ताकमोगे, संगीता पूर्वी भावे आणि सुमती इला भाटे. निर्मिती सहाय्य केलं होतं लीना साळसकर यांनी आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या संग्रहातून पैठणी भाग 10, लेखिका डॉक्टर विजया वाड, सादरकर्त्या उमा दीक्षित. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण. मध्यरात्रीचे ठीक 12:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, मराठी साहित्यातील ख्यातनाम कादंबरीकार गो नि दांडेकर, ख्यातनाम कादंबरीकार दुर्गप्रेमी गो नि दांडेकर अर्थात गोपाळ नीलकंठ दांडेकर. आजच्या गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण गो नि दांडेकर यांच्या काही चित्रपटातली गीतं ऐकणार आहोत. सुरुवातीचं गीत आहे पवनाकाठचा धोंडी या चित्रपटातलं. उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रोत्याहो, कादंबरी, कथा, चरित्र, लघुनिबंध असे वेगवेगळ्या प्रकारचं लेखन गो. नि. दांडेकर यांनी केलं. त्यांनी 100 हून अधिक पुस्तकांचं लेखन केलं असून त्यांच्या लेखनामध्ये प्रामुख्यानं इतिहास, संस्कृती, पुराण, कथा, कादंबरी असं वैविध्यपूर्ण विषय त्यांच्या लेखनामध्ये आले आहेत. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जैत्रे जैत या चित्रपटातलं रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं नाधो महानोर यांचं गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

कादंबरी लेखनापेक्षा संस्कृती चित्रणावर त्यांचा अधिक कटाक्ष होता. गो. नी. दांडेकर यांनी 1947 बिंदूची कथा या कादंबरीनं आपल्या कादंबरी लेखनाला प्रारंभ केला. पवनाकाठचं धोंडी, पूर्णमाईची लेकरं, शितू, पडघवली, माचीवरचा बुधा या त्यांच्या कादंबऱ्या असून कुणा एकाची भ्रमणगाथा ही त्यांची कादंबरी आहे. मृण्मयी आणि मोगरा फुलला या कादंबऱ्या ज्ञानदेवांशी निगडीत आहेत.

0: आले पाहिजे कोणासाठी?
1: श्रोतासाठी.
0: आणि खंडोबाले देणार काय हयद नुसती दोन
1: चिमटी.

गीताबाहेर चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. स्वैर मनस्वी भ्रमंतीतून निसर्गाच्या सहवासातून मिळालेले असंख्य जीवनानुभव त्यांनी आपल्या वाङ्मयामध्ये मोठ्या ताकदीनं हाताळले. भारतीय वेदांत आणि संत साहित्याचे संस्कार त्यांच्या लेखणी आणि वाणीवर ठळकपणे उमटलेले आपल्याला दिसतात.

याबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. मध्यरात्रीचा ठीक एक वाजला आहे. प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पंडित शरद साठे यांनी गायलेला राग दरबारी आपण ऐकणार आहोत. विलंबित ख्यालातील बंदी शेख तालात, द्रुत ख्यालातील बंदी शेख तालात निबद्ध आहे. विलंबित एकतालातील बंदिशीचे बोल आहेत हजरत तुरकमन. द्रुत एकतालातील बंदिशीचे बोल आहेत री हा ढंग वेखो. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी, हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी केली आहे. ऐकूया तर राग दरबारी, कलाकार पंडित शरद साठे.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित शरद साठे यांनी गायलेला राग दरबारी ऐकलात. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी, हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी केली होती. नादब्रह्म कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म

0: मध्यरात्रीचा ठीक 1:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. शंकर पाटील यांची पटकथा, लीला गांधी आणि उषा चव्हाण यांचा अभिनय, जगदीश खेबुडकरांची गीतरचना आणि राम कदम यांचं संगीत, या सगळ्यांसोबत अनंत माने दिग्दर्शित एक चित्रपट, म्हणजेच आत्ता ज्या चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं तोच केला इशारा जाता जाता. या चित्रपटातली गाणी स्वरबद्ध करणं हे खरं तर राम कदम यांच्यापुढे एक आव्हानच होतं. पण आव्हानं स्वीकारण्यातच आनंद मानणारा हा संगीतकार होता. थोडी थोडकी नाही, 15 गाणी या चित्रपटामध्ये होती आणि तीही वेगवेगळ्या तऱ्हेची. स्त्रीची संवेदनशीलता जपणारं माहेर गीत होतं, जोशात नाचायला लावणारं डोंबारी गीत होतं, शृंगाराला आव्हान देणाऱ्या लावण्या होत्या, टेचात नाचायला प्रवृत्त करणाऱ्या गवळणी होत्या, गानसमाधीत गुंगवणारं शास्त्रीय संगीत होतं. एक ना दोन, 15 गाणी आणि त्यांच्या वेगवेगळ्या भावछटा.

डाव्या डोळ्यांना खुडून घाल।

आणि अशा या भावछटामधलंच यमन रागामध्ये स्वरबद्ध केलेलं एक गाणं अर्थात एक लावणी म्हणजे लाखामधुनी सख्या तुम्हाला अचूक मी हेरलं, तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं. ही लावणी ऐकायला पुण्याच्या आर्यन या चित्रपटगृहात एक रसिक रोज अक्षरशः तिकीट काढून येत असे आणि पुण्यामध्ये हा सिनेमा 85 पेक्षा अधिक आठवडे चालला तितके दिवस लावणी बघण्याचा आणि ऐकण्याचा आनंद त्या रसिकानं लुटला. अशाही काही गाण्यांच्या आठवणी आहेत, आपण ऐकूया. केला इशारा जाता जाता या चित्रपटातलं सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं जगदीश खेबुडकरांचं हे गीत.

संगीतकार राम कदम यांचा सूर आणि ताल दोन्ही लहान वयातच पक्क झालेलं होतं. शालेय जीवनात कवितांना लावलेल्या चाली, वाद्यवादन, मेळ्यांमध्ये स्पर्धांमध्ये केलेलं गायन, गाडगेबाबांबरोबर कीर्तनाच्या द्वारे झालेला संगीतकलेचा विकास, गुरु अब्दुल करीम खां यांच्याकडं रागदारीचे घेतलेले धडे, चांदलाल यांच्याकडं घेतलेलं क्लॅरोनेटचं शिक्षण, या सगळ्यामधून राम कदम यांच्या संगीतवृक्षाला चांगलंच खतपाणी मिळालं. प्रभातच्या वातावरणात या संगीतवृक्षाला अनेक धुमारे फुटले, बहर आला. क्लॅरोनेट वादक असणारे दादा संगीतकार झाले.

गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेला एखादा गायक वेळेवर आला नाही तर ध्वनिमुद्रण ठप्प झालं अशी वेळ त्यांच्यावर कधीच आली नाही. अशा वेळेला त्यांनी स्वतःच्या आवाजात गाऊन देखील गाणं पूर्ण केलं होतं. त्याचंच एक उदाहरण म्हणजे बाई मी भोळी हा चित्रपट सांगता येईल. आली आली हो भागा बाई हे गाणं याच चित्रपटातलं. राम कदम यांनी खरं तर हे गाणं चंद्रशेखर गाडगीळ यांच्याकडून गाऊन घ्यायचं ठरवलं होतं. त्यादृष्टीनं पुण्यात रिहर्सल देखील झाली होती पण सकाळी 10-10:30 वाजेपर्यंत ते आलेच नाहीत. सगळे वादक तयार होते. 10:30 वाजले 11 वाजले तरी चंद्रशेखर गाडगीळ यांचा पत्ता नाही. रेकॉर्डिंग रहित होतं की काय असं वाटायला लागलं. पण 11:30 वाजता राम कदम यांनी रेकॉर्डिंग सुरू केलं आणि स्वतःच हे गाणं गायलं. आज आपण ऐकणार आहोत बाई मी भोळी या चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी.

महाराष्ट्रामध्ये तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेतील राजकारणावर आधारित एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचं नाव एक गाव बारा भानगडी. या चित्रपटात तमाशा होता, सर्वसामान्य लोकांच्या समस्या होत्या, रहस्यमयता होती, रंजकता होती आणि या सगळ्यांबरोबर लोकांना आवडतील अशी कथानकाच्या मुशीतून बाहेर पडलेली गाणीही होती. 1968 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट एक गाव बारा भानगडी. आपल्यापैकी अनेकांनी हा चित्रपट बघितला असेल. नेळू फुले यांची झेले आणण्याची भूमिका आजही आपल्याला आठवते. जगदीश हेबुडकर यांची गीतरचना असणारी गाणी आणि कृष्णा कल्ले यांचा स्वर आजही आठवतो. याच चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया.

एक गाव बाराभनगडी या चित्रपटामध्ये अरुण सरनाईक, गणपत पाटील, गुलाब मोकाशी, गोविंद कुलकर्णी, जयश्री गडकर, दादा साळवी, नर्मदा मोरे, निळू फुले, बर्ची बहाद्दर, भालचंद्र कुलकर्णी, शांता तांबे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आपल्यापैकी अनेकांनी हा चित्रपट पाहिला असेल. ठकवाडीतील पाटलाची बहीण राजक्का माडीवरून पडून गतप्राण झाली. त्याच दिवशी तिथल्या शाळेतील एक तरुण सुंदर शिक्षिका 25,000 रोकड रकमेसह बेपत्ता होते आणि या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी साहेबराव या तरुण पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते. साहेबरावांची आणि तमाशा फडातील फुलवतीची ओळख होते. तेव्हा साहेबराव फुलवतीलाच हाताशी धरतात आणि फुलवती, गावचे पाटील, सरपंच, ठेकेदार या सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढते. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक मत्सराची ठिणगी पडते आणि या गुन्ह्याला वाचा फुटते, असं हे कथानक होतं. एक गाव बारा भनगडी या चित्रपटातली आणखीन एक ढंगदार अशी लावणी ऐकूया.

0: श्रोते हो, संगीतकार राम कदम यांच्यावर आधारित कार्यक्रमाचा दुसरा भाग आज आपण ऐकला. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
2: मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग भाग 14 आत्ताच आपण ऐकलात. मध्यरात्रीचे ठीक 2:04 झाली आहेत. आता प्रसारित करत आहो कार्यक्रम साहित्य सौरभ.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. ऐकूया कार्यक्रम साहित्य सौरभ. आजचा हा कार्यक्रम केंद्रित आहे कवयित्री इंदिरा संत यांच्यावर.

तर इंदिरा संत आपल्या विस्मृतीत कधी गेल्याच नाहीत. विशेषतः बाहेर वेडावाकडा पाऊस पडायला लागला की आपल्या ओठावर इंदिराबाईंच्या कवितेचे शब्द सहजच येतात. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमोळी आणि दारात सायली. कुब्जा ही त्यांची कविता तरी कुठे विसरलोय आपण. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ. आणि त्यांची आणखी एक कविता, पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे, लिपिरेशांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे. इंदिराबाईंच्या कितीतरी कविता आपल्या मनाच्या तळघरात आपण अगदी जपून ठेवल्या आहेत. इंदिराबाईंचा जन्म 4 जानेवारी 1914 तवंदी नावाच्या बेळगाव जवळच्या लहानशा खेड्यात बाईंचं बालपण गेलं. शिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या, फर्ग्युसन कॉलेजात शिकायला लागल्या. तिथेच त्यांना कवी ना मा संत भेटले. वयाच्या 16व्या 17व्या वर्षी म्हणजे साधारण 1930-31च्या सुमारास इंदिराबाई कविता लिहू लागल्या. 1935 साली त्यांचा प्रेमविवाह कवी नामा संत यांच्याशी झाला आणि एका अभिरुची संपन्न सहजीवनाची सुरुवात झाली. साहित्यप्रेमाच्या भक्कम पायावरच त्यांचं सहजीवन उभं होतं. लग्नानंतर अगदी सुरुवातीच्या काळात इंदिराबाई कवितेपेक्षा कथाच अधिक लिहायच्या. कारण काय तर कथेला त्या काळी चक्क 12 रुपये मानधन मिळायचं आणि त्या पैशातून पुस्तकं विकत घेता यायची, म्हणून बाई असं करायच्या. पुस्तकाचा विषय निघालाय, त्यामुळे मला बाईंची मोरपीस नावाची कविता आठवलीय. बालपणीच्या गमती जमती एक त्यातली अजून हसते, पुस्तकातले मोर पीसते हळूच गालावरूनी फिरते. सक्तीचे करी भकास पुस्तक, सक्तीचे करी भकास पुस्तक, अर्थ जातला येत न उमजून, आगंतुकाची मल्ली नाथी सगळा याचा चोथा आपण. अभ्यासाचे गभीर नाटक शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते. बालपणीच्या पुस्तक वाचतानाच्या गमती जमतीवरची गोड अशी ही कविता. आजही ही कविता वाचताना खुणेसाठी पुस्तकात ठेवलेलं मोरपीस आपल्याही गालावरून नकळत फिरू लागतं. लग्नानंतर इंदिराबाईंचं कथालेखन, आवडीच्या पुस्तकांचं वाचन सुरूच होतं आणि त्याचबरोबर कविता लेखनही. 1940 साली त्यांचा आणि त्यांचे पती नामा संत यांचा एकत्रित कविता संग्रह सहवास प्रसिद्ध झाला. पुढे 1944 साली नामा संतांना बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली आणि दोघंही बेळगावला स्थायिक झाले. त्यावेळचं बेळगाव छोटसं पण हिरव्यागार वनश्रीनं नटलेलं सुंदर असं गाव होतं. बेळगावात राहत असतानाची एक लोभस आठवण इंदिराबाईंनी मृदगंध या त्यांच्या ललित लेखसंग्रहात लिहून ठेवली आहे. मे महिन्याचे अखेरचे दिवस होते, पावसाळा कधीही सुरू होईल असं वातावरण झालं होतं. एके संध्याकाळी 8च्या सुमारास दाराशी टांगा थांबला. टांग्यातून कोण आलंय ते पाहायला इंदिराबाई दाराशी आल्या. पाहिलं तर टांग्यातून नामा संत हसत हसत खाली उतरले आणि बाईंना म्हणाले, चल चल आपल्याला जायचंय एकीकडे. नेसलेलं पातळ चांगलंच होतं. मग ओचा पदर नीट करून बाई त्यांच्याबरोबर निघाल्या. त्यांचा मुलगा चंदू तसा लहानच होता त्यावेळी, त्यानेही मी बरोबर येतो असा हट्ट धरला म्हणून त्यालाही घेऊन दोघं निघाले. कॅम्पमध्ये एका चौकातील बसक्या पुलापाशी टांगा थांबला. टांग्यातून तिघही खाली उतरले. नामा संत बाईंना म्हणाले, ते बघ तिकडे. त्यांनी सांगितलेल्या दिशेला पाहावं तर काय, असा उत्सव कधी जन्मात बघितला नव्हता. वर ढगाळलेलं आभाळ, किट्ट काळोख, गार गार थेंब टाकणारा वारा, कॅम्पमधले अवाढव्य फांद्या असलेले ते उंच भरगच्च वृक्ष, त्या वृक्षांच्या पाना फांद्यातून झिलमिल लखलखणारे असंख्य काजवे, त्यांच्या हिरवट पारदर्शी शांत अशा प्रकाशबिंदूंची झगमगणारी अगणित नर्तनवलय पाहताना बाईंनी त्या काजव्यांच्या वृक्षाला नाव दिलं नक्षत्र वृक्ष. नक्षत्र वृक्षात हरवून जाण्याचा बाईंचा हा अनुभव मनात रुजलाच होता अगदी खोल. पुढे अनेक वर्षांनी आणखी एक अनुभव त्यांनी घेतला. घरापासून नोकरीच्या ठिकाणी जाताना

वाटेत त्यांना खणलेली माती दिसली. धरणीच्या गाभ्यातून खणून काढलेली ओलसर लाल अगदी ताजी माती, मानवी स्पर्शही न झालेली. ती माती बाईंनी हातात घेतली तेव्हा त्यांना तिचा स्निग्ध मऊ शीतोष्ण स्पर्श अगदी जाणवायला लागला. या अनुभवानंतरही बराच काळ मध्ये निघून गेला. नक्षत्र वृक्षाचा अनुभव आणि हा ताज्या मातीच्या स्पर्शाचा अनुभव, हे दोन्ही अनुभव अबोध मनाच्या पातळीवर परस्परात अनाहूतपणे मिसळून जाऊन काही वर्षांनी बाईंना कविता सुचली, मृण्मयी. मृण्मयी म्हणजे मातीची, मातीचे धरणीचे गुणधर्म असलेली स्त्री. मातीला पार्थिवतेला अपुरेपणाचा शाप आहे आणि तो शाप आहे म्हणूनच तिला पूर्णत्वाची, फळत फुलत राहण्याची ओढही आहे. मग त्याच ओढीने ते पुरुषाला साथ घालते आणि त्याकरताच सर्व ऋतूंचे विभ्रमही तिला हवे असतात. बाईंची मृण्मयी ही कविता याच आशयाची. रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण. रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण. मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन. कोसळताना वर्षा अविरत, स्नान समाधी मध्ये डुबावे. तवात विजल्या प्राजक्ता परी, ओल्या शरदा मधि निथळावे. हेमंताचा ओढून शेला, हळूच ओले अंग टिपावे. हेमंताचा ओढून शेला, हळूच ओले अंग टिपावे. वसंतातले फुला फुलांचे छापील उंची पातळ ल्यावे. ग्रीष्माची नाजूक टोपली, उद्वावा कच भार तिच्यावर. जर्द विजेचा मत्त केवडा, तिरकस माळावा वेणीवर. आणि क तुझी या लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे. उभे राहुनी असे अधांतरी, तुझला घ्यावे तुझला घ्यावे. बाईंच्या याच कवितेत नाही तर आणखी अनेक कवितांमधून विविध झाडांचे, पानाफुलांचे, ऋतूंचे संदर्भ येत राहतात. निसर्गाचे अनेक रंग, त्याच्या मनोहारी छटा, निसर्गाची लोभस रूपही त्यांच्या कवितेत सातत्यानं येत राहतात. आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या कवितेत परस्परांमध्ये जणू फेरच धरतायत. शिवाय त्या फेराला एक लय आहे, एक नाद आहे, असंच आपल्याला वाटत राहतं बाईंच्या कविता वाचताना. कधी कधी बाई त्यांच्या शब्दांच्या कुंचल्यातून निसर्गालाच व्यक्तित्व बहाल करतात. याच संदर्भात त्यांची ही निळी पांढरी नावाची एक कविता मला आत्ता आठवते. त्या कवितेत शरद ऋतूतील दुपार रंगवली आहे बाईंनी. ही निळी पांढरी शरदातील दुपार, तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार. ही निळी पांढरी शरदातील दुपार, तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार. दाटली सायकी स्निग्ध शुभ्र आकाशी, फिरतात तशाया शुभ्र ढगांच्या राशी. त्या ऊन दुधाचे घुटके घेत खुशाल, त्या ऊन दुधाचे घुटके घेत खुशाल. सुस्तीत लोळतो हिरवा खाली माळ, अन बसल्या तेथे गाई करीत रवंथ. वारीत शेपट्या कोणी चरती संथ. याच कवितेत बाई शेवटी म्हणतात, का गोड जाड्य हे पसरे धरणी वरती, का गोड जाड्य हे पसरे धरणी वरती. रेंगाळत का हे सौख्य विलक्षण भवती. दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार. टाकीत पावले चाले रम्य दुपार. एखाद्या दिवस भरलेल्या गर्भार स्त्रीसारखी शरदातली ही दुपार इंदिराबाईंना दिसली. इंदिराबाईंची प्रतिभा पाहताना वाटतं हे सगळं कुठून येत असेल. बाई स्वतः त्यांच्या अजिंठा या कवितेत म्हणतात, अजिंठ्याच्या कलाकाराची विसरून राहिलेली एक पुसट रेषा माझ्या रक्तातून वाहत आहे. बाईंचं हे म्हणणं किती खरं आहे ना. बाईंनी अनुभवलेला निसर्ग, तो अनुभवतानाची त्यांची तरल भावावस्था आणि ती अवस्था शब्दात मांडताना त्या कवितांना आलेलं तेज, त्या शब्दांना लाभलेलं व्यक्तिमत्व, सगळं अलौकिकच आहे. बाईंच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाई आपली भावावस्था, आपल्या मनाची स्थिती आणि बाहेरची परिस्थिती निसर्ग प्रतिमांमधून आपल्यापर्यंत पोचवतात, आणि तेही अगदी सूचकपणे.
साध्या अनलंकृत शब्दात उतरलेला आशय इतका घनगंभीर असतो की तो आत खोलवर आपल्या मनात झिरपतच राहतो. म्हणजे कसं तर त्यांची स्थिरचित्र नावाची एक कविता आहे, तीच ऐकवते. वर निळ्या पांढऱ्या फराट्यांचे कोरडे आकाश, वर निळ्या पांढऱ्या फराट्यांचे कोरडे आकाश, खाली कठोर करड्या रेषांचा ओसाड माळ, मध्ये उंच कुतुब मिनार कष्टमापक, पायथ्याशी एक उघडी वही सावलीत सामावलेली, पायथ्याशी एक उघडी वही सावलीत सामावलेली, जिच्यावर साकारलेले श्री शिल्कीचे पूज्य ब्रह्म, एक पोपटी वेल वळसेदार रांगणारी, रांगत रांगत पाषाणावर हिरवी बोटे टेकणारी, हे एक स्थिरचित्र, हे एक स्थिरचित्र. केवळ 11 वर्षांचं सहजीवन, अचानक उद्भवलेल्या विषमज्वराने नामासंतांचं झालेलं अकाली निधन, पदरात 3 मुलं, अशा परिस्थितीत एकटीनं संसार करताना झालेली मनाची आणि संसाराची स्थिती आणि अशाच संसाराचं चित्र कधी पालटेल ते ठाऊक नाही, म्हणूनही कदाचित कवितेला बाईने नाव दिलं असावं स्थिरचित्र. पण या स्थिरचित्राला मुलाबाळांची, कवितेची आणि स्मृतीत राहिलेल्या पतीच्या प्रेमळ सहवासाची पोपटी वेल आहे, आणि ती वेल पाषाण हृदयी समाजावर आपली हिरवी बोटं टेकवणारी आहे. शेला, मेंदी, रंगवावरी, गर्भरेशीम, मृगजळ, वंशकुसुम, निराकार अशा अनेक संग्रहातून बाई शेवटपर्यंत कविता लिहित राहिल्या. भावगर्भ, तरल आणि जाणीवेच्या पातळीवर उतरलेल्या अनुभवाची आत्मनिष्ठ रसमयी कविता बाई लिहित राहिल्या. 85 वर्षाच्या जीवनकाळात 60 वर्ष त्यांचा हात लिहिता होता. 1970 नंतरच्या काळात स्त्री स्वातंत्र्याचे, स्त्रीवादाचे वारे वाहू लागले. त्याचा प्रभाव इंदिराबाईंच्या काही मोजक्या कवितांवर पडला. या संदर्भातली मध्यमवर्गी गार्गी ही कविता तर प्रसिद्धच आहे, पण स्त्री जीवनाचा वेध घेणारी त्यांची आणखी एक कविता मला फार आवडते. त्या कवितेचं शीर्षक आहे एकटी. एकट्याने स्वावलंबी वृत्तीने जगणाऱ्या स्त्रीकडे समाज कसा पाहतो यावरची ही कविता. आज काळ बदललाय, स्त्रियांची स्थिती, समाजाची मानसिकता बदलली आहे, काही प्रमाणात हे खरंही आहे, पण सार्वत्रिकपणे अशी परिस्थिती झालीय असं मात्र दिसत नाही. एकट्याने राहणाऱ्या स्त्रीकडे स्पष्टपणे नाही तरी मनातून आजही अनेकदा ज्या भावनेनं पाहिलं जातं त्यावरच काही सांगू पाहणारी बाईंची एकटी ही कविता. एकटी मिळवती ती मग कशीही, लहान मोठी, विवाहित अविवाहित, गरीब श्रीमंत, शेवटी ती एकटी. एकटीचे दार उघडे, आत गप्पा, प्रश्नांच्या माशा घोंगावत, आत बाहेर कोण, काय, कसल्या, हे एक रिकाम टेकडे कुतूहल. एकटीचे दार बंद, प्रश्नांचे तीर दारावर, अस्वस्थ, तर्कग्रस्त, मनात गाठी बांधणारे. एकटीचे बाहेर जाणे नीटनेटके, सहज, दिमाखाचे, मागून प्रश्नांचा घोळका, कुठे, कुणाकडे, कशाला, उत्सुक, उतावळा. एकटीचे यश बढतीचे, पगारवाढीचे, बदलीचे, परीक्षांचे, प्रश्नांच्या मानाखाली हिरमुसलेले हिंसक, कुणामुळे, कशामुळे. एकटीच्या घराला कुलूप, सगळे प्रश्न दुर्मुखलेले, दुखवट्याच्या सभेसाठी उत्सुक, प्रश्नांचा घोळका सतत एकटी बरोबर, आज इथला, उद्या तिथला, तिच्याच आया बहिणींचा. एकटीच कशी, कोण, कुठून, का, आणखी आणखी, प्रश्नांचा घोळका सतत एकटी बरोबर. बाईंच्या काही कवितांमधून स्त्री जाणीवेचे पदर दिसत असले तरी स्त्रीवादी कवयित्री ही काही त्यांची खरी ओळख नाहीच. बाईंनी स्त्रीवादी नाही तर संवेदनशील स्त्री मनाची कोमल भावकविता लिहिलीय. आयुष्यात आलेले कटू अनुभव शांत समंजस वृत्तीने पचवणारी स्त्री
त्यांच्या कवितेत वारंवार आपल्याला भेटत राहते. किती उठली वादळे, किती सावट दाटले, किती ताणले तणावे, किती काहूर माजले, किती सोसले साहिले, किती टाकले गाळून, आता त्याची न जाणीव नाही तीही आठवण. कात उलटून टाकिली, मन मोकळे कोवळे, उन्हा वारी याची मूस कशी वेल्हाळ सळसळे, उन्हा वारी याची मूस कशी वेल्हाळ सळसळे. आयुष्यात सोसावा लागलेला कडवटपणा, वाट्याला आलेल्या दुःखाची काट टाकून निसर्गाच्या कवितेच्या सहवासात बाईंनी आपल्या मनाला सतत मोकळं कोवळं ठेवलं. आपल्या कवितेचं महावस्त्र समंजस, उन्नत मनाचा, विशुद्ध भावनेचा शालीन शेला पांघरून मराठी वाचकांना दिलं. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर बाईंनी लिहिलेली महावस्त्र नावाची कविता त्याचीच साक्ष देणारी. वर्तमानाचा आस्वाद सहा रसांच्या फुलांचा, फुले वेचावी फुडावी हाच नाद जीवनाचा. हसू रुसूच्या डोळ्यांनी घ्यावा पदर भरून, आणि स्मृतीच्या अंगणी रास घालावी नेऊन. स्मृती मोठी कलाकार, स्मृती मोठी कलाकार घेते भरून रांजण. रस रंग परागांचे चाले तिचे घुसळण. निळे जांभळे अंजिरी धागे वर तरंगले, रेशमाचे रंगरंग रांजणात रूप आले. तेच उलगुन धागे पहिली साखळी घालते, तेच उलगुन धागे पहिली साखळी घालते. रुद्र गाठीच्या विणीने महावस्त्र मी गुंफिते. घन श्याम सावळ असा उभा मागे भूतकाल, ओलांडते वर्तमान एका क्षणाची चाहूल. विणलेले महावस्त्र शेला त्याला पांघरते, विणलेले महावस्त्र शेला त्याला पांघरते. वर्तमानाचे संचित त्याच्या पायाशी ठेवते, वर्तमानाचे संचित त्याच्या पायाशी ठेवते. बाईंच्या कविता वाचताना आपल्या मनात येतं, निसर्ग, प्रेम, विरह, दुःख आणि एकाकीपण हे त्यांच्या कवितेचे पंचप्राण आहेत. पण त्यांच्या कवितेकडे अधिक जाणतेपणानं, सूक्ष्मपणानं पाहताना ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे जे म्हणतात ते अधिक भिडतं आपल्या मनाला. अरुणाताई म्हणतात, बाईंच्या कवितेतलं प्रेम म्हणजेच त्यांचं दुःख आहे, त्या दुःखाच्या गाभ्यातच विरह आहे, विरहाची मिठी एकाकीपणाला आहे, आणि या सगळ्यात निसर्ग विरघळून एकजीव झालेला आहे. हे सगळं आपल्याला जसं जसं जाणवत जातं तसं तसं अधिक खोलवर उमजत जातं. इंदिराबाईंची कविता, त्यांची प्रतिभा मराठी साहित्यात सर्वार्थानं किती वेगळी आणि श्रेष्ठ आहे ते. इंदिराबाईंच्या प्रतिभेबद्दल बोलायचं तर त्यांच्याच जशी ती या कवितेची आठवण येते. जशी ती, तो कधी येईल कधी न येईल, कधी भेटेल कधी न भेटेल, कधी लिहील कधी न लिहील, कधी आठवण काढील कधी न काढील, असा तो एक अनिश्चिती. बंदिस्त घड्याळातील लंबकासारखी, मृत्यूसारखी, त्या अनिश्चितीच्या ताणाच्या धाग्यात तिचे पाय गुंतणार, काचणार, कोलमडणार. त्या अनिश्चितीच्या ताणाच्या धाग्यात तिचे पाय गुंतणार, काचणार, कोलमडणार. पण तिने त्या रंगदार धाग्यांचा एक पिळदार गोफ केला आणि त्याच्या झुल्यावर उभी राहून ती झोके घेऊ लागली या आसमानापासून त्या आसमानापर्यंत. अशी ती एक मुक्ता, वाऱ्यासारखी, जीवनासारखी. ती एक मुक्ता, वाऱ्यासारखी, जीवनासारखी. वाऱ्यासारख्या आणि जीवनासारख्या मुक्त अशा इंदिराबाईंच्या प्रतिभेला पुन्हा एकदा सादर वंदन. धन्यवाद.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम साहित्य सौरभ. आजचा हा कार्यक्रम केंद्रित होता कवयित्री इंदिरा संत यांच्यावर. लेखन आणि वाचन केलं होतं दीपाली दातार यांनी. सूत्रसंचालन सविता जेरे यांचं आणि सादरकर्ते होते सुमित श्रीबाद. साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: आपण ऐकत होतात कार्यक्रम साहित्य सौरभ. मध्यरात्रीचे 2:27 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतवहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, 1950 आपल्या देखण्या रूपानं, हसऱ्या प्रसन्न चेहऱ्यानं, सहज सुंदर अभिनयानं रसिकांवर ज्यांनी मोहिनी घातली ते गणेश भास्कर अभ्यंकर अर्थात विवेक. आजच्या गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ज्येष्ठ अभिनेते विवेक यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं ऐकणार आहोत. भक्तीचा मळा या चित्रपटासाठी संत ज्ञानेश्वराचं काम व्ही शांताराम यांनी त्यांना दिलं. ऐकूया भक्तीचा मळा या चित्रपटातलं हे गीत.

लोकशाहीर राम जोशी या चित्रपटातलं जयराम शिलेदार यांनी यांच्या स्वरातलं वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं. 1944 साली सुरू झालेली चित्रपटाची वाटचाल 1981 सालापर्यंत चालू होती. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत संत बहिणाबाई या चित्रपटातलं स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेलं राजा बढे यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर नरवीर तानाजी या चित्रपटातलं सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत.

धर्मी तळमळते, रात्री संमय संग जळते, बायकांचं दुःख बायकांनाच कळते।

आशा भोसले यांच्या स्वरातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं श्रोते हो। या काळामध्ये त्यांनी सुमारे 80 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, पण यापैकी सुमारे 15 ते 20 चित्रपटात नायकाची भूमिका त्यांना मिळाली होती। कार्यक्रमात यानंतर देवबाप्पा चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत।

0: कार्यक्रमात यानंतर प्रभाकर जोगी यांनी स्वरबद्ध केलेलं देवघर चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि अपर्णा मयेकर यांच्या युगल स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.
1: अगं

श्रोते हो, मराठीतले देखणे नट असा त्यांचा नावलौकिक होता. गृहदेवता धाकटी जाऊ हे त्यांचे चित्रपट राष्ट्रीय रौप्य पदकाचे मानकरी ठरले. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत आहेर चित्रपटातलं दत्ता डावजेकर यांनी स्वरबद्ध केलेलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं नामदेव भटकर यांचं गीत.

आपण ऐकत होतात आहेर चित्रपटातलं दत्ता डावजेकर यांनी स्वरबद्ध केलेलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं, नामदेव भटकर यांचं गीत. या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. मध्यरात्रीचे ठीक 3 वाजले आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेली पी सावळाराम यांची

आशा भोसले यांच्या स्वरातला वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेली पी सावळाराम यांची ही गवळण आपण ऐकली. श्रोते हो, आषाढवारी हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचेत आहे.

0: کیا شہزانی نو بر نہ کے لوگ پیا کیا شہزانی نو بر نہ کے لوگ پیا مل پنڈھری لانے لگا پیا पंढरीची वाट लय अवघड काय सांगू जीवाची परवड चालता चालता माझ्या पायाला आलं फाड
1: केवढं फाड आलं
0: एक एक सुपारी आवडा म्हणूनच म्हणती
1: काय म्हणती
0: शेजारणीनं बरं नाही केलं गया आणि मला पंढरीला

0: सोवळ ओवळ
1: म्हणजे
0: अगं शिवता शिवत झाली की आंघोळ, शिवता शिवत झाली की आंघोळ, दिवसात न तीनदा तीनदा केली आंघोळ तरी नाही गेला अंतरीचा खळमळ।
1: अगं थोडा पाच एक साबण घ्यायचा, खसा खसा अंगा लावायचा, म्हणजे सगळा मळ गेला।
0: अगं साबण कुठं मळ मन धुत वय ग? अगं म्हणणंच म्हणती
1: काय म्हणती?
0: ह्या नतवाल्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया। एका जनार्दनी पंढरीची वारी, वारीनं केली तारांबळ भारी।
1: काय तारांबळ
0: बया? केवढी तारांबळ? आंघोळ करायची तारांबळ, लाईन लावायची तारांबळ, दर्शनाची तारांबळ, माझ्या घरी केवढी बेंबळ।
1: आता बेंबळ?
0: हो माझी मस्त मायाशा पाणावती का तेरकाला पाहून देत असेल का? हल्या हल्या थुत हरिडोक।
1: अहो आत्या बाई, ही पंढरपूर आहे पंढरपूर, आपलं घर नव बरं का?
0: अरे म्हणच म्हणते।
1: काय म्हणते?
0: ह्या नतवाल्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, आणि मला पंढरी

श्रोत्याहो, समान सूत्रानं जगण्याचं तंत्र आहे. वेदोपनिषद काळापासून माणूस अखंड चालत आला आहे. जो थांबला त्याचे डबके झाले, त्यात त्यानं ऱ्हास निर्माण केलं. पण जो चालत राहिला तो आनंद घेत राहिला.

श्रोत्याहो, एकांत, लोकांत आणि वेदांत म्हणजे वारी. भगवंत एकच आहे. त्या एका भगवंताच्या ठिकाणी स्वतःच्या मीपणाचं अंतःकरण म्हणजे वेदांत होय. भावधारा कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मन्नाडे यांच्या स्वरातलं हे गीत.

आपण ऐकत होतात सुप्रभात हुल्याळकर यांनी गायलेला विठ्ठल शिंदे यांनी स्वरबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग.

याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. 3:31 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम मिश्र संगीताचा. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत स्वर आशा भोसले यांचा.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेला सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गीत.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत जानकी अय्यर यांच्या स्वरातलं हे गीत. संत जनाबाई यांचा अभंग, संगीतकार गोविंद पोवळे.

राम फटक यांनी स्वरबद्ध केलेला पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातला संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकलात कार्यक्रमात. यानंतर आपण ऐकणार आहोत पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत सेना महाराज यांचा अभंग, संगीतकार राम फटक.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातला राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेला संत सेना महाराज यांचा अभंग आपण ऐकल्यात. याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपचं प्रसारण. पहाटेचे ठीक 4 वाजले आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अब्दुल हाफिज हमीद खान यांचं सतारवादन. त्यांनी सतारीवर वाजवलेला राग बिभास. विलंबित गत 3 तालात द्रुत गत 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांची आहे. ऐकूया तर अब्दुल हाफिज हमीद खान यांनी सतारीवर वाजवलेला राग बिभास.

पहाटेचे 4:30 झाली आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात दीपा साठे यांनी गायलेला राग नटभैरव. विलंबित ख्यालातील बंदिश तिलवाडा तालात, द्रुत ख्यालातील बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित तिलवाडा तालातील बंदिशीचे बोल आहेत गुंज रही किरत तुम्हारी छाऊ ओर. द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत सूरज चंदा जब तक फिरे. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी, हार्मोनियमची साथ सुधांशु घारपुरे यांनी केली आहे. ऐकूया तर राग नटभैरव, कलाकार दीपा साठे.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण दीपा साठे यांनी गायलेला राग नटभैरव ऐकलात. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी, हार्मोनियमची साथ सुधांशु घारपुरे यांनी केली होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकीया घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ॲप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण. पहाटेचे ठीक 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहो गीतवहर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला अन्नपूर्णा या चित्रपटातलं स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेलं ग.दि. माडगुळकर यांचं गीत, स्वर सुमन कल्याणपूर यांचा.

अन्नपूर्णा चित्रपटातल्या सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातल्या या गीतानंतर आपण ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं मामा भाचे या चित्रपटातलं गीत. संगीतकार एन दत्ता, गीतकार जगदीश खेवूडकर.

आपण ऐकत होतात महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं मामा भाचे चित्रपटातला एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. कार्यक्रमात यानंतर भालू या चित्रपटातलं विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेलं सुधीर फडके यांच्या स्वरातलं पी सावळाराम यांचं गीत.

आधार या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं आशा भोसले यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरातलं झालं गेलं विसरून जा या चित्रपटातलं यशवंत देव यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत.

झालं गेलं विसरून जा चित्रपटातलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगुल स्वरातलं यशवंत देव यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं कार्यक्रमात. यानंतर पुढारी या चित्रपटासाठी छोटा गंधर्व आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची, संगीतकार राम कदम.

गीतवाहर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं शैलेंद्र सिंग आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगल स्वरातलं अनिल अरुण यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत. आजच्या गीतवाहर या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ज्येष्ठ अभिनेते विवेक यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं ऐकलीत. याबरोबरच गीतवाहर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

सकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला आणि स्वरबद्ध केलेला संत जनाबाई यांचा अभंग.